ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्ती रसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तीधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा.

एक मन एक प्रार्थना, एकच तो, तोही आपलासा। त्याच्यासाठी, त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात। ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे,
2: अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार।
1: पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही
3: PM सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर .gov.in वर।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना त्यांचा हा जो यशाचा मार्ग असतो ते आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि आपण याच पद्धतीनं ही प्रेरणा घेत असतो त्यांच्या या अनुभवातून. तेव्हा आज आपण याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री किशोर दिगंबर कांबळे यांना. ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत, औसा जिल्हा लातूर येथील. त्यांनी 2011 साली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे. ते सध्या धाराशिव इथेच आपल्या जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी वायरलेस सेक्शनमध्ये ते कार्यरत आहेत ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून. पण त्याच्या अगोदर त्यांनी 5 वर्ष लेक्चरशिप पण केलेली आहे पॉलिटेक्निकला, तेही आपण समजून घेणार आहोत आणि एकूणच त्यांची जर्नी कशी आहे ते आपल्याला ऐकायला निश्चितच आवडणार आहे. तेव्हा किशोरजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: ठीक आहे, धन्यवाद सर.
1: जसं की मी आता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, आम्हाला तर खूप अमेझिंग ही गोष्ट वाटते की तुम्ही IT आणि 2011 तुम्ही हे असताना म्हणजे पासआउट असताना इंजिनिअरिंगमधले सध्या ASI म्हणून काम करता याच्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये. तर हे एक अमेझिंग गोष्ट आहे. पण मला एक सांगा की 2011 तुम्ही तेरणा अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतच येत आहात.
2: हा, तर 2011 पासआउट झालेलो आम्ही. तर त्यावेळेसचं कॉलेज आणि ह्यावेळेच्या कॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली सुरुवातीला गेटमधून येताना.
1: कशाची पॉझिटिव्ह एनर्जी?
2: म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्या जवळपास एक 3-4 वर्ष स्पेंड केले आहेत आपल्या लाईफचे, त्यामुळे गेटमध्ये एंट्री केल्यास एक पॉझिटिव्ह वाईब्स आली आहे. आणि एक अचानक त्यावेळेस काळ आठवला आम्हाला, आमचा 2009-10-11 जे आम्ही केले होते आमचे फ्रेंड सर्कल वगैरे. आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये जाऊन भेटावे ॲज ए ॲल्युमिनी म्हणून. म्हणजे आपले एक आठवणी जे आहेत त्या आठवणीला एक उजारा किंवा एक आपला एक इन्स्पायरेशन मिळतं त्या कॉलेजमधून की आपण कशी त्या लाईफ स्पेंड केली वगैरे काय. त्यामुळं सहज मित्राला माझा लक्ष्मण कांबळे सोलापूरून आला, तो म्हणला की चला आपल्या कॉलेजवर जाऊन भेटून येऊ. मग आज सुट्टी पण होते लक्ष्म्याची, त्यामुळे योगायोगाने चांगला दिवस म्हणून आम्ही आलो खास आवर्जून कॉलेजला भेटण्यासाठी. आता आमचे शिक्षक वगैरे त्यावेळेस आहेत काही जण, त्यांना पण भेटून जायचं होतं. पण योगायोगाने आम्हाला पण हे छान वाटले आयडिया हे FM आपल्या कॉलेजमध्ये जे FM चालू झालं आहे 90.4 FM हे सुरुवात 3 वर्षापासून आहेत म्हणला तुम्ही, त्यामुळं मस्त वाटलं आम्हाला. पण त्यावेळेस जर असतं तर आणखीन छान वाटलं असतं आमच्या वेळेस झालं असतं तरी.
1: तुम्हाला काय पार्टिसिपेट करता
2: पार्टिसिपेट करायला असतं आमचे जे काय शेअर आहेत किंवा थॉट्स जनतेसमोर गेले असते. पण मस्त वाटत आहे आता पण कॉलेजमध्ये येऊन.
1: तुम्ही 2011 पासआउट झाला म्हणजे 2007 ऍडमिशन घेतलेलं असणार आहे?
2: हा, 2007-08 घेतलेला. 8-8
1: म्हणजे तुमचं काय डायरेक्ट सेकंडरी?
2: डायरेक्ट सेकंडरी ऍडमिशन.
1: अगोदर पॉलिटेक्निक?
2: अगोदर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला होता लातूरला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरमध्ये PLGPL डिप्लोमा केला. आणि त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मला बाहेर जायचं नव्हतं.
1: बर.
2: आणि माझे फ्रेंड्स पण होते इथे तेरणाला आणि सांगितले की तेरणा कॉलेज चांगले आपलं.
1: बर.
2: मस्त. आणि त्यावेळेस कॅम्पस वगैरे चांगले, रिक्रुटमेंट वगैरे चांगली होती.
1: बर.
2: त्यामुळे मी एकच ऑप्शन दिले, कॅप थ्रू फॉर्म होता तेरणा कॉलेज आणि IT आणि कम्प्युटर दोनच ब्रँच. बस दुसरा कुठला फॉर्म बस भरायला म्हणजे ऑनलाईनमध्ये ऑप्शन दिले नाही.
1: बर.
2: आणि पहिल्याच लिस्टमध्ये लागून गेले तेरणा.
1: अच्छा.
2: कारण मला बाहेर कुठे जायचं नव्हतं जीएसटी
1: सोडून. डायरेक्ट इथं सेकंड इयरला
2: आलो तिथे.
1: अच्छा. मग पॉलिटेक्निक केल्यानंतर कधी असा जॉबचा नाही विचार केला होता का? डिग्री काय?
2: कारण कम्प्युटर फील्डमध्ये ऍक्च्युली डिप्लोमावर जॉब भेटत नाही आणि जरी भेटले तर असं त्या लेवलचे स्केल किंवा पेमेंट नाही भेटत, पण त्यासाठी डिग्री करणे कंपल्सरी आहे.
1: अच्छा.
2: म्हणून डिग्री करण्यासाठी मग खास ऍडमिशन घेतली इथे.
1: तुम्ही ज्यावेळेस इथं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, डिग्री सुरू केली, तुमचे मित्र पण इथं होते असं तुम्ही म्हटलात?
2: हा, मित्र म्हणजे आमच्या कॉलनीमधले मित्र होते पण सिनियर होते इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे.
1: अच्छा. मग तुमचं इथलं एज्युकेशन कसं सुरू झालं? तुमचं एकतर पॉलिटेक्निकचा बॅकग्राऊंड होता समजा, पण इथं तुम्ही जे तुमचं दररोजचं रेग्युलर स्टडीचा विषय असेल, अकॅडमिकचा असेल, ते कसं राहिलं ते सांगा.
2: आपण सुरुवातीला आम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर मग इथं हॉस्टेल आहे, हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं, मिळून गेलं. आणि डायरेक्ट सेकंडरीला असल्यामुळं जे काय सब्जेक्ट आहेत सेकंडरीला ते ऑलरेडी आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये झालेच होते, त्यामुळे डायरेक्ट सेकंड इयरचं जे का पहिलं इयर आहे सेकंड इयर म्हणजे त्यामध्ये काही अडचण आली नाही. म्हणजे अभ्यास अभ्यास न करता आमचं सेकंडरी असंच गेलं, कारण ते सब्जेक्ट होते. फक्त आम्हाला ते थोडं रिफ्रेशमेंट करायचे होते नॉलेज आणि होऊन गेलं. फक्त की मॅथमॅटिक्सला थोडा प्रॉब्लेम आला. मॅथमॅटिक्ससाठी ट्युशन लावलं आम्ही, तर मसलेकर सर म्हणून होते, मस्त शिकवत होते ते. मग त्यांच्याकडे ट्युशन लावून ते M4 M3 वगैरे काय ते काढून घेतली आणि त्यामुळे डिग्रीचे सेकंड इयर झालं. थर्ड इयरला तर काय आवश्यकता नाही मॅथ्सची, फक्त आम्हाला मॅथ्स थोडा सब्जेक्ट हार्ड वाटायचा. नंतर बाकी लँग्वेज होते, लँग्वेज तर काय मग असेच होऊन गेले, मस्त होते.
1: अच्छा, मग हे तुमचे 3 वर्ष कम्प्लीट होत असताना तुम्ही स्वतः काही असा विचार केला होता का की तुम्ही एकतर आय टी बॅकग्राऊंडहून आला होतात, आय टीमध्येच तुम्ही इथं ॲडमिशन घेतलेलं होतं, तर मग तुम्हाला असं काही डोक्यामध्ये होतं का की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे, काय असं काही पुढचं करिअरच्या संदर्भामध्ये तुम्ही काय असं डोक्यामध्ये ठेवलेलं?
2: हा, हे महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण डोक्यामध्ये आता आय टी करत आहे म्हणलं तर डोक्यामध्ये फक्त एकच होते की आपल्याला आय टीमध्ये जॉब करायचा, आय टी कंपनीमध्ये. पण योगायोगानं आमची पास आउट झाली 11 आणि त्यावेळेस एक आर्थिक मंदी म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कमी जॉब मिळायचे, रिसेशन जे आहेत त्यांनाच काढत होते. मग त्यामुळं रिसेशन पण आलं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये जॉब नाही. मग आता आपण जॉबलेस राहण्यापेक्षा कुठेतरी आपलं करिअरचे स्टार्टअप करावे म्हणून एक योगायोगानं लातूरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजवर इंटरव्ह्यू चालू होते, विलासराव देशमुख पॉलिटेक्निक कोळपा, जे सध्याचं MDA कॉलेज आहे, MDA. मी त्या कॉलेजला जाऊन इंटरव्ह्यू दिले मी, मग इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं. मग आता एक करिअर चालू करण्यासाठी मी पॉलिटेक्निकला आज लेक्चर म्हणून जॉईन केलं, कुठे विलासराव देशमुख कॉलेज कोळपा. आता सध्या नाव बदललं आहे कॉलेज, MDA झालं आहे. मग त्यामध्ये लेक्चर म्हणून जॉब भेटला. माझा जॉबलेस राहण्यापेक्षा गुड जॉब नथिंग काय तर असण्यापेक्षा ठीक आहे म्हणून मी सिलेक्ट केला तो. आणि माझे बरेच मित्र गेले पुण्याला, कोण कोर्स केले सॉफ्टवेअरमध्ये, काही जणांना भेटले पण जॉब, पण सॅलरी अशी कमी जास्त होते, म्हणजे आय टीच्या रिलेटेड सॅलरी एकदम फार कमी होते. नंतर मग मी लेक्चरमध्ये कंटिन्यू केले, नंतर मग माझ्याकडे जिम्मेदारी वाढत गेली आणि HOD हेड ऑफ डिपार्टमेंट केले मला तिथंच. त्यामुळं म्हणजे कसं सोडता आलं नाही ते लवकर. मित्र म्हणत होते ये इकडं पुण्याला, ये आपण आणखीन IIT निघाले तर रिक्रुटमेंट, ये लवकर. पण इकडे HOD भेटल्यामुळे सोडता आलं नाही लवकर.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळता राहणाऱ्या औसा येथील आहे, जिल्हा लातूर. 2011 IT ब्रँचमधून त्यांनी इंजिनिअरिंग, त्यांना अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या ESI म्हणून कार्यरत आहेत आणि धाराशिव येथील पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची पोस्टिंग आहे. तेव्हा आपण याविषयी पण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचं सगळं लेक्चरशिप वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळा विषय होता, मग अचानकच असिस्टंट सब इन्स्पेक्टर होणं किंवा या डिपार्टमेंटमध्ये वायरलेस सेक्शन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हा कसा योग आला ते सांग.
2: हा, आता पहिली गोष्ट जी लेक्चरशिप होती ती एकतर परमनंट नव्हती, कारण पॉलिटेक्निकला कसं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी जर स्टुडंटचं जर ॲडमिशन जर फुल असेल तर मग ते सॅलरी वगैरे दरवर्षी इन्क्रीमेंट जी असते ती इन्क्रीमेंट करायची किंवा डायरेक्ट काय करायचे ते टर्मिनेट करायचे, म्हणजे शिक्षक काढायचे आणि दुसरे नवीन भरायचे कमी सॅलरीवाले. मग ही ट्रेंड होता प्रायव्हेट पॉलिटेक्निकचा. मग मित्रांनो म्हणलं आता आपल्याला पॉलिटेक्निक राहण्यापेक्षा आपण काय करू, गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जॉब्स निघायचे त्यावेळेस 12-13 आपण करू म्हणले गव्हर्नमेंटची तयारी. मग त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट ते सोडून दिलं पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. आणि इन बिटवीन एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून आहे, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल असतं, जवाहर नवोदय विद्यालय, त्या विद्यालयामध्ये पण आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं पण सिलेक्शन झालं योगायोगानं. तर मधले 2 वर्ष मी जवाहर नवोदय विद्यालय बीड आणि जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी मी ॲज अ टीचर, कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला आहे. आणि नंतर मग हा जो आहे
1: गव्हर्नमेंट जॉब होता
2: तो पण गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रॅक्ट बेस,
1: बर,
2: 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ॲज अ कम्प्युटर टीचर, जे जवाहर नवोदय विद्यालय बीडला केलं 1 वर्ष 2015 आणि 2016 केलं 2016 सिंधुदुर्ग, JNU सिंधुदुर्ग. मग 2016 हे ॲड निघाले. मग सिंधुदुर्गला असताना मित्रांना फोन केला, असे असे ॲड निघाले आहे आणि आपल्या डिप्लोमा बेसवर महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट ESI म्हणजे 1 स्टार ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिळणार, मग तू भरणार आहे का फॉर्म? मग आम्ही दोघांनी पण भरलो फॉर्म. मग फॉर्म भरल्यानंतर मग एक्झाम झाली आणि आमचं नॉलेज पण होतं प्रिव्हियस, एक्झाम पण झाली, फिजिकल झाले आणि योगायोगानं आपलं सिलेक्शन झालं.
1: याच्यामध्ये पण फिजिकल वगैरे?
2: हां, फिजिकल होते.
1: अच्छा, तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटल्यामुळे तुमचं कॉम्प्युटरचं बॅकग्राऊंड, एज्युकेशनचं डिग्री म्हटल्यामुळे असा काही विषय नव्हता?
2: नाही, हे पोस्ट आहे ती डिप्लोमा.
1: अच्छा, ओके, डिप्लोमा,
2: डिप्लोमा बेस्ड पोस्ट होती. आणि एक्झामचा पॅटर्न आपला जो MPSC रिलेटेड आहे तोच मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण गणित बुद्धिमत्ता आहेच, पण ते आम्ही डिप्लोमा पॉलिटेक्निक लेक्चरशिप सोडल्यानंतर काही एक वर्ष तयारी केली होती एमपीएससीची, ते आम्हाला कुठेतरी फायद्याचे झाले ह्या एक्झामसाठी. मग त्यामुळे योगायोगाने इकडे वायरलेस सेक्शनमध्ये आज एएसआय परीक्षा दिली आणि इकडे सिलेक्शन झालं. मग 2017 मी जॉईन केलं.
1: 2017 अच्छा बरं. मग आता हे 2017 जॉईन केल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि मग ते जॉबचं प्रोफाईल कसं होतं तुमचं?
2: हा तर 2017 हे वायरलेस सेक्शन ना हे पुण्याला याचे हेडक्वार्टर आहे, म्हणजे ह्याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पुण्यावरून होते, सगळे पोस्टिंग पण पुण्यावरूनच होते. मग आमचं फिजिकल पण पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पहिली पोस्टिंग भेटली मला बीडला, एसपी ऑफिस बीड. मग ठीक आहे, मग आपला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे, मेन सॅटिस्फॅक्शन होते गव्हर्नमेंट जॉब. आज पण गव्हर्नमेंट जॉबला एक इज्जत मिळते, मग ती कुठल्या का पोस्टवर असणार. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणून आणि योगायोगाने सॉफ्टवेअरमध्ये पण भरपूर निघाले होते ओपनिंग, आणि इकडे गव्हर्नमेंट जॉब पण सिलेक्शन झालं आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण माझे झाले होते. पण मित्रांना सांगितलं की आज आम्ही चर्चा केली घरी फॅमिलीसोबत, नंतर मित्रासोबत म्हणले की गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर, सिक्युरिटी ह्याच्यामध्ये मेन रिझन आहे सिक्युरिटी. मग मी जॉईन करून टाकलं बीडला, पहिली पोस्टिंग बीड होती, एस पी ऑफिसला बीड. पण ह्याच्यामध्ये मेन वर्क आहे टेक्निकल वर्क आहे आमचं, ॲसिस्टंट सब इन्स्पेक्टर वायरलेस सेक्शन आहे एस पी ऑफिसला, प्रत्येक एक वायरलेस सेक्शन असतं. मग तिथं जे काय टेक्निकल जॉब आहे तो टेक्निकल जॉब होता, म्हणजे आमची सर्व्हिस पोलीस प्रशासनाला आहे, पब्लिकला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला जे काय टेक्निकल असिस्टंट लागते, जसे की वॉकीटॉकी आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशन साठी, मग वॉकीटॉकीची प्रोग्रामिंग आले, एक सेट असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, तो सेटचं एक मंथली जे काय मेंटेनन्स असतं किंवा सेटचं जे काय प्रोग्रामिंग ते आमच्याकडूनच होते. आणि जर कुठे व्ही आय पी मुवमेंट असेल काय असेल तर त्यांच्या सभेमध्ये एक कम्युनिकेशन करून दिलं तेवढ्यामध्ये. म्हणजे सगळे टेक्निकल वर्क असल्यामुळे एक इंटरेस्टिंग जॉब होता आणि प्रोफाईल रिलेटेडच. आता आमचं आय टी झालं आहे ती सेट प्रोग्रामिंग किंवा नंतर व्ही सी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वर चालू आहे सध्या, नंतर सी सी टी व्ही असेल किंवा नंतर सायबर वगैरे, त्यामुळे टेक्निकल जॉब असल्यामुळं जॉईन केले. आणि एक आनंद भेटला, कारण कसं टेक्निकलमध्ये झालेलं एज्युकेशन आणि जॉब पण टेक्निकल, त्यामुळे थोडं ॲडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. आणि 2017 जॉईन केलं मी बीडला, आणि नंतर जस्ट आता धाराशिवला 2022 ट्रान्सफर होऊन आलेला आहे, ऑक्टोबर 2022 धाराशिव.
1: बरं, मग आता ज्यावेळेस तुम्ही हे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून, आम्ही तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणलं तर ड्रेस घालणं आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जाणं असा तो आम्ही समजत.

0: थोडा वेळ लागतो. मग आपल्याकडे फक्त अगोदर अॅनॉलॉग होतं. मी ज्यावेळेस 17 जॉईन झालो त्यावेळेस अॅनॉलॉग सिस्टीम होती, म्हणजे अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन होतं. पण सध्या आता डिजिटल आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर पण आता प्रायव्हेट लेवलच्या बरोबरच आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला पण आता टेक्नॉलॉजीशी अडॉप्ट करणं एकदम म्हणजे गरजेचं झालं आहे ते. कारण जुन्या अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन एवढं प्रॉपर किंवा एक मश असायचं आवाजामध्ये, त्यामुळे ते बंद झाल्यानं आता सध्या डिजिटल आलेलं आहे. मग डिजिटलवर एकदम कम्युनिक आपण जसं बोलत आहे समोर तसा आवाज येतो आपल्या ह्याच्यामधून, वॉकी टॉकी असेल किंवा सेटमधून. म्हणजे कम्युनिकेशन पण बदललेलं आहे. आणि अगोदर काय एक VC आता म्हणजे एक अधिकारी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे काही इन्चार्ज आहेत, तो इन्चार्जला SP ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग वगैरे व्हायची SP साहेबांसोबत. पण आता ते सध्या थोडं बंद होऊन आता VC वर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एका क्लिकवर जग आहे तसं. म्हणजे एक लिंक तयार करायची, प्रत्येक अधिकाऱ्याच्या व्हॉट्सअपला पाठवायची, मग ते डायरेक्ट जॉईन होणार आणि डायरेक्ट VC वरच. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी नवीन आली तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते इम्प्रुव्हमेंट आलेलं आहे. सध्या सर्व जे काय VC वर चालू आहे.
1: अच्छा, तर आम्ही काय पाहायचो की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ते ब्लॅक अँड व्हाईट TV वगैरे होते, तर काय असायचं की तिथली जे वायरलेस सिस्टीम असेल किंवा ते असं, तर त्याचं पण कधी कधी कॅच करायचं TV मध्ये, त्या TV मध्ये आवाज यायचा त्या वायरलेस सिस्टीमचा. तर त्यावेळेस ते अॅनालॉग टेक.
0: हा, मग त्यावेळेस ते एनकोडिंग नावाचे एक, म्हणजे त्यामध्ये ना सिक्युरिटी आहे. आणि ते अॅनॉलॉगमध्ये तेवढी प्रॉपर सिक्युरिटी वगैरे नव्हती, पण ते डिजिटल जे घेतलेलं आहे आपण, तर डिजिटलमध्ये प्रॉपर एनकोडिंग आहे, सिक्युरिटी आहे. म्हणजे आपला आवाज फक्त त्यांनाच ऐकला जाईल ज्याच्याकडे किती सिक्युरिटी तो सेट आहे. बाकी कोणीही त्याला डिटेक्ट जरी केला तर त्याला काही संबंध नाही, सगळं इन्क्रिप्टेड.
1: नाही, हे जस्ट एक मी कशासाठी सांगितलं, कारण माझं बॅकग्राऊंड पण माझे वडील डिपार्टमेंटला असल्यामुळे आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो.
0: ओके ओके,
1: त्या ठिकाणी काय ते TV मध्ये कॅच करायचा तो आवाज.
0: त्यावेळेस कसं ते अॅनालॉग असल्यामुळे ना सिग्नल आले ना, त्या सिग्नलची एनकोडिंग असे एनकोडिंग असणार. टेक्नॉलॉजी चेंज झाल्या, सिक्युरिटी फीचर्स ऍड केले आहेत, डिजिटल झाले आहे, त्यामुळे डाटा वगैरे असं चोरीला जाणे किंवा एक प्रकारे इंट्रोड्यूट करणे एकदम हार्ड आहे. सगळी सिक्युरिटी आहे, म्हणजे ह्या वायरलेसमध्ये एवढी सिक्युरिटी आहे ना, तर फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपण हे फ्रिक्वेन्सीसाठी पे करतो. असं फ्रिक्वेन्सी भेटत नाही आपल्याला. हा, म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे कोणी यूज करू शकत नाही, जरी यूज केली तर त्याच्या काही कामाचं नाही, कारण ते एनकोडिंग वगैरे असते.
1: बरोबर,
0: त्यामुळे आपल्याला हे सेपरेट फ्रिक्वेन्सी असते आणि ती फ्रिक्वेन्सी कोणाला देता येत नाही, लायसन्स फ्रिक्वेन्सी आपली. त्यामुळे नवीन नवीन सिक्युरिटी वगैरे आलेली आहे.
1: तर मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मूळता राहणारे औसा येथील आहेत. 2011 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून IT मधून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून वायरलेस सेक्शनमध्ये धाराशिव पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. तर हे तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं की तुम्ही 2011 IT मधून पासआउट झालात, पुन्हा लेक्चरशिप केली, पुन्हा
0: नवोदयाचा
1: सगळा विषय झाला आणि टेक्नॉलॉजी तर डे बाय डे चेंज होतच होती. तर या ठिकाणी असं एखाद्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला पण त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार अपडेट व्हावं लागतं का, किंवा तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करता काय असतं नेमकं?
0: नाही, नक्कीच, कारण टेक्नॉलॉजी बदलली की आपला पण अपडेट होऊ लागते. कारण आता अॅनॉलॉग होती, अॅनॉलॉग सिस्टीम पूर्ण ती कंडम करून आपण डिजिटल घेतली.
1: हो,
0: मग डिजिटल नंतर जर आता पुढे चालून जर VC म्हणजे व्हिडिओवर, आता सध्या कसं आहे ऑडिओवर चालू आहे सगळं, म्हणजे कम्युनिकेशन ऑडिओ. आता काही काही ठिकाणी आपलं लोकेशन द्यायचं असते, लोकेशन देण्यासाठी तो घरी बसून भी देऊ शकतो. पण आता तसं नाही, आता GPS म्हणजे व्हॉट्सअपला GPS लोकेशन पाठवायचं, म्हणजे टेक्नॉलॉजी जशी आली व्हॉट्सअप, म्हणजे आता तो घरी बसून लोकेशन देऊ शकत नाही, त्या स्पॉटला जाऊनच लोकेशन ते सेंड करणं, म्हणजे अशी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे बरेच. मग तसेच आपण पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, ठीक आहे, जी की रात्री पेट्रोलिंग असते. मग पेट्रोलिंग केल्यानंतर प्रत्येक पेट्रोलिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एक QR कोड लावलेला असतो. म्हणजे तो पेट्रोलिंगचा जो काय अंमलदार किंवा ऑफिसर आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्कॅन केला, म्हणजे तो त्या ठिकाणी स्पॉटला व्हिजिट द्यायला आहे. ही टेक्नॉलॉजी आहे सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत, म्हणजे याचा अर्थ की पेट्रोलिंग वगैरे प्रॉपर चालू आहे. आणि नंतर मग ते QR कोड स्कॅन केला की समजते ते ह्या स्पॉटला गेला, इकडे एक सॉफ्टवेअरमध्ये समजते की ह्या ह्या हद्दीमध्ये हे ते जात आहे. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खास करून पोलीस डिपार्टमेंटला पण चेंज व्हावंच लागते, कारण त्यानुसारच आपल्याला पण एक काम करायला पण सोपं जाते आणि पारदर्शकता येते कामामध्ये.
1: बरं, आता किशोर आणखीन एक आता याच्यासोबत असा विषय येतो की जे आता तुमचे मित्र कंपनी आहेत म्हणा, किंवा जे तुमचे क्लासमेट होते इथं IT ला असतानाचे, आता ते जर मित्र समजा आता कुठे पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, काही जण बाहेर देशामध्ये गेलेले असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो कधी किंवा असा काही विषय?
0: हो हो, नक्कीच, आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून.
1: हो,
0: मग त्या ग्रुपवरती नक्कीच जे काय अपडेट आहेत प्रत्येकाचे, कोण कुठे आहे तेव्हा, कुणाचा बड्डे असेल काय असेल, त्या ग्रुपवरती शेअर करत असतात त्यांचे अनुभव किंवा कुठे विजिट दिले.

0: किंवा आमचं मग कधीतरी एक वर्षातून एकदा गेट टुगेदर होतच असतं, गेट टुगेदर पुण्याला, शक्यतो मॅक्झिमम पुण्यामध्येच आहेत, त्यामुळे पुण्यामध्ये आमचं गेट टुगेदर होतं. मग तिथं भेटल्यानंतर प्रत्येकाचं काय चालू आहे, कोण कोणत्या फील्डमध्ये आहे, आणि प्रत्येकाच्या फील्डचा कुठला तर फायदा होतच असतो. आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आता माझ्या फ्रेंड्सला कुठं ना कुठं फायदा होतो माझ्याकडून, काय मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठं काय पोलीस रिलेटेड त्यांचा काय असेल इश्यू, तर ती मार्गदर्शनमध्ये त्यांना पण, आणि मला पण माझे कोण रिलेटिव्ह असेल त्यांना आय टीमध्ये, जर आता सध्या आय टी चेंज झालेला आहे, आय टीमध्ये काय व्हायचं आहे, तर त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन भेटते. म्हणजे हे कनेक्टेड राहणं, कॉन्टॅक्ट कुठं ना कुठं आपला कामाला येतो. त्यामुळं जे ॲल्युमिनी आहेत आमचे, जे का पासवर्ड बॅच, ते प्रत्येकाचे ग्रुप असतोच.
1: तुम्हाला तुम्हाला असं कधी वाटत नाही का, रिग्रेट होत नाही का की अरे आपण पण पुण्यामध्ये असलो असतो, सिटीमध्ये असलो असतो, किंवा पुढे बाहेर देशात जाण्याचा योग आला असता, आपण काय कुठे इथं अडकून पडलो, असं कधी वाटत?
0: हा हा, असं भरपूर वेळा वाटलेलं आहे. कारण कसं की सॉफ्टवेअर फील्डमधले एक कॉर्पोरेट लाईफ आहे, आणि मित्रांचे फोटो स्टेटस बघून एक मनामध्ये एक फिलिंग येतेच, अरे आपण पण आज ह्याच्यासोबत असतो,
1: आज पण तुमचे मित्र सोबत आलेले आहेत. त्यावेळ
0: हा ते मित्र सोबत आलेले तू पाहूनच मला वाटलं, अरे मित्र सोबत आहे पुण्यामध्ये, आता दुबईला जाऊन आले
1: आहेत,
0: गोव्याला बरेच वेळा झालेत. मग मला पण ती त्यांचे स्टेटस फोटो पाहून वाटतंच, पण कसं कुठेतरी आपल्याला एक समाधान आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांचं प्रायव्हेट सेक्टर आहे, म्हणजे कसं समथिंग इज बेटर दॅन नथिंग.
1: बर,
0: म्हणजे आपल्याकडे पण काय तर आहे. आता मार्केटमध्ये गव्हर्नमेंट जॉब सगळे करतात, पण प्रत्येकाला मिळत नाही. मग आपण एक समाधान, म्हणजे आपण कसं, आपण जर आपल्याकडे सायकल असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही, ज्याच्या जो चलत आहे चलत जाणाऱ्याकडे बघायचं. जर आपल्याकडे सायकल असेल, जर आपल्याकडे फोर व्हीलर असेल, तर आपण कुणाकडे पाहायचं, टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं. म्हणजे एक समाधान वाटते, म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहे, त्याच्याकडे टू व्हीलर आहे, म्हणून एक समाधान शेवटी लाईफमध्ये समाधान आहे. म्हणून ठीक आहे, गव्हर्नमेंट जॉबला सॅटिस्फाय केलेला आहे. हा, भविष्यामध्ये जर चान्स आला तर गव्हर्नमेंट जॉब सोडून तिकडे स्विच करायचा जर चान्स आला तर ते विचार करेन नक्कीच.
1: अच्छा अच्छा, पण तुर्तास मात्र तुम्ही सध्या
0: समाधानी आहे, सॅटिस्फाय आहे जॉब.
1: घरच्यांनी कधी असं काय म्हटलं नाहीत का की अरे विनाकारण इकडे असं झालं?
0: नाही नाही, घरच्यांनी नाही.
1: पत्नी जास्त म्हणते की अरे आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहत असतो, इथे काय?
0: नाही, पुण्यामध्ये पण चान्स आहे, कारण आमचं वायरलेस सेक्शन आहे, आमची बदली दर 5 वर्षाला होत असते, आणि आमची बदली डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट असते. आता पहिला डिस्ट्रिक्ट बीड, नंतर धाराशिव, आता पुढला डिस्ट्रिक्ट मी नक्कीच
1: पुणे.
0: त्यामुळे फक्त एवढंच की गव्हर्नमेंट जॉब, म्हणजे जे का पुण्यामध्ये आहे पण गव्हर्नमेंट जॉब म्हणून पुण्यामध्ये सेटल होईल.
1: अच्छा अच्छा, बरं. तर किशोर, आता परत एकदा आपण त्या जर्नीमध्ये जाऊयात, कुठल्या की 2008 ज्या की तुम्ही ॲडमिशनला इथं आलो होतात, 3 वर्ष इथं तुम्ही कॉलेजमध्ये काढले, तर त्या 3 वर्षामध्ये तुम्ही असं सिन्सिअर स्टुडंट होतात का धिंगामस्ती वगैरे काही विषय होता?
0: नाही, ॲज अ सिन्सिअर पण नाही आणि धिंगामस्ती पण नाही, कारण मी ॲज अ आमचे बहुते बॅचमेट बरेच धिंगामस्ती करणारे सिन्सिअर. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये नाईट ड्युटी असायची, म्हणजे नाईटला अभ्यास करून सब्जेक्ट जे काय आपल्याला का टॉपर वगैरे यायचे नव्हते, पण काय ॲटलिस्ट एक फर्स्ट क्लास तर ड्यू आलं पाहिजे. आणि धिंगामस्ती करणारी बॅच मला वाटत नाही आमच्या क्लासमध्ये कोणी असं होतं म्हणून जास्त धिंगामस्ती. थोडा नॉर्मल वगैरे होता धिंगामस्ती, पण सर्वजण सिन्सिअर होते आमच्या बॅचमध्ये. थोडाफार धिंगामस्ती असं काय फार मोठा
1: असेल.
0: हा, मुली भरपूर होत्या.
1: अच्छा,
0: आय टी कम्प्युटर म्हणल्यानंतर मुली भरपूर होत्या. आणि आमचं डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळं ना एक हे असते, म्हणजे ग्रुपिझम टाईप, म्हणजे सेकंड इयर आलेल्यांचा एक ग्रुप वेगळा असतो आणि फर्स्ट इयर पासून आलेल्याचा ग्रुप वेगळा असतो. त्यामुळे आमचा नंतर पुन्हा मग सगळे मिक्स झाले काही वेळानं, पण असे काय नव्हते ढेंगा वगैरे आमच्या क्लासमध्ये.
1: आणि दुसरी गोष्ट जर विचारलेलं तर जसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात बरेचशे, गॅदरिंग, स्पोर्ट्स मध्ये असं काय भाग?
0: हा, स्पोर्ट्स मध्ये वगैरे क्रिकेट वगैरे मध्ये पार्टिसिपेट केलं आहे. आणि नंतर मग कल्चर ऍक्टिव्हिटी म्हणल्यानंतर मग इव्हेंट होते आमच्या ऑर्गनाईज केले, त्यावेळेस आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, असे जे टेक्निकल, सिंगिंग वगैरे काय नाही, सिंगिंग नाही, डान्सिंग नाही.
1: अच्छा, बरं. काही चित्रपट वगैरे आवडण्याचा असा काही विषय?
0: हा, चित्रपट मूवी खूप बघितल्या. म्हणजे आयुष्यामध्ये जर मूवी पाहिली असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या त्या 2-3 वर्षाच्या काळामध्येच, कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप होता आणि वायफाय दिलं होतं आपल्या कॉलेजने, मोफत वायफाय डाऊनलोड करायचे आणि मूवी पाहायचे, कारण दुसरं काय छंदच नव्हता. मॅक्झिमम मूवी पाहायचे आम्ही हॉलिवूडचे, हॉलिवूड मूवीचा इंटरेस्ट होता आमच्या पूर्ण बॅचला, त्यामुळे त्यामध्येच गेला पूर्ण नाईट आमची त्यामध्ये जायची.
1: अच्छा,
0: वायफाय असल्यामुळे फ्री.
1: हो हो. अच्छा, बर. मला काही असं त्या काळातले काही स्टुडंट किंवा त्याच्या अगोदरच्या काळात, ज्यावेळेस OMS जास्त होते आउट ऑफ महाराष्ट्र.
0: हा, OMS ची संख्या खूप होती
1: त्यावेळेस.
0: OMS आमच्या वेळेस, OMS आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS होते, कारण त्यावेळेस ENTC चे इंटेक होते 120.
1: अच्छा,
0: म्हणजे 120 कॅपॅसिटी होती.
1: हो.
0: आणि बाकीच्या ब्रँचला 60, त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS स्टुडंट होते जास्त मॅक्झिमम. आणि OMS पण एकदम असे मिळून मिसळून राहत होते, आमच्या पण क्लासमध्ये होते. पण आम्ही आज असं आम्हाला कधीच फील झालं नाही की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही सोबत राहायचं, रूममध्ये राहायचं, रूम पार्टनर असल्यासारखंच. आणि मस्त ॲक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या त्यावेळेस.
1: किशोर, मग असा विषय येतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं म्हणजे असं सोपं सोपं राहिलं का, म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे दिगंबर कांबळे वडील तुमचे म्हणजे ते काय करतात, किंवा काय असं काय सगळं सोपं सोपं राहिलं का, स्ट्रगल होतं कसं?
0: असं म्हणजे सोपं पण नव्हतं आणि स्ट्रगल नव्हतं, काय ॲज अ ॲव्हरेज. म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटला होते ॲज अ क्लर्क म्हणून ट्रेझर ऑफिसमध्ये, त्यामुळे थोडंफार फायनान्शियली ठीक होतं. म्हणजे सपोर्ट होता, असं काय म्हणजे एवढं काय हे नव्हतं. म्हणजे कसं आपलं कॉलेज, आणि कॉलेजमध्ये अशी त्यावेळेस फीस वगैरे असे काय नव्हती जास्त आहे आता जरी सध्या आहे, त्यामुळे फायनान्शियली काय अडचण आली नाही. आणि स्टडी मटेरियल वगैरे तर काय, आम्ही रेग्युलर ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या काही दिवस अगोदर स्टडी वगैरे करायचे. असं रेग्युलर स्टडी वगैरे काय नव्हती आमची, कारण इंजिनिअरिंगची पॅटर्न असतो आहे, कोण रेग्युलर स्टडी करत नसतो एक्झामच्या काळामध्येच.
1: अच्छा, तर मग हे सगळं तुमचं म्हणजे किमान तुम्ही तर एक म्हणजे ॲव्हरेजली जरी म्हणायला गेलं तर तुम्ही स्मूथ वेन आतापर्यंत इथपर्यंत
0: स्मूथ वेन आहे बरोबर.
1: अच्छा, तर मग सध्या आता घरी कोण कोण असतं मग तुमच्या?
0: आता सध्या आई आहे आणि दोन भाऊ.
1: अच्छा,
0: मी आणि माझं लग्न झालं जस्ट गेल्या वर्षी, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता अॅनिव्हर्सरी झाली माझी सप्टेंबरला.
1: आमच्या वतीने पण शुभेच्छा.
0: ओके, थँक्यू थँक्यू. मिसेसचाच फोन होता आता.
1: अच्छा अच्छा, आणि ते काय करतात?
0: ते त्यांचं बीएड झालंय आणि हाऊस वाईफ आहेत
1: सध्या. तर मग किशोर, आता शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की आता सध्या तर आयटी ने CSE आहे समजा, कॉम्प्युटर सायन्स करून बरेचसे विद्यार्थी कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतायत, बऱ्याच गोष्टी करतायत, तर हे जे काय इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा कोणीही समजा असं शिकणार असेल कॉलेजमध्ये, काय डोक्यामध्ये असं थीम घेऊन गेलं पाहिजे, काय असे गोल्डन रूल किंवा गोल्डन वर्ड्स असतील की जे तुम्ही सांगू इच्छिता की आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने गेलं पाहिजे?
0: हां, तर मी एकच सांगेन, जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची IT किंवा कम्प्युटर जर असेल, कारण आता आपल्या PM तर डिजिटल इंडिया नावाची कन्सेप्ट आणलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कम्प्युटर शिवाय काही होणार नाही, जी काय असेल ते सर्व कम्प्युटर असणार आहे, त्यामुळे कम्प्युटर आणि IT वाल्यांसाठी खूप गोल्डन डेज आहेत. तर मी तर म्हणेन त्यांनी आता सध्या जे मार्केटमध्ये चालू आहे जे हे नाही, आता यूट्यूब गुगल वगैरे 24 तास फ्रीच आहे, त्यामुळे यूट्यूब गुगलवर जे काय व्हिडिओ आहेत IT काय आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता काय करतात. आता आमची चूक काय झाली, आम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि जे काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच फक्त आम्ही स्टडी केलं आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मार्केटमध्ये काय चालू IT इंडस्ट्रीमध्ये आम्ही ते कधी पाहिले नाही. तर मी हे स्टुडंटला एवढं सांगेन, जी काय सध्या मार्केटमध्ये चालू IT मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये, ती टेक्नॉलॉजी तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच लर्न करायचे, म्हणजे कुठं क्लास असेल किंवा यूट्यूबवर किंवा जे काय सोर्स असेल त्या सोर्सच्या माध्यमातून ती लर्न करायची, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पास आउट होता ना तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं पास आउट झाले की लगेच जॉब मिळेल. आता आम्ही पास आउट झाल्यानंतर आम्हाला एका वर्षानं जॉब भेटला. आता सध्या IT पास आउट झाले की लगेच जॉब आहे, किंवा मग तुम्ही फायनल इयरला असताना तुमच्या हातामध्ये जॉब, जर ती टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात कोणती जे सध्या IT चालू आहे.
1: बरं, आणि जे सोशल मीडियाचा वगैरे वापर असतो, आपण तर आता ESI वायरलेस सेक्शनमध्ये आहेत पण आपल्याच डिपार्टमेंटमध्ये सायबर पण असतं, हे सोशल मीडियाचं जे आजकाल म्हणजे तरुण वर्ग जो वापर करतो त्याला तुम्ही कसं सांगा?
0: हा, तर ते सोशल मीडियावर काहीतरी आळा घालायला पाहिजे, कारण तरुण वर्ग ग्रुप तयार करणार, त्यामध्ये एक नको त्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरवणार, मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर वगैरे आहे त्या सायबरचं वगैरे पूर्ण त्यावर लक्ष आहे. तर मी तर त्यांना सांगेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्या एक अफवा किंवा जे काय वाईट गोष्टी आहेत सोशल मीडिया त्याच्यापासून दूर राहावे, कारण आज नाहीतर उद्या तुम्हाला कारवाई होणारच आहे, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आता पोलिसांचं लक्ष आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. आणि सध्या ॲडव्हर्टायझिंग पण करत आहेत, बॅनर वगैरे लावून अफवावर विश्वास ठेवू नका, व्हॉट्सअप वगैरे जे काय असेल सगळीकडे कारवाई सुरू झाली आता, त्यामुळे शक्य होईल तेवढं युवा पिढीनं सोशल मीडियावर अफवा किंवा एक त्याच्यापासून दूर राहावे.
1: नाही, हे तर तुम्ही कायदेशीररित्या सांगितलं, पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण होता की जे सोशल मीडियावर तासन तास घालवतात रील्स अमुक अंद अमुक तमुक त्याचा, तर त्याच्यात त्याला काही बंधन घालू शकत
0: नाही, बंधन घालू शकत नाही, पण त्याच्या आयुष्यामधले जे काय ते सध्या करायचे हे आहे, म्हणजे करिअरसाठी जे काय त्याला करायचं आहे तो तर घालत आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटनं चांगलं डिसिजन घेतलं टिकटॉक बंद करून, कारण टिकटॉक हे कसं घेतलं तर चांगलं आहे नाही तर वाईट आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यातून फायदे पण आहेत आणि जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे आहेत, मग त्यापेक्षा युवा पिढीनं डिसाईड केलं पाहिजे की अगोदर आपलं करिअर करायचं, आपल्याला का एक सोशल मीडियावर वाया वेळ वाया घालून, जे का आपल्या करिअरचे महत्त्वाचे वेळ वाया घालून, मग त्यापेक्षा डिसिजन त्यांच्या स्वतःच आहे ते, जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे सोशल मीडियापासून.
1: अच्छा, म्हणजे हे कशासाठी विचारलं मी, कारण तुम्ही त्याच्याशी डील पण करत आहात, तुम्ही एका बॅकग्राऊंडहून वर आलात आणि तुम्ही एखादा गव्हर्नमेंट जॉब पण करत आहात, पण ठीक आहे, युवकांनी ठराव हे गरजेचं असं म्हणता. तर शेवटी जाता जाता एक आमचा फॉर्मॅट असतो की तुम्हाला इथं कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्या असेल, किंवा तुम्हाला असं एक कुठलं एखादं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ते सांगा, की जे आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू.
0: पाय ठेवल्यानंतर एक्झॅक्ट आता सांगायचं म्हणलं तर ते आठवणीचं गाणं आहे. आठवणीमध्ये आम्ही कॉलेजला असताना बरेच गाणं वगैरे ते प्ले वगैरे केलेले आहेत.
1: त्या काळात बघितलेला एखादा चित्रपट,
0: हा चित्रपट
1: प्रेमभंग झालेला एखादा,
0: प्रेमभंग तर असं का, म्हणजे आम्ही त्या ट्रॅकवर गेलाच नाही त्यामुळे तसं तर काय झालं नाही, पण चित्रपट आमचे त्यावेळेस खूप होता. तो म्हणजे 3 इडियट्स जस्ट आलेला होता आणि जस्ट इंजिनिअरिंगच्या लाईफवर असल्यामुळं तो खूप हे झाला.
1: बरं,
0: मग त्या 3 इडियट्स म्हटलं का आम्ही नेहमी ऐकायचं, सारी उम्र हम मर मर के जे, ती गाणं आमच्या पूर्ण असं तोंडावर असायचं नेहमीच.
1: अँथमच होतं त्या काळात,
0: त्यावेळेस म्हणजे ते एक टॅगच झाला होता इंजिनिअरिंगचा.
1: बरोबर,
0: आणि प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जे काय दाखवलेलं आहे ते जवळपास एक स्टुडंटशी निगडीतच होत्या इंजिनिअरिंगच्या, त्यामुळे ती गाणं एक प्ले करू शकता तुम्ही.
1: अच्छा, 3 इडियट्स
0: म्हटलं,
1: 3 इडियट्स म्हटलं,
0: सारी उम्र हम मर मर के जे, मस्त होते ते.
1: अच्छा, तर किशोर दिगंबर कांबळे तुम्ही या ठिकाणी खरंच आलात आणि आता धाराशिव तुम्ही पोलीस मुख्यालयात आहेत, तर निश्चितच आता हे तर तुमच्या जर्नीची मुलाखत झाली, पण वायरलेस सेक्शनला सोडून सुद्धा तुमच्याकडे सायबर पण आहे, तर तुम्ही नवीन SV साहेब पण आलेले आहेत, त्यांना पण कानावर घालून रेडिओ तेरणाचा तुम्ही उपयोग करू शकता या सायबरच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्यासाठी असेल, किंवा बाकीचे कुठल्याही गोष्टी असतील, किंवा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही समजा पब्लिकसाठी इन्फॉर्मेशन द्यायचे असतील वेलफेअरच्या दृष्टिकोनातून, त्यासाठी तुम्ही रेडिओ तेरणाचा उपयोग करू शकता, त्यांनाही सांगू शकता. पण आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूणच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेवर रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानावरला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coeusmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या इन्स्टाला आणि फेसबुकला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500, 9970500900. ऐकत राहा, आनंदी राहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
0: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. श्रोतेहो, आजच्या आपल्या सूरप्रभात या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोतेहो, सूरप्रभात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंददायी आणि प्रेरणादायी गीतं आपण ऐकत असतो. याच कार्यक्रमाच्या सुरुवातीस आज आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील योगेश यांचं गीत. संगीतकार आहेत सलील चौधरी.

श्रोते हो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात लता मंगेशकर यांच्या आवाजातील निदा फाजली यांचं गीत. संगीतकार आहे तो उषा खन्ना.

श्रोतेहो सूर प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील अमित खन्ना यांचं गीत. संगीतकार आहेत राजेश रोशन.

श्रोते हो, सूरप्रभात या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेराना 90.4 FM वरून. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात किशोर कुमार यांच्या आवाजातील फारुख कैसर यांचं गीत. संगीतकार आहेत बप्पी लहेरी.

श्रोते हो, सूर्य प्रभात या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत. गायक कलाकार आहेत किशोर कुमार.

श्रोतेहो, सूर्यप्रभात या कार्यक्रमाविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आम्हाला निश्चितपणे कळवा. यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509000, अर्थात 9970500900. या क्रमांकावर आपण आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवू शकता. आणि सूर्यप्रभात या कार्यक्रमाच्या शेवटी आपण ऐकणार आहात आरती मुखर्जी आणि किशोर कुमार यांनी गायलेलं यमजी हाशमत यांचं गीत. संगीतकार आहेत रवींद्र जैन.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 82 75 92 59 00.
2: माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा नावच आहे PM सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.
3: हर घर सूर्य घर.
0: श्रोते हो आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ. शेती पद्धती आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपला रेडिओ तेरणा ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in.
3: हर घर सूर्य घर.
4: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक घटना घडामोडी घडलेल्या आहेत, ज्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीची समीकरणं बदलली गेली. फिल्म इंडस्ट्रीमधील ग्रेट शोमन राज कपूर यांनी त्यांच्याकडील सर्व कलात्मकता वापरून मेरा नाम जोकर या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु काही कारणास्तव चित्रपट साफ आपटला, त्यामुळे राज कपूर यांनी पुन्हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट केला. तो चित्रपट होता 1973 साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉबी. आणि बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स या चित्रपटाने ब्रेक केले आणि या चित्रपटाने इतिहास रचला. यानंतर बरीचशी समीकरणे निर्माण झाली आणि हिंदी चित्रपट सृष्टीने नवी कात टाकली. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात बॉबी या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: श्रोतेहो, बॉबी या चित्रपटाच्या कथेचा सारांश आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. बॉबी एक टीनेजर लव्ह स्टोरी राज कपूर यांनी पडद्यावर आणली. राज आणि बॉबी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि त्याचे रूपांतर नंतर प्रेमात होते आणि यानंतर पुन्हा घरच्यांचा विरोध, जातपात, पैसा, गरिबी, श्रीमंती हा खेळ सुरू होतो. पण जिंकत ते प्रेम. राजा आणि बॉबी एकत्र येतात. एकूणच पहिल्या प्रेमाचे सारे कांगोरे बॉबीमधून राज कपूर यांनी लोकांसमोर आणले आणि ही आणि या टीनेज स्टोरीने लोकांना अक्षरशः वेड लावले आणि उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड्स बॉबीने 1973 साली तोडले. कथा असेल, पटकथा असेल, सादरीकरण असेल, या सर्वच पातळीवर बॉबी वर चढ ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला ऑल टाइम क्लासिक हिंदी सिनेमा, तो म्हणजे बॉबी.
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है,
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है.
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम. देखो जिस तरह लखनऊ के दो नवाबों की गाड़ी पहले आप, पहले आप, पहले आप, पहले आप करके निकल गई थी, उस तरह हमारी पहले तुम, पहले तुम, पहले तुम, पहले तुम में ये मस्ती भरे रुत न चली जाए.
1: अच्छा मैं कैसी हूँ?

बॉबी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले ऋषी कपूर, डिंपल कपाडिया, प्रेमनाथ, प्राण, दुर्गा खोटे आणि प्रेम चोपडा. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची जोडी 70 दशकातील सर्वात लोकप्रिय जोडी ठरली. बॉबीमधील डिंपल कपाडियाच्या दिलखेचक अदांनी त्यावेळी बॉबीची क्रेज वाढवली होती. यातच प्रेमनाथ आणि प्राण यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रचंड गाजली. प्राण आणि प्रेमनाथ यांनी साकारलेली मिस्टर नाथ आणि मिस्टर ब्रेगंजा ही पात्र कायम लोकांच्या मनात घर करून राहिली. सर्वात महत्वाचं म्हणजे राज कपूर यांचे दिग्दर्शन अफलातून ठरले आणि यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीची बरीचशी समीकरणं बदलली. तेव्हा आज आपण आनंद घेतोय बॉबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बॉबी या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कोणताही चित्रपट यशस्वी होण्यासाठी जसं कथानक किंवा विशेष बाबींची गरज असते, तसेच बॉबीसाठी बॉबीचं संगीत. बॉबीला संगीत दिलं होतं ऑल टाइम फेवरेट संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. बॉबीची गीतं लिहिली होती आनंद बक्षी आणि राजकवी इंद्रजीत सिंग यांनी. तर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर, शैलेंद्र सिंग, मन्नाडे आणि नरेंद्र चंचल यांनी. तर श्रोते हो, आज आपण ऐकतोय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या बॉबी या चित्रपटातील सुपरहिट गीतं.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, आजच्या आपल्या स्वर बहार या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. स्वर बहार या कार्यक्रमाची लोकप्रियता वरचेवर वाढत आहे, अनेक श्रोत्यांना हा कार्यक्रम आवडत देखील आहे. आणि या कार्यक्रमाची असते श्रोतेहो एक थीम, ज्या थीमच्या माध्यमातून विविध गीतं आपण ऐकत असतो. आज अशीच एक वेगळी थीम घेऊन आपण आलेलो आहोत. श्रोतेहो, आपल्या जीवनामध्ये विरहाचे जे विविध रंग आहेत ते अनेक शब्दांमधून प्रकट होत राहतात, परंतु सर्वाधिक प्रभावित केलं गेलं तो शब्द आणि शब्दप्रयोग परदेश या नावानं व्यक्त केला जातो. या शब्दामधून परदेश म्हणजे केवळ विदेश या नावानं न घेता आपल्याला सोडून इतर कोठेही जाण्याला परदेश या शब्दानं रेखांकित केलं गेलं. परदेश या शब्दात जसा विरह जाणवतो तसेच एक आपुलकीही आपल्याला जाणवत राहते. तेव्हा जाणून घेऊयात परदेशचे विविध रंग रंगबिरंगी गीतांच्या माध्यमातून. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण ऐकणार आहात अर्पण या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

श्रोतेहो रेडिओ तेराणा 91.4 एफ एम वरून आपण ऐकत आहात कार्यक्रम स्वर बहार. कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत मोहम्मद रफी. गीत आहे आनंद बक्षी यांचं. संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. चित्रपट आहे सरगम. हे गीत देखील त्या काळामध्ये सर्वाधिक लोकप्रिय झालं होतं. ज्या गीतामध्ये आपल्याला दिसून येतात ऋषी कपूर आणि जया प्रदा, डॉक्टर श्रीराम लागू सुद्धा.

श्रोते हो, रेडिओ तेरणा 91.4 एफ एमचं प्रसारण आपण ऐकत आहात आणि कार्यक्रम आपण ऐकत आहात स्वर बहार. आजची थीम देखील इंटरेस्टिंग आहे, ती थीम आहे परदेश. कार्यक्रमातील यानंतरचं याच थीमचं गीत गात आहेत मोहम्मद रफी साहेब. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार कल्याणजी आनंदजी. चित्रपट आहे जब जब

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. याच कार्यक्रमातील यानंतरचं गीत गात आहेत लता मंगेशकर आणि कुमार सानू. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत नुसरत फतेह अली खान. नुसरत फतेह अली खान यांनी हिंदी सिनेमामध्ये ज्या चित्रपटांना संगीत दिलं त्यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला चित्रपट म्हणजे कच्चे धागे. ऐकूया ते सुंदर असं गीत.

श्रोते हो, परदेस या थीमचा आनंद आपण घेत आहात स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून. आणि यानंतरचं जे गीत आहे परदेस या थीमला आणखीनच सजवणार आहे ते गीत गायलं आहे किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती यांनी. गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि परदेस या थीमच्या बाबतीमध्ये किशोर कुमार आणि कविता कृष्णमूर्ती या जोडीनं खरंच धमाल उडवून दिली होती.

श्रुते हो स्वर बहार या कार्यक्रमाचा आनंद आपण घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM म्हणून. यानंतरचं गीत आहे मिस्टर नटवर लाल या सिनेमातील गीत आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचा आवाज, आनंद बक्षी यांचं गीत आणि राजेश रोशन यांचं संगीत.

डार्क द फायर या सिनेमातील गीत यानंतर आपण ऐकणार आहात. आजच्या कार्यक्रमाची जी आपली थीम आहे ती आहे परदेश आणि गीत गात आहेत अनुराधा पौडवाल. गीत आहे समीर यांचं, संगीतकार राजेश रोशन.

श्रुती हो रेडिओ तेरणा 91.4 एफएम चं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतरचं जे गीत आहे ते देखील खूप इंटरेस्टिंग असं गीत आहे. जीना तेरी गली में या सिनेमातील गीत आहे. गीत आहे नक्ष लालपुरी यांचं. संगीतकार आहेत बाबुल बोस. गीत गायला आहे नितीन मुकेश आणि अनुराधा पौडवाल यांनी.

श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेस या थीमचा आनंद आपण घेत आहात आणि आता याच्यानंतर जे गीत आपण ऐकणार आहात त्या गीतानं तर इतकी वर्ष झालं धमाल केलेली आहे. समीर यांचं गीत आहे, नदीम श्रवण यांचं संगीत आहे आणि गायक कलाकार आहेत उदित नारायण आणि अलका याज्ञिक. चित्रपट आहे श्रोते हो राजा हिंदुस्तानी. श्रोते हो, स्वर बहार या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया देखील आम्हास निश्चित कळवा 9970500 या मोबाईल क्रमांकावरती आणि आपण लाईव्ह कार्यक्रम ऐकत असताना देखील आपल्या प्रतिक्रिया आम्हास पाठवू शकता. तर कार्यक्रमातील ह्या शेवटच्या गीताचा आपण आनंद घेणार आहोत आणि पुन्हा भेटणारच आहोत स्वर बहार या कार्यक्रमाच्या पुढील थीमसह रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन। क्लासिक रेडिओ शो असतो RJ प्रगतीचा। नमस्कार। आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत। राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटाची संगीताची दुनियाच पालटली। राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता, तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली। आणि मग काय, पांडू हवालदार या सिनेमाच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, आली अंगावर अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं। त्यांनी 75 अधिक हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं। हिंदीत तर हमसे बढकर कौन है, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, 100 डेज, दिल की बाजी, पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच। पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं। आज क्लासिक रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला। मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, या जोडीला राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं, ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत। चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शो ची।
1: जस जीवात जीव घुटमळ, तस पीर्तीच वाढतय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, गगन हे बघून दुश्मन जळ।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेना 90.4 FM वरून आणि रेडिओ तेना ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

ಗಂಗುತಾರುಣ್ಯ ತುಲಭೆ ಭಾಮ ನಮಸ ಇಷ್ಟ ಏಟಂ.

सुन कहो बस सुन कहो ये संतेला अनमाहिम चा हलवा दे तो तुला गपोरी माहिम चा हलवा दे तो तुला।

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अगदी स्पेशल. आज आपण बोलतोय संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी. राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद. एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे यांचं 1976 मध्ये अकाली निधन झालं. पण त्यांच्या जाण्यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानंच संगीत दिलं. त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा स्वतःचे नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव संगीतातून जिवंत ठेवलं. सुरेंद्र हेंद्रे यांच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण या नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना, आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमेही यशस्वी झाले. मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसून येतं.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील.

यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताचं शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले होते आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर येथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली, त्यामुळं आपल्या करिअरचा केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली. आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण हे नाव कसं पडलं, ही जोडी कशी झाली, या जोडीची सुरुवात नेमकी कशी झाली, तर करिअरचं स्थान मुंबई हवं यासाठी विजय पाटील यांनी नागपूर सोडलं आणि ते मुंबईला आले आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागले. विजय पाटील यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासोबत एक गाण्याचा कार्यक्रम करत होते. याच कार्यक्रमाला हजर होते दादा कोंडके. दादा कोंडकेंना यांची गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या मराठी सिनेमासाठी गाणी करणार का असं त्यांना विचारलं. त्यावेळी संगीतकाराच्या जोड्या काम करत असत, त्यामुळे दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं राम आणि विजय पाटील यांचं लक्ष्मण असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत, तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. लोकांना आवडणारं संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतलं होतं.

तुला नाही सखे तो मला जळवी तो हो हिरव्या चुड्या बिगर तेला शोभा कुठली का मल्ला असं खट खट

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय राम लक्ष्मण या जोडीबद्दल. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशीच गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची VC ओलांडल्यानंतर नागपूरवरून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूडमधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामधून आपल्या सोबत आहेत. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्येच अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 1921 ला निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे, आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीत असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाणी, गाण्यामध्ये प्रचंड गोडवा आहे, आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्याही गाणी ऐकत राहणार. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना रेडिओ तेरणाचा सलाम.

0: शिकून लोक झाली सुधारणा भारी बापाला नेत्याती कोर्टाच्या दारी पोर
1: बापाला नेत्याती कोर्टाच्या दारी
0: हर्षानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण धरी गाढवाच पाय हो
1: अडला नारायण
2: धाव बाबा धाव
0: हरी
2: हरी।

0: मन पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो,
1: बसली आता बाय हो,
0: हा बसली आता बाय हो, अडला नारायण घरी गाढवाच पाय हो,
1: अडला नारायण
2: आता बाय बसली।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900 9970500900. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता, तेव्हा जरूर मेसेज करा. पुन्हा भेटूयात नवीन भागात. आज आपण इथेच थांबतोय. मी आरजे प्रगती निरोप घेते, नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: करते हो रहते हो
1: सच।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे 1:12 होत आहेत आणि मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये, ज्याचे नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम सर्वांचा आवडीचा आणि लोकप्रिय कार्यक्रम. या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आणि बरेचसे श्रोते तुम्ही येणार आहात की नाही समजत नाही आहे, ऑनलाईन आहे. आणि असे बरेचसे श्रोते आहेत जे म्हणत आहेत की आमची दिवसाची सुरुवात ही फक्त रेडिओ तेरणाने होते. असे एक श्रोते आहेत ज्यांनी आत्ता व्हिडिओ पाठवला आहे आणि खूप सुंदर असा एक त्याच्यावरती सॉन्ग पाठवलं. ते म्हणतात, नमस्कार मधुर भाषिणी मॅडम, असं त्यांनी मला नाव पाडलंय. म्हणजे प्रत्येक श्रोता एक वेगळं नाव घेऊन माझ्यासोबत येतो आणि खूप दिवसानंतर आज वेळ मिळाला तुमच्याशी बोलण्यासाठी. पण रेडिओ उतरण्याशिवाय दररोज आमचा वेळच जात नाही. अतिशय व्हरायटी शो असतात आपले, खूप छान वाटतं ऐकला. आणि रेडिओ उतरणं आता आमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. तुमचा सुमधुर आवाज असंच आम्हाला ऐकायला मिळावा ही जगदंबेकडे प्रार्थना. तर असं त्यांनी सांगितलंय. ते श्रोता आहेत आपले रत्नदीप माने सर, जे महसूल विभाग सोलापूर येथून आहेत. तर थँक्यू सो मच सर, खूप छान वाटलं. अगदी म्हणजे दुपारची जी ही वेळ आहे ती तुमच्या या छोटूशा वाक्याने अगदी प्रसन्नदायी अशी झाली आहे. तर सुरुवात करते व्हॉट्सअप फरमाईशला. आज पहिली फरमाईश आहे सलहार पलगाम काश्मीर येथून, जे आपले नियमित श्रोत आहेत पीरजादा मिराजुद्दीन नजामुद्दीन कैसरुद्दीन, जे सलहार पहलगाम काश्मीर येथून फरमाईश पाठवत असतात. आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे किसना या चित्रपटातील गीत. तर सुंदर अशा गीतांनी सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हॉट्सअप फरमाईशला.

0: वेलकम बॅक आरजी प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आणि अशी सदाबहार गीता ऐकण्यासाठी रेडिओ तरणाचा ऍप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचा आहे. तर सुंदर अशा गीतांनी किसना या चित्रपटातील गीतांनी सुरुवात झाली आहे. अगदी कृष्णामय वातावरण जे झालेलं आहे तसंच एक सरप्राईज आपल्या श्रोत्यांना देखील आहे. आज खरं तर एक छान दिवस आहे असं म्हणता येईल, कारण की तेरणा यूथ फाउंडेशनच्या आयोजन करण्यात आलं आहे. तेरणा यूथ फाउंडेशन जे आहे ते विविध कार्यक्रम घेतं, तसाच आज खास कार्यक्रम तेरणा इंजिनिअरिंग कॉलेज इथे मेघ राणा जगजितसिंह पाटील सरांनी आज म्हणजे दादांच्याच थ्रू, हे खरं तर तेरणा यूथ फाउंडेशन आहे आणि त्यांच्या थ्रू आज इतका सुंदर दिवस आहे सर्व कलाकारांसाठी, कारण की धाराशिव जिल्ह्यातील कलाकारांसाठी एक सुवर्ण संधी दादांनी अवेलेबल केलेली आहे. आणि त्यामध्ये आपल्याला जर लोकनृत्य येत असेल, शास्त्रीय नृत्य असेल, लावणी नृत्य असेल, गायक गायिका रॅपर डीजे कलाकार संगीत दिग्दर्शक लोककला पोवाडा शाहीर ढोल ताशा लेझिम चित्रकला स्केच कलाकार रांगोळी कलाकार टॅटू कलाकार लेखन म्हणजे फिल्म डायरेक्शन असेल हस्तकला असेल मेहंदी अगदी तुम्हाला कोणतीही कला अवगत असेल असं म्हणे, जसं की गायन जसं मला आवडतं तसंच की जर आपला बोलता येत आहे ॲक्टिंग करायची वाटते शॉर्ट फिल्म्स तुम्ही डिरेक्ट करू शकता लेखन करू शकता अशा सर्व कलाकारांना धाराशिव जिल्ह्यात एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे आणि त्यातून खरं तर आपल्या जिल्ह्याचं नाव हे मोठं होणार आहे. तसंच आज ही मीटिंग खास आज आयोजित केली आहे मेघदादांनी आणि तसंच थ्रू आज इतके कलाकार आलेले आहेत जिल्ह्यातील की त्यांच्यात जी कला आहे ती अवगत करून ते आज भेटत आहेत. सर्वांसोबत आता मीटिंग झाली आहे खूप छान आणि त्याच थ्रू जी कलाकार आहेत ते आज रेडिओ स्टेशनमध्ये देखील थोडीशी आपल्यासोबत बातचीत आणि थोडं आपल्या श्रोतांपर्यंत त्यांना पोहोचवायचं आहे मला. तर असाच एक जगदीश सुतार म्हणून कलाकार आहे जो खूप सुंदर अशा रांगोळी काढतो, सुंदर अशी बासरी वादन करतो आणि त्याचबरोबर तो एक टीचर देखील आहे जो स्टुडंट देखील आहे, म्हणजे त्याच्यात इतक्या कला अवगत आहेत सध्या की तुम्ही ऐकू शकाल. आज त्याच्यासोबत थोडीशी बातचीत करणार आहोत. जगदीशची आपली याच्या आधी खरं तर काय म्हणतात की आपण मुलाखत देखील घेतलेली आहे आणि आज बऱ्याच दिवसानंतर ही कला अवगत करून आज आपल्यासोबत तो आला आहे. तर जगदीशचं सर्वप्रथम आपल्या रेडिओ स्टेशनमध्ये स्वागत करूयात. जगदीश कसं वाटतं पुन्हा एकदा रेडिओमध्ये येऊन?
1: खूप छान वाटतंय ताई.
0: आणि खरं तर मी जास्त वेळ नाही घेत, तुम्ही याची कला आज तुम्ही ऐकाच असं म्हणेन की जगदीश तुझी जी कला आहे ज्याच्या थ्रू आता तू सगळीकडे तुझं नाव होतंय खरं तर हे पाहून देखील खूप छान वाटतंय. तर आज कोणतं गाणं ऐकवशील आपल्या श्रोतांपर्यंत?
1: जरूर, मी आधी माझी थोडीशी ओळख सांगतो. मी जगदीश सुतार, गाव सिंदगाव, तालुका तुळजापूर, धाराशिव जिल्हा. मी आपल्याच तेरणा महाविद्यालय कॉलेजचा मी विद्यार्थी आहे कम्प्युटर सायन्समधून. हा सगळ्यात सुंदर संकल्पना आज मला वाटली, कारण मी गेल्या 5 वर्षापासून या शहरामध्ये राहतो ॲज अ कलाकार म्हणून आणि एक विद्यार्थी म्हणून मी इथं शहरामध्ये सर्व्हाइव्ह करतो आहे. तर पहिल्यांदाच हे मला मंच असा वाटला किंवा एक अशी मीट झाली ज्या ठिकाणी सर्व कलाकारांचा एक आदर सन्मान किंवा एकत्रीकरण झालं आणि बऱ्याच संधी इथून पुढं कलाकारांना ते ओपन होतील, डोअर्स ओपन होतील. आपले मेघदादा राणा जगजितसिंग पाटील यांच्या संकल्पनेतून तेरणा यूथ फाउंडेशन यांच्या अंतर्गत हा खूप चांगला उपक्रम इथं राबवण्यात आला, त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आणि मी छोटंसं माझ्या बासरीवादनातून थोडं सादरीकरण मी आपल्या सर्व श्रोतेवर्गांसाठी करतो. थोडंसं मुक्त धून मी ऐकवतो.

0: थँक्यू
1: सो मच जगदीश. आणि आपले श्रोते आहेत ते लाईव्ह ऐकतायतच आणि सर्वांनीच खूप सुंदर असा प्रतिसाद देखील दिला आहे. थँक्यू सो मच. खरं तर ही खूप मोठी गोष्ट आहे की धाराशिवचे हे कलाकार आता कुठेतरी येणार आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म भेटणार आहे. आणि खूप थँक्यू सो मच म्हणेन की मेघदादांनी ही खास मीटिंग आज ठेवली आणि ही आज जशी मीटिंग झाली अशाच कलाकारांसोबत पुन्हा एकदा ते मीटिंग करणार आहेत. तेरणा यूथ फाउंडेशनच्या वतीनं हा कार्यक्रम करण्यात येतो आहे, तर नक्कीच धाराशिवचं आणखी नाव मोठं करतील यात काही शंका येणार नाही. तर पुढची फरमाईश घेऊया. पुढची फरमाईश अशाच आणखी एका कलाकाराला आपण भेटणार आहोत जो धाराशिवचा खूप मोठा कलाकार आहे. तर पुढची फरमाईश घेते तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका महानोर जिल्हा वाशिम येथून हिरामण खेराडे, सारिका अम्रपाली, सोनारी, आदर्श आर्यन, मंगेश तसेच माझे मित्र सुरेश भड, गौरव खाडे, संतोष कोळी, अनंत कुलकर्णी आणि बरेचसे त्यांचे मित्र आहेत. आज शनिवार टू शनिवार त्यांची फरमाईश असते आणि त्यांनी देखील बासरी वादक जगदीश सुतारचं मनापासून धन्यवाद दिलेले आहेत आणि वाजवून मंत्रमुग्ध केलं असं देखील आपले श्रोते म्हणतात. थँक्यू सो मच सर. आणि आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे आशा भोसले यांच्या आवाजातील सुंदर असं गीत आहे जे सुगम गीत आहे. आणि खरं तर आशाताई आज आपल्यात नसल्या पण त्यांच्या आठवणी आणि त्यांची गाणी ही कायम आपल्या मनात कोरली राहतात आणि ते माझं देखील खूप आवडीचं गीत आहे. तर नक्कीच आपल्या श्रोतांना गुणगुणून दाखवल्याशिवाय मला देखील राहवणार नाही. तर उड ही बेबंध श्वासात ध्यासात स्वप्नात येणी तुझी, भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात

हसले रे क्षण माझे हसले रे, असं जे फुलले रे क्षण माझे गीत आहे ते माझं खूप फेवरेट आहे आशाताईंचं, आणि हेच गीत आपल्या नियमित श्रोत्यांना ऐकायचं आहे ज्यांची शनिवार टू शनिवार फरमाईश असते. ऐकवात हिरामन खेराडे सर आणि त्यांच्या फॅमिलीची आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण ऐकत आहात रेडिओ देणं 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर आज मी जसं म्हटलं की तेरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं एक कलाकारांसाठी सुवर्ण संधी अवेलेबल करून दिली आहे मेघ राणा जगजितसिंह पाटील सरांनी. तर त्याच माध्यमातून जे कलाकार आज आपल्याला भेटणार आहेत, आज खरं तर श्रोते देखील खुश होत आहेत. छान वाटलं मला की त्यांनी प्रोत्साहन दिलं जगदीशला देखील खूप छान पद्धतीत. मला देखील तसंच प्रोत्साहन देतात ते. तसंच जगदीशला देखील खूप शुभेच्छा दिल्यात भावी जीवनासाठी त्याच्या. तर थँक्यू सो मच सर्व श्रोत्यांचं. पुन्हा एकदा नवीन कलाकारासोबत आली आहे जे खरं तर त्यांना पुरस्कार भेटलेत ऐकून थक्क झाली आहे मी. 7 पुरस्कार सरांना भेटलेले आहेत आणि असा कलाकार धाराशिवमध्ये आहे हे आत्ता पहिल्यांदा कळतंय. खरं तर किती आभार मानावे मेघदादांचे की धाराशिव जिल्ह्यातले कलाकार कुठेतरी आहेत आणि ते लपलेले आहेत, ते शोधून काढतायत ते आणि ही मीटिंग घेतली आज त्यांनी. त्यांच्यामार्फत एक एक कलाकार आज पुढे येतोय. त्याचमध्ये राजकुमार दत्तात्रय कुंभारसर मुकामपोस शिराढून तालुका कळंब जिल्हा धाराशिव, त्यांची कला आहे सर रांगोळी उत्तम काढतात. चित्रकला, व्यंगचित्र, शिल्पकला, मायक्रो आर्ट, भव्य मोझॅक आर्ट हे देखील करतात सर. आणि वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया बुक यामध्ये सरांचं रेकॉर्ड झालेलं आहे आणि खूप त्यांनी रेकॉर्ड ब्रेक रांगोळ्या काढलेल्या आहेत. त्यामध्ये पुरस्कार त्यांना हे 7 भेटलेले आहेत आणि खरं तर त्यांची अकॅडमी आहे धाराशिवमध्ये समता कॉलनीमध्ये. याविषयी सरांबद्दल बोलूयात, काय म्हणतात सर? खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ येण्यामध्ये.
1: खूप खूप धन्यवाद मॅम.
0: एकतर सर सांगते पहिल्यांदा, कोणीही माणूस आमच्या रेडिओमध्ये आला आणि माईकवरती बोलायला थोडीशी भीती वाटते, तुमच्या आवाजातून जाणवत आहे. एकदम रिलॅक्स व्हा. तर सर कसं वाटतंय आज तुम्ही पहिल्यांदा रेडिओमध्ये देखील आलात?
1: खूप छान वाटतंय मॅडम. आणि
0: आज तुम्ही पहिल्यांदा रेडिओमध्ये देखील आलात?
1: खूप छान वाटतंय मॅडम. आणि मला मेघदादांनी जे आज जो कार्यशाळा अनुभवली आहे, म्हणजे इथं जे कार्यशाळा केली कलाकारांसाठी, ते आत्तापर्यंतची पहिलीच अशी मी बघतोय की सर्व कलाकार एकत्र येत आहेत इथं आणि याच्या माध्यमातून धाराशिवचं खूप मोठं भविष्य घडणार आहे. जे की मी 2021 साली 20 साली ज्यावेळेस धाराशिवमध्ये आलो होतो की

0: स्वप्न बाळगून आलो होतो की धाराशिव जिल्ह्याला कुठेतरी एक कलाकारांचा जिल्हा म्हणून ओळखलं जावं ह्या उद्देशानं मी धाराशिव जॉईन केलं होतं. आणि त्या पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यातील जास्तीत जास्त कलावंत घडवण्याचा मानस ठेवला होता. आता त्याचबरोबर हे आता आपल्याला जो हा जो प्लॅटफॉर्म भेटलेला आहे याच्या माध्यमातून खरंच ते स्वप्न आज साकारणार आहे.
1: हे खरंच खूप मला सुद्धा खूप छान वाटते की आपले कलाकार हे आता घडणार आहेत धाराशिव मधून. तर सर मला सांगा की तुम्हाला आवड कधीपासून आहे चित्रकला रांगोळी काढण्याची?
0: मॅडम ही जी आवड आहे ते लहानपणापासून तिसरीला असल्यापासूनच माझी आवड आहे. पण असं सांगण्यात आलं की म्हणजे असं की आपण ज्यावेळेस मी 12वीपर्यंत मी ड्रॉईंग करत होतो पण ड्रॉईंग करत असताना असं होतं की चित्रसुद्धा रंगवता येत नव्हतं. म्हणजे तोडके मोडके ड्रॉईंग 12वीपर्यंत करत होतो. 12वीच्या नंतरचं जे ड्रॉईंग आहे ते तिथून खरा प्रवास माझा सुरू झाला. आणि त्यानंतर रांगोळी क्षेत्रामध्ये कधी रांगोळी क्षेत्रामध्ये असं कधी वाटलं नव्हतं की मी रांगोळी क्षेत्रामध्ये उतरेल. माझं ड्रॉईंग होतं कुठं भिंतीवरचं ड्रॉईंग करणं, कुणाचं लग्न असेल लग्नावर गणपती काढणं, हे करणं ते करणं, वॉल पेंटिंग करणं, इथपर्यंतच मी करत होतो. पण ज्या दिवशी मी रांगोळी क्षेत्रात उतरलो त्या दिवसापासून ते दोन वर्षामध्ये एक 1.5 एकराची 2 एकराची 3 एकरापर्यंतच्या अशा भव्य रांगोळ्या काढत काढत मी स्वतःची प्रगती ही साधली आणि इतर विद्यार्थ्यांना घडवायचाही प्रयत्न केला.
1: तर सर हे जे वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया बुक यामध्ये तुमचं नाव जे कोरलंय आता म्हणाले, तर यामध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची कळम येथे 19,200 चौरस फूट भव्य रांगोळी ही काढली होती, त्याबद्दलचा अनुभव काय सांगाल?
0: मॅडम हा खूप मोठा अनुभव आहे आणि हा अनुभव घेण्यासाठी मी याच्या अगोदर 2 रांगोळ्या काढल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 6 डिसेंबर रोजी रांगोळी काढली होती त्याच वर्षी आणि ती रांगोळी 2,000 चौरस फुटाची होती. आणि त्याच्या दुसऱ्या महिन्यामध्ये राजमाता जिजाऊ यांची रांगोळी काढली होती 7,000 चौरस फुटांची. आणि त्यानंतर लगेच त्याच्या तिसऱ्या महिन्यामध्ये हे जे आपण आता म्हटलं की 19,200 चौरस फुटांची छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य रांगोळी साकारली होती. याचे 3 वर्षानंतर याचं रेकॉर्ड झालं होतं. त्यानंतर 2018 साकारली 18, 19, 20 मध्ये त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडियामध्ये नोंद झाली त्याची. आणि ही रांगोळी साकारण्यासाठी ज्यावेळेस खाली ग्राउंडवरती उतरलो होतो त्यावेळेस एका बाजूने जर आपण डोळा बघितला असेल तर या साईडला मोठा दिसत होता आणि पलीकडल्या साईडनं गेला तर पलीकडला डोळा लहान दिसायचा. प्रत्येक जण आल्याला मला म्हणायचा की सर हे या ठिकाणी मोठा डोळा दिसतोय आणि तो बारीक झालाय. सर त्यांना मी पुन्हा समजून सांगायचं की सर हे पर्स्पेक्टिव्हमध्ये आपल्याला त्या पद्धतीने दिसते आणि त्या बाजूने गेलं तर अलीकडला डोळा मोठा आणि पलीकडला बारीक. ज्यावेळेस हे त्यांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी ज्यावेळेस ते ड्रोन फिरवला होता त्यावेळेस लक्षात आलं की हे प्रॉपर एक्झॅक्टली असं म्हणजे जसं पाहिजे तसं हे चित्र उतरलेलं आहे. ज्यावेळेस आपण ग्राउंड लेवलला असतो त्यावेळेस ही कला समजत नाही पण ज्यावेळेस वरती ड्रोन फिरतो त्यावेळेस ही कला अचंबित करणारी ठरते.
1: क्या बात है, खरं तर हे ऐकून देखील खूप छान वाटतंय सर. आणि सध्या सर तुम्ही काय करताय ते पण आपल्या श्रोत्यांना सांगा.
0: मी सध्या आता समतानगर धाराशिवमध्ये माझे कलायुगी आर्ट्स क्लासेस म्हणून क्लासेस आहेत. तिथे मेहंदी, रांगोळी, ड्रॉइंग, चित्रकला आणि अशा असंख्य कला शिकवतो मी.
1: सर खरं तर खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून देखील. आणि आज तुम्ही व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमामध्ये लाईव्ह आहात, आपले श्रोते देखील लाईव्ह आहेत जे तुम्हाला देखील प्रोत्साहन करतायत, अभिनंदन देतात कलावंतांना, असे आपले श्रोते देखील आहेत. तर सर आज तुम्ही लाईव्ह आहात, तर कोणतं गाणं तुम्हाला आज आपल्या रेडिओ करून ऐकायला आवडेल किंवा आपल्या श्रोत्यांपर्यंत ऐकायला आवडेल?
0: मॅडम उशक काल होता काळ रात्र झाली.
1: सर याचं रिझन काय असेल?
0: नाही ज्या ज्या वेळेस मला समजा असं खचल्यासारखं वाटायचं त्यावेळेस ते गाणं ऐकायचं आणि कुठेतरी प्रेरणा मिळाल्यासारखं भेटायचं.
1: क्या बात आहे, खूप छान सर. आणि खूप सुंदर असं गीत पाठवलं, नक्कीच पुढच्या भावी आयुष्यासाठी आणि आपल्या धाराशिवची कला ही जोपासण्यासाठी तुमचं देखील तेवढंच महत्वाचं योगदान आहे सर. थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि तुमचा एक्सपिरियन्स शेअर केला त्याबद्दल खूप धन्यवाद सर.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.

दुपारचे 1:41 होत आहेत आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर श्रोते म्हणतात धाराशिव कलाकारांचं खूप खूप अभिनंदन, खूप थँक्यू सो मच. श्रोते भरभरून अभिनंदन सर्व कलाकारांचं करतायत. तर पुढची फरमाईश घेते जे आपले श्रोते आहेत रत्नदीप माने सर महसूल विभाग सोलापूर येथून. तर सर आज बऱ्याच दिवसानंतर सरांनी व्हॉइस म्हणजे मेसेज पाठवलाय, एक थोडंसं रेकॉर्डिंग पाठवलंय तुळजापूरच्या इथून जाताना सरांनी एक व्हिडिओ पाठवलाय आणि देवीचं दर्शन घेत असताना त्यांनी तो व्हिडिओ काढलाय आणि आज म्हणतायत की नमस्कार मधुर भाषणी मॅडम, खूप दिवसानंतर आज वेळ मिळाला तुमच्याशी बोलण्यासाठी, पण रेडिओ येण्याशिवाय दररोज आमचा वेळच जात नाही. अतिशय व्हरायटी शो असतात आणि खूप छान वाटतं ऐकायला. रेडिओ येणं आता आमच्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालाय. तुमचा सुमधुर आवाज असंच आम्हाला ऐकायला मिळावा ही जगदंबेकडे प्रार्थना. थँक्यू सो मच सर, असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडिओ तेना 90.4 FM. सरांना जे गीत ऐकायचं आहे ते खरं तर इतक्या दिवसानंतर मी सुद्धा ऐकते सर, इतकं छान वाटतं ते गीत ऐकायला. लता मंगेशकर यांचा आवाज आहे ते नक्कीच सर तुमची फरमाईश पूर्ण करते. आज इतक्या दिवसानंतर फरमाईश पाठवते तर का नाही पूर्ण करणार. ऐकूयात रत्नदीप माने सर जे आहे तो महसूल विभाग सोलापूर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज दुपारचं वाजतात 1:45. तर मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत, व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. तर जसं मी म्हटलं की आज आपल्याला भरपूर कलाकार भेटणार आहेत आणि भरपूर कलाकारांसोबत आपण गप्पा देखील मारतोय. तर अशी छोटूशी एक कलाकार आली आहे जिचं नावच नाही विचारलं मी. काय नाव आहे तुझं?
1: माझं नाव निकिता आहे.
0: निकिता, पूर्ण नाव?
1: निकिता नरेंद्र गवळी.
0: कुठल्या स्टँडर्ड मध्ये आहेस तू?
1: मी 8वी मध्ये आहे.
0: कुठल्या शाळेमध्ये आहेस?
1: पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव.
0: तर तुझं नाव काय म्हटली?
1: निकिता.
0: निकिता, तर निकिताला आज रेडिओ तरणामध्ये बोलताना खूप छान वाटतंय. एक तर इतका गोड तिचा आवाज आहे, ती बोलताना इतकं प्रेमात पडल्यासारखं वाटतं तिचा आवाज ऐकून. ती 8वीला एक तर वाटतच नाही तिच्याकडे पाहून, माहिती श्रोत्यांना सांगते मी, तुम्हाला दिसत नाहीये, पण मी माझ्यासोबत बसली आहे ना, ती 8वीला अजिबात वाटत नाही. अगदी तिचा बॉयकट आहे आणि अगदी छोटीशी मुलगी असते तसा तिचा आवाज आहे. पण आज तिच्याकडून एक खूप काही शिकायला भेटलं, जे तिचा काय म्हणतात की कॉन्फिडन्स जो आहे ना 8वीतल्या मुलीचा, ओ माय गॉड, एवढा कॉन्फिडन्स तिच्यात पाहायला भेटतं. तर निकिता, आज तू ऑडिशनसाठी किंवा म्हणजे काय आहे ते पाहण्यासाठी आली आहेस, तर मला सांग आज तुला इथं आली आहेस तर काय वाटतंय?
1: पहिलं मला इथं येऊन खूप चांगलं वाटलं. दुसऱ्यांचं जी कॉन्फिडन्स म्हणजे काय काय करतात, कसं आहे ते बघून छान वाटलं. आणि भेटायला सुद्धा छान वाटलं, कसं काय कलाकार कसं काय काम करतात तसं.
0: तर मग तुला आवड कशाची आहे?
1: मला अँकरिंग करायला आवडतं, डान्स आणि ऍक्टिंग करायला पण आवडतं.
0: बापरे, मग माझा जॉब जातो की काय? आता अँकरिंग म्हणजे तुला आवडते म्हटलं, काही खरं नाही बाबा माझं. तर निकिता, तुला अँकरिंग करायला आवडतं, तर मग तू शाळेमध्ये वगैरे अँकरिंग करतेस?
1: हा.
0: मग शाळेमध्ये काय डान्समध्ये भाग घेतेस?
1: डान्समध्ये तेवढं नाही, पण अँकरिंग मध्ये घेते मी.
0: मग आवडतं तुला अँकरिंग करायला?
1: हा.
0: तर मग मोठं बनून काय बनायचं?
1: काय पण बनू शकते, पण अँकरिंग जर जास्त आवडतं.
0: म्हणजे अँकरिंगच्या क्षेत्रात जास्त काम करायचं?
1: हा.
0: तर मग घरी मम्मी बाबा कोण कोण असतं घरी?
1: मम्मी बाबा आणि भाऊ.
0: मम्मी काय करते?
1: मम्मी कृषी अधिकारी आहे.
0: क्या बात है. आणि बाबा?
1: बाबा प्रायव्हेट जॉब करतात.
0: अच्छा, तर मग तुला मम्मी तर अधिकारी आहे, मग तुला असं अधिकारी न म्हणता अँकर बनायचं?
1: हा.
0: मग आज तू अँकरिंग साठी आली होती इथे की मला माझ्यात ही कला आहे मी बोलायला येतं बाबा?

0: तर तुम्हाला माहिती आहे ती काय म्हणली? ती म्हणली, तू मोठी हो मग माझा सगळा थकवा जाईल. तर त्या दिवशीपासून मी ठरवले मोठी होणार आणि खूप शिकणार आणि मोठी होऊन मी अधिकारी बनणार. पण लोक काय म्हणतात माहिती आहे? लोक म्हणे, मुलींनी एवढी मोठी स्वप्न पाहू नये. का नाही पाहायचे? मुलगी आहे म्हणून. मुलगी कमी असते का कोणापेक्षा? जर मुलगी घर सांभाळू शकते तर ती देशही सांभाळू शकते. जसे की आपले पहिली पंतप्रधान महिला इंदिरा गांधी होते, तसे त्यांनी घर नाही तर देशही सांभाळले. आणि हो, माझे केस लहान आहेत म्हणून काही जण मला बळकट म्हणतात, पण तरीही मला काही वाटत नाही, कारण ओळख केसांनी नाही तर आत्मविश्वासाने होते. मी एके दिवशी मोठी होऊन आई बाबांचं नाव उंच करेल. धन्यवाद.
1: क्या बात है, म्हणजे ही स्वप्न जर घेऊन प्रत्येक मुलगी चाली ना, तर नक्कीच आपला देश खूप मोठा होईल. आणि ज्या महिला कर्तृत्वान आहेत, ज्या महिला कुठेतरी अप्लाय करत आहेत, निकिताचं एवढ्या लहान वयात एवढं मोठं स्वप्न आहे ना की काहीतरी बनून दाखवायचं, आईबाबांचं मोठं नाव करायचं, तर अशाच आपल्या सर्व ज्या छोट्याशा मैत्रिणी आहेत, नक्कीच निकिताकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे. तर आज निकिता लाईव्हमध्ये आली आहे आणि तिच्या आवडीचं एक गीत नक्कीच आपण, आता ती छोटी आहे तर नक्कीच एक गीत आहे. आता सर्वजणांना सुट्ट्या लागल्या, थोडीशी मंडळी जी आहेत आपली, सर्वच चिल्ल्या पिल्लांना आपल्या बच्चे कंपनीला घेऊन बसलेली असतात, तर त्यांचं एक सुंदर आवडीचं गाणं असतं तारे जमीन पर या चित्रपटातील. तर निकिता, तुला खूप खूप शुभेच्छा आपल्या श्रोत्यांकडून देखील आल्यात की खूप स्वप्न मोठी आहेत निकिता, आणि खूप छान आणि सुंदर निकिता दिदीचा पण आवाज खूप छान आहे असं सगळ्यांनी सांगितलंय. तर थँक्यू निकिता, खूप छान वाटलं. आणि नक्कीच बाबा मम्मीचं नाव हे मोठं करशील तू, आणि तुझ्या भावी आयुष्यासाठी देखील रेडिओ तेरणाकडून आणि माझ्याकडे माझ्याकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा.
2: ಚಕಲೋರಂ ಗಂಡೋ ವಂಡೋ ಲಕರಕಟಂ ಅಕ್ಕೋ ಟಕ್ಕೋ ಇಡಿಗಿಡಿಗಿಡಿಗೋ ಇಡಿಪಾಯ್ ವಿಡಿಪಾಯ್ ಚಿಕ್ಕ ಚಕ ಚೋ ಗಿಲಿ ಗಿಲಿ ಮಲ್ ಸುಲು ಸುಲು ಮಲ್ ಮಕನಕ ಹುಕು ಬುಕುರೆ ಟುಕು ಬುಕುರೆ ಚಕಲಕ ಬಿಕ್ಕೋ ಚಿಕ್ಕೋ ಸಿಲಿ ಸಿಲಿ ಸಿಲಿಗೋ ಬಗಡದುಂ ಚಕಲದುಂ ಚಿಕ್ಕ ಚಕ ಚೋ.

चला तर अशाच छोट्या मित्रांची स्वप्न पूर्ण करत वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढची फरमाईश आहे अंकुश सावत, केशव सावत, कृष्णा सावत, माळ बोरगाव, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथून आपले नियमित श्रोत आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश आणि त्यांना आज गिरफ्तार या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. बिग बी अमिताभ बच्चन यांचं हे उन्हातील एकदम फेमस असलेलं सॉन्ग आहे, धूप में निकला ना करो रूप की रानी. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात अंकुश सावत सर, जे नियमित श्रोत आहेत माळ बोरगाव, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एकदा आहात रेडिओ तिरणा 90.4 एफएम आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात दुपारचे 2 वाजतात. अगदी सर्व श्रोते देखील लाईव्ह आहेत आणि त्याचबरोबर जे तिरणा युथ फाउंडेशनच्या वतीनं आज कलाकारांचा हा मेळावा जो भरलाय, खरंच खूप आनंद होतोय. एक एक कलाकार भेटतोय, तसं एक एक धाराशिवची ओळख होतीये की धाराशिवमध्ये राहून किती आपला धाराशिव कलाकारांनी भरलेला आहे हे जाणवतंय. आणि आज खरं तर इतका आणखीन आनंद होतोय, ज्यांचं पहिलं प्रेम हे रेडिओ आहे. खास रेडिओ ऐकण्यासाठी माणूस गाई घेऊन राणात जात होता. बाबा त्यांचे त्यांना टास्क द्यायचे, जर तू राणामध्ये गाई घेऊन गेलास तरच तुला रेडिओ ऐकला जाईल. आणि त्या काळात ते सांगतायत गप्पा मारताना की बाबा आम्हाला फक्त रेडिओ ऐकायचा म्हणून मी त्या दिवशी जायचो आणि जनावरं राखायचो आणि तिथे मी कॉमेंट्री ऐकायचो. पहिलं प्रेम माझं रेडिओ आहे, दुसरं म्हणजे क्रिकेट लवर आहेत ते, असं देखील सांगितलं आहे. आणि ज्यांना खरं तर 4 पुरस्कार भेटलेत, बोम नावाची शॉर्ट फिल्म दादासाहेब फाळके हे त्यांना 4 पुरस्कार भेटलेले आहेत. खरं तर खूप खूप सर मला ग्रेटफुल वाटतंय आज तुमच्यासोबत भेटून. सर खूप मनापासून स्वागत करते. ज्यांचं नाव आहे, नाव सांगितलं नाही, गणेश पवार सर मंगळूर तुळजापूर येथून. सर गणेश सर तुमचं खूप स्वागत करते मी रेडिओ तिरणामध्ये.
1: थँक्यू, धन्यवाद.
0: तर एकतर सरांसोबत बोलूनच इतकं छान वाटलं. सर स्टोरी रायटर आहेत, डिरेक्टर आहेत शॉर्ट फिल्मचे आणि पोएम देखील करतात. आणि त्यांची शॉर्ट फिल्म ज्याला मी म्हटलं की दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेत, 4 पुरस्कार भेटलेत. सर कसं वाटतंय आज रेडिओमध्ये येऊन?
1: एकतर रेडिओ हे माझं पहिलंच प्रेम आहे, त्याच्यामुळं मी जे इमॅजिन करत होतो, आता माझं सध्या वय 35 चालू आहे, गेले 35 वर्ष मी याचंच इमॅजिन करत होतो की मी कधीतरी जाऊन रेडिओमध्ये म्हणजे FM मध्ये जाऊन FM स्टेशनला कधीतरी मला माझं मन मोकळं करता यावं, मलाही बोलता यावं. कारण मी बऱ्याच जणांचं ऐकायचो, मुलाखती असतील बऱ्याच जणांना ऐकायचो, पण मला कधी वाटायचं की माझी कधीतरी मुलाखत जावी. आणि आज ते मेघनाथाच्या या तिरणा युथ फाउंडेशनच्या जो काय हा कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम इथं आयोजित केला आणि मला इथे यायला भेटलं, संधी भेटली. आणि खरं तर मेघदादांचं खरंच मनापासून मी आभारी आहे, कारण आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये कलाकारांसाठी खूप मोठं व्यासपीठ उभा करण्याचा त्यांचा जो काही मानस आहे हा, त्याच्यासाठी तर आमच्या सर्व कलाकारांकडून खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आई तुळजाभवानी त्यांना असंच पुढे आमच्या कलाकारांसाठी इथं पुढे मोठं व्यासपीठ उभा करण्यासाठी ताकद देऊ. आणि सर्वप्रथम मी त्यांना युथ फाउंडेशनचा सुद्धा खूप आभारी आहे, कारण इथं जे व्यासपीठ त्यांनी उभं केलेलं आहे आपल्या तुळजापूर असतील धाराशिव जिल्ह्यातील कलाकारांसाठी, हे खूप मोठं व्यासपीठ असणार आहे. आणि आपल्या त्यांना FM यांचा तर मी अगदी मनापासून काळजापासून आभारी आहे, कारण जे माझ्या म्हणजे सोबत जर मी याला कदाचित याच्या आधी कधी एक्सपायर झाला असतो तर ही गोष्ट माझ्यासोबत स्वर्गात आली असती. मी कधीच FM मध्ये किंवा रेडिओमध्ये मला कधीच बघायची संधी भेटली नाही, पण शेवटचं स्वप्न होतं ते हेच होतं माझं की मी कधीतरी FM मध्ये जाऊन मनमोकळ्या गप्पा माराव्या. आणि त्याच पूर्ण होताना पाहतोय, त्यामुळे त्यांना FM चा सुद्धा मी खूप मनापासून आभारी आहे.
0: थँक्यू सो मच सर. अगदी गणेश सर, जे आता तुम्ही गप्पा मारल्यात मला असं वाटतं आपल्या श्रोतांपर्यंत त्या आपण गप्पा गेल्या पाहिजेत, की तुम्ही शाळेत असताना जो बाबांचा किस्सा सांगितला तो सांगा आपल्या श्रोता.
1: काय व्हायचं की बऱ्याचदा म्हणजे मी खेडेगावात राहायचो आम्ही, आणि त्यातल्या त्यात शनिवार रविवार सुट्टी राहायची. आणि पहिल्या जवळपास 20 वर्षाखाली काय की भारत पाकिस्तानच्या मॅचेस भरपूर राहायच्या श्रीलंका, तर त्या असायच्या बऱ्यापैकी रविवारीच, शनिवार किंवा रविवारी. आणि आम्हाला शाळेला सुट्टी असायची शनिवार रविवार. मग जर रविवारी जर आणि त्या पहिले टेलिव्हिजन खूप नव्हते, कुठेतरी राहायची, आणि आम्हाला रेडिओवरती जे कॉमेंट्री ऐकायला खूप आवडायची. आणि असं व्हायचं की रविवारी जर मॅच ऐकायची असेल तर वडील सांगायचे तुला जनावर राखायला जावं लागतील तरच तुला रेडिओ दिला जाईल. दिवसभर रेडिओ आणि ते सेलवरती रेडिओ राहायचे. खास रेडिओ ऐकण्यासाठी जनावर राखायला जायचं, दिवसभर जनावर राखत काही थकवा वाटायचा नाही, जेवण नको काय नको, दिवसभर त्या रेडिओला चिपकून राहायचं. सकाळी 9:30 मॅच चालवायची, सायंकाळी 5:30 संपायची, झालं दिवस मजेत गेला ना. आणि त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे माझं इंग्लिश सुधारण्यामागे पण तेच कारण आहे, जे कॉमेंट्री त्यावेळेस संजय बॅनर्जी म्हणून होते, हिंदी मध्ये कॉमेंट्री करायचे आणि इंग्लिश मध्ये रवी शास्त्री करायचे, खूप आवडायचे ते. आणि ते कुठेतरी प्रेम रेडिओवरती माझं त्यावेळेस बसलेलं, ते आज कुठेतरी मला इथे मोकळं करता आलेलं.
0: आणि मग सर मग आता हे रेडिओचं प्रेम होतं, मग दुसरं प्रेम हे तुमचं शॉर्ट फिल्म कडे कसं गेलं?
1: फिल्मच त्याच्याशिवाय, कारण याच्यामध्ये सुद्धा एक खूप मोठा ट्विस्ट आहे मॅडम. मी पहिलं फिल्मसाठी पुण्यातून माझं म्हणजे मी कॉम्प्युटरचं शिक्षण पूर्ण केलं, पुण्यातच जॉब केला आणि पुण्यातूनच परत रिटर्न मला बिझनेससाठी मी आपल्या गावी आलो, कारण मला आई वडिलांना सोडून त्यावेळेस नको वाटायचं राहिला, कारण मी एकटाच आहे. आई वडिलांचं इथून मला शेजारी सांगायचे की त्यांनी रोजचं जेवण रेग्युलर बनवत नाहीत, सकाळी बनवायला संध्याकाळी खातात. मग मला वाटलं कुठेतरी की मी आल्यानंतर ते रोज ताजं खातील. आणि असंही काही नव्हतं की मला शेती चांगली आहे, मला चला गावी जाऊयात. आणि मी कॉम्प्युटरचा इथून बिझनेस करत होतो. आणि जर मला लेखनाविषयी जर विचारलं तुम्ही, तर माझे वडील एक्सपायर झाले गेले 4 वर्षापासून. आणि सगळ्यात महत्त्वाचं लेखनगुरु जर असतील तर विकासजी कसबे, महाराष्ट्र पोलीस धाराशिवचे. वडील वाल्यानंतर मी एवढ्या डिप्रेशनमध्ये गेलो की मला असं वाटायचं की आपण आता संपायचं, कारण आपल्याला काय राहिलंच नाही आपल्या हातामध्ये. परंतु साहेबांनी मला एवढं म्हणजे मला जाणून दिलं की यार तुम्ही हे लिहू शकताय, छोट्या छोट्या टास्क द्यायचे, ह्या शब्दावरती काय लिहू शकताय. त्यानंतर त्यांनी त्याग शब्द दिला, जात दिला, मी खूप छान लिहिलं त्याच्यावरती. आणि मग तिथून माझा लिखाणाला म्हणजे ती सुरुवात झाली. आणि आज मी बऱ्याचशा कविता, गाणी, स्क्रिप्ट, स्टोरी खूप सारे लिहिलेले आहेत. आणि 2 गाणी साहेबांकडेच दिलेली आहेत, एक महाराजांवरती आहे आणि एक भीमगीत आहे. दोन्ही गाणी साहेबांनी कंपोज केलेले आहेत. येणाऱ्या काळात आम्ही ते लवकरच रिलीज करणार आहोत. म्हणजे एकंदरीत फिल्मचं अट्रॅक्शन हे मला पहिल्यापासूनच होतं. 7वी-8वी मध्ये मुहावरे बना म्हणून एक सिलेबस होता हिंदीला, एक स्टोरी राहायची डॅश डॅश डॅश, आज गणेश धाराशिव में गाय आहे डॅश डॅश डॅश डॅश, त्या मधल्या जागा भरून काढायची, ती एक स्टोरी तयार करायची. तिथून माझं हे म्हणजे मला कौशल्य प्राप्त झालं आणि मी स्टोरी लिहायला चालू केली, गाणे, कविता. आणि एकंदरीत फिल्मचं अट्रॅक्शन जर विचारलं तर मला असं वाटायचं की जे काही आपल्या सामाजिक समस्या आहेत, आता माझ्या गावामध्ये मी जी बोंब नावाची बनवली त्याचं एक्झाम्पल देतो. बऱ्याच घरामध्ये असं असतं की नवरा हा दारू पित असतो, बायको संसार पुढे घेऊन जात असते. आणि त्यातल्या त्यात जर मुलगा जर मुक्का असेल, त्याला बोलता येत नसेल, नाही का, मग तो काय करणार आहे. म्हणजे बायको ओरडेल, इतर ओरडतील, आई वडील त्यांचे ओरडतील, आजी आजोबा ओरडतील, पण त्या मुक्या जीवनात काय करायचं त्यानं. म्हणजे शेवटी त्याला काय की त्याच्यामधलं जे फील आहे ते बाहेर त्यानं कसं काढणार. तर त्या फीलवर, त्या बेसिसवर मी बोंब नावाची एक शॉर्ट फिल्म बनवली. ज्याला
0: शब्द कसा सुचला की बोंब,
1: कारण तो जो मुलगा आहे त्याला बोलता येत नाही, त्याचे वडील दारू पिऊन एक्सपायर झाले, सगळे रडतायत आजूबाजूनं, त्यानं बघतं वेड्यासारखं, पण त्याला रडूच येत नाही ना, खरं तर कळत नसतं काय झाले ते. मग त्याने ते बोंब मारून त्याचं वडिलाविषयीचं प्रेम किंवा झालेली त्याची काय अपघात आहे तो बोंब मारून आपल्या समाजासमोर हे करतो, सांगून दाखवतो की बाबा मला म्हणजे माझा बाप गेलाय. मग सगळे रडतायत पण मला रडू येत नाही, पण मलाही तेवढं दुःख आहे, कारण त्या मुक्याला काय माहिती नसतं की बाबा वडील गेलेत, आता इथून पुढे कसं असणार आहे. म्हणजे सगळे रडताना तो पाहून तो एक बोंब मारतो, तिथूनच म्हणजे आपलं फिल्म तिथं संपते. कारण एक सामाजिक मेसेज देण्याचा प्रयत्न केला आपण की तुम्ही व्यसन करताय किंवा अजून काही करताय, परंतु त्याच्या बॅकग्राऊंडला इतरांना किती त्रास होतोय, तर तो त्रास कुठेतरी थांबावा. आणि असे बरेचसे कॅरेक्टर मी पाहिलेत खेडेवात असल्यामुळं, बरेचसे कॅरेक्टर पाहिलेत की दारू पितात रोज आणि रोज घरी धिंगाणा, परंतु ती मायमावली रोज एखाद्या बांधावर जाऊन काम करते, 200-500 रुपये आणतील, त्याच्यावर मुलाचं शिक्षण, घर भागवणं, इथपर्यंत. मग ते कुठेतरी मला इथं फील होत होतं आणि म्हणून मी तो पहिलं प्रोजेक्ट बोंब नावाचं बनवलं.
0: आणि मग हा प्रवास दादासाहेब फाळके पुरस्कारापर्यंत गेला,
1: तो अनुभव सांगायचा झाला तर मी पुण्याला वर्कशॉप केलेत फिल्मचे, अमर देवकर सर राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना मोडक्या या फिल्मला भेटलेला, ते माझे गुरु आहेत. मग सरांकडे मी वर्कशॉप बऱ्याचदा केले. पुण्यातच मी राहिला 9 वर्ष असल्यामुळे तिथं बऱ्यापैकी सिनेमॅटिक माझे मित्र झाले आणि मग तिथून माझा प्रवास सुरू झाला. आणि विषय असा झाला की ज्यावेळेस मी ही फिल्म बनवली त्यावेळेसच माझं सरांचं एक वर्कशॉप होतं, त्या वर्कशॉपमध्ये सरांना भेटलो, सरांना ते दाखवलं प्रोजेक्ट. सर म्हटलं असं असं केलेलं आहे मी, आणि काय नवीन केला असतो. मी म्हटलं सर बोंबमध्ये मी एक 4 मिनिटाचं गाणं आहे, म्हटलं गाणं लिहिले प्रदीप पाटील कवी आपल्या खेडेगावच बसवून पडायचे, आणि गाणं कंपोज आणि गायले आपले धाराशिवचे हेड कॉन्स्टेबल विकासजी कसबे साहेब यांनी. म्हटलं त्या शॉर्ट फिल्म मध्ये सुद्धा 14 मिनिटाची शॉर्ट फिल्म आहे, त्याच्यामध्ये 4.5 मिनिटाचं मी गाणं केले सर, म्हटलं कसं आहे दाखव. गाणं बघितल्यानंतर सर 2-5 मिनिट बोललीच नाहीत, म्हणजे काय होतं, काय केलं असतो हे, एवढा प्रयोग असा तू, म्हणजे काय, म्हणजे तुला कोणी सांगितलंय, शॉर्ट फिल्म मध्ये गाणं असतं का, असे बरेच जण म्हणायचे. परंतु सरांनी एवढं मला शाबासकी दिली की यार म्हणजे तू अख्ख्या फिल्मचं जे काय सर त्या गाण्यात आहे म्हटले, त्यांनी मला सपोर्ट केला. मी दिल्लीला नोएडाला ही फिल्म माझी सबमिट केली 2021 मध्ये आणि 4 पुरस्कार घेऊन आलो मॅडम. मी कधीच म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदा पडलो तर डायरेक्ट पुरस्कार घेऊन आलो.
0: क्या बात आहे, खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे खरं तर ही. आणि मग हे सर्व करत असताना पुन्हा एकदा मग आपल्या गावाकडे येऊ, आता पुढे काय आणखीन प्रोजेक्ट तुम्ही घेऊन आहात.
1: माझ्याकडे आता सध्या म्हणजे जास्त तर शेतकऱ्याच्या जी समस्या आहेत त्या समस्येवरती गाणे असतील, कविता असतील आणि शॉर्ट फिल्म्स असतील. आत्ताच एक नवीन शॉर्ट फिल्म माझी मी करतोय हॅशटॅग नवरदेव, जे आत्ता आपल्या समाजामध्ये खूप मोठा आपण त्याला एक पॉइजन म्हणू. कारण काय होतं की मुली ज्या आहेत ना ते खूप मोठ्या अपेक्षा ठेवतात की माझा वेल सेटल पाहिजे, त्याला एवढं पॅकेज पाहिजे, असा बंगला पाहिजे, ही घरी पाहिजे. डझंट मॅटर, कारण या गोष्टीला कुठेतरी फाटा दिला पाहिजे. म्हणून मी हॅशटॅग नवरदेव बनवतोय. स्टोरी कम्प्लीट आहे, माझं एक येणाऱ्या 4 दिवसात त्याचं शूट पण चालू होणार आहे. ऑलरेडी कलाकार रेडी आहेत. तर त्याचं म्हणजे आपलं सामाजिक समस्या आपल्या गावातील असतील, आपल्या वेशीतील असतील, ह्या सगळ्या समस्या मी माझ्या शॉर्ट फिल्म मध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो.
0: खरंच खरं तर आपला जो वर्ग आहे श्रोता वर्ग जास्त करून तर शेतकरीच बांधव आहेत, जे सध्या आता सगळेजण असतात शेतामध्ये सध्या सर काम चालू आहे तुम्हाला माहितीये, आणि त्यामध्ये हा रेडिओ ऐकतात आणि तेवढंच प्रेम ते मला देखील करत असतात. तर सर तुम्ही म्हटलं की शेतकऱ्यांवरती एक कविता तुम्ही देखील लिहिली, तर नक्कीच आपल्या श्रोत्यांपर्यंत ती पोहोचवावी.
1: मी आत्ताच म्हणजे आपल्या आता पेरणीचे दिवस आलेत मॅडम, कारण या पेरणीच्या दिवसामध्ये प्रत्येक शेतकरी हा असाच असतो जसं मी या कवितेमध्ये मांडलेला आहे, अगदी तसाच असतो. तर मी एक ती कविता आपल्या श्रोत्यांसाठी ऐकतो मॅडम. काळ्या आईच्या वटीमध्ये हिरव सपान पेरितो, साऱ्या जगाचा पोशिंदा तू फिकीर उगाच करीतो. रात पाट राबून घेतो मिठीत आभाळ, ऊन वाऱ्यासंग देतो स्वप्नाला बळ. तळप त्या वावराला होळी सुखाचा भार, होळील दुःखाचा पाचोळा वाऱ्यावर स्वार. थवा पाकरांचा भिरेभिर रान मेवा शिवारी, पिक पिकल माईंदळ मेघ राजा त्याचा कैवारी. आलं किती बी संकट भारी, उभा राहिलास तू माये बापा परी. तरी बळी राजा लागना तुझ्या दुःखाचा ठाव, मुखे चटके लागते सुसना ऐरणीला धाव. किती राबशील आता भेगाळले पाय, सुख उद्याच भेटल भोग सुटल काय. तर ही अशी कविता जी मी माझ्या बापाला शेतामध्ये पेरताना पाहिलेलं आहे. माझा शेतकरी राजा शेतामध्ये पेरणी करताना त्याच्या पायात चप्पल सुद्धा नसते, कारण त्याचं स्वप्न असतं अख्ख्या जगाला मला हे पुरवायचं आहे, आणि ते शुभ कार्य म्हणून तो चप्पल सुद्धा आपल्या पायामध्ये घालत नाही आणि अगदी अनवाणी पायाने तो पेरणी करतो. तर हे चित्र मी बऱ्याचदा पाहिलं आणि ते मला वाटलं की माझ्या कवितेतून यावं.
0: खरंच खूप सुंदर कविता आहे. आपल्या शेतकरी बांधव जे आहेत ते नक्कीच आता ऐकतायत देखील. तर आपण बातचीत करतोय गणेश पवार सर जे आहेत मंगळूर तालुका तुळजापूर येथून, ज्यांना 4 पुरस्कार भेटलेत बोम या शॉर्ट फिल्मसाठी. दादासाहेब फाळके पुरस्कार हे भेटलेले आहेत. सर स्टोरी रायटर आहेत, डिरेक्टर आहेत शॉर्ट फिल्मचे आणि पोईम देखील करतात. तर सर आज खरंच खूप छान वाटलंय मला भेटून. तर आज कोणतं गीत आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात ऐकवायला आवडेल आपल्या श्रोत्यांना?
1: मी ज्या ज्या वेळेस माझं मन भरकटतं त्यावेळेस मी अजय अतुल सरांचं उमगाया बाप हे गाणं ऐकतो. रिझन फॉर असं आहे की माझे वडील 4 वर्षापूर्वी एक्सपायर झालेत आणि त्या गाण्यातून मी माझ्या वडिलांना नेहमी आठवतो.
0: आणि हा देखील चित्रपट जेव्हा आला होता खरं तर, आणि पूर्ण टीम सर आपल्या रेडिओ तेनामध्ये देखील आली होती. खूप सर्वजण डाऊन टू अर्थ आहेत, कधी वाटलं देखील नाही सर की ते एवढी मोठी फिल्म करतात आणि आपल्यासोबत एवढी गप्पा मारतात. इतकं त्यांचं बिहेवियर देखील खूप छान होतं आणि त्याच्यात जी स्टोरी दाखवली प्रत्येक मुलाची आणि बापाची स्टोरी ही जी लागते ना प्रत्येकाला वाटतो की अरे हा माझा बाप आणि माझी स्टोरी असं जे बाप लोक हा चित्रपट आला होता. सर्वांसोबत मीटिंग देखील झाली आपल्या रेडिओ तेनावरती, त्यांची मुलाखत देखील झाली, सर्व व्हिजिटला आले होते, खूप छान वाटलं होतं. आणि नक्कीच हा बाप आपल्यासाठी खूप कणा असतो.
1: बरोबर,
0: जोपर्यंत आहे
1: तोपर्यंत त्याच्या सावलीमध्ये आपण आपलं विश्व उभा करणं गरजेचं आहे.
0: खरंच खूप छान सर.
1: आणि एवढं असं की मॅडम हा बाप लोक नावाचा सिनेमा जो आहे तो आमच्या मंगळूर मध्ये बऱ्यापैकी शूट झालाय, मंगळूर आणि तुळजापूरच्या आपल्या एरिया.
0: सर खरंच खूप छान वाटलं गणेश सर तुमच्यासोबत गप्पा मारून. नक्कीच नेक्स्ट जेव्हा तुमची शॉर्ट फिल्म येईल नक्कीच आणखीन पुरस्कार घेऊन तुम्ही
1: आपल्या धाराशिवचं नाव आपल्या आपल्या महाराष्ट्राबाहेर आपल्या भारतामध्ये जेवढं आपल्याला धाराशिवचं नाव मोठं करता येईल त्याचा माझा नक्कीच प्रयत्न असणार आहे. कारण त्याही वेळेस आपल्या दिल्लीमध्ये मी ज्यावेळेस सर्वांसमोर फर्स्ट टाइम बोललो होतो त्यावेळेस मी धाराशिवकर म्हणून बोललो होतो आणि त्याच वेळेस बरेच जण आपल्या महाराष्ट्रातून आलेले मी सुद्धा माझं आवर्जून कौतुक केलं यार तुम्ही एवढ्या अशा म्हणजे काय म्हणायला दुष्काळी एरियामधून येऊन एवढे छान असं तुम्ही पुरस्कार घेतलात, खूप कौतुक केलं. खरंच मनापासून मी रेडिओ एफ एमचा आभारी आहे कारण मला आज इथे मेघदादामुळे इन्व्हाइट केलं, इथे येता आलं खरंच मला मनमोकळं गप्पा मारता आल्या आपल्यासोबत, खूप छान वाटलं.
0: थँक्यू सर. नेक्स्ट टाइम नक्कीच आणखीन 8 पुरस्कार घेऊन तुम्ही यावं अशी अपेक्षा करते आणि खूप साऱ्या शुभेच्छा देते तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर गणेश सर, थँक्यू सो मच तुम्ही रेडिओ सेरनामध्ये आला. तुमची जी स्टोरी आहे शॉर्टमध्ये सांगितली, अगदी आपल्या श्रोतांपर्यंत ती पोहोचलेली आहे. सर्व श्रोते देखील त्याबद्दल बोलत आहेत, तर सर्व श्रोतांचे आभार मानते. तर असेच आपले कलावंत आणखीन मोठे व्हावेत या आशेसह तुमच्या आवडीची ही फरमाईश नक्कीच आपल्या श्रोतांपर्यंत पोहोचवूया. थँक्यू सो मच सर.
1: थँक्यू.

अशी सदाबहार गीत ऐकण्यासाठी रेडिओ धरणाचा ॲप डाऊनलोड करायचा आहे प्ले स्टोअर ॲपवरून आणि आपल्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करायचं आहे. दुपारचे वाजता 2:20 यानंतरची फरमाईश. सचिन झेंगडे सर जे आहेत भांबेवाडी सोलापूर येथून आपले नियमित श्रोते आहेत. सरांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली आहे. त्यांना आज कुमार शानू आणि अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट आहे तो म्हणजे दिलवाले. कोणीही विसरत नाही प्रत्येक गाणं सर्वांना पाठ आहे आणि ब्लॉकबस्टर ठरलेला चित्रपट आहे. नदीम श्रवण यांचं म्युझिक गीत समीन यांचं ऐकूयात. सचिन झेंगडे सर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजी प्रगती आहेच आपल्यासोबत आणि भरपूर श्रोते जे आहेत ते वाट पाहत आहेत त्यांच्या फरमाईशीच्या देखील. आणि जसं मी म्हटलंय की आज तेरणा यूथ फाउंडेशनच्या निमित्तानं फाउंडेशन यूथ तर्फे आज कलाकारांचा मेळावा हा इथं भरला, मीटिंग झाली आणि त्याच सोबत आज धाराशिवचे नगरसेवक आकाश तावडे सर देखील आज रेडिओ तेरणामध्ये पहिल्यांदा येत आहेत. खरं तर त्यांचे आभार मानते की आज त्यांचे

0: आमच्या रेडिओ तरुणाकडे लागले असं म्हणता येईल. आणि खरं तर ते इतके यंग आहेत की तरुणांनी कसं ह्या राजकारणात पडावं हे देखील त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. तर सर, तुमचं खूप स्वागत करते रेडिओ तरुणामध्ये पहिल्यांदा. तर
1: थँक्यू.
0: तर आकाश सर, कसं वाटतं रेडिओ तरुणामध्ये येऊन? आज
1: बरेच दिवस झालं. आदरणीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब यांनी रेडिओ तेरणा ही कॉन्सेप्ट धाराशिवमध्ये आणली. ते खरंच अभिमानास्पद आहे की आपल्या धाराशिव शहरातला, आपल्या धाराशिव जिल्ह्यातला रेडिओ इतका महाराष्ट्रभर गाजतोय आणि
0: जगभरात
1: सॉरी इतका व्यवस्थित त्याचा चालू आहे. मला भेट द्यायचीच होती. आज मेघदादांच्या सोबत तो योग आला, त्यामुळे छान वाटतंय तो भेट देऊन.
0: थँक्यू सो मच सर. आणि तसं पाहायला गेलं तर सर, नुकतंच करांचं कॉंग्रॅच्युलेशन करूया की सर नगरसेवक झालेले आहेत नुकतेच. आणि त्याच निमित्तानं आज तरुणांमध्ये त्यांची एक क्रेज देखील आहे असं म्हणता येईल की त्यांच्याकडे पाहून बरेचसे तरुण हे राजकारणात यावेत अशी आशा करूयात आणि इतर कामं देखील करण्यात मदत करावी. तर सर, मला असं वाटतं की तुम्ही तरुणांना काय सांगाल, आपल्या धाराशिवमधील इथले जे तरुण आहे त्यांनी राजकारणामध्ये यावं याच्यासाठी काय करावं किंवा काय विजन त्यांनी धरावून राजकारणामध्ये यावं?
1: सगळ्यात अगोदर तरी जो एक राजकारणाकडे बघण्याचा कॉन्सेप्ट झालेला आहे लोकांचा की राजकारण फक्त वाईट लोकांचंच काम आहे, राजकारणात चांगल्या लोकांनी पडू नये, हे अत्यंत चुकीचं आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जर सुशिक्षित लोकांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं राजकारणाकडे, तर उद्या जे अशिक्षित लोक आहेत त्यांचे सुशिक्षित लोक गुलाम असतील. तर युवकांनी जे जास्त शिक्षित आहेत किंवा जे काय असतील, पण जास्तीत जास्त युवकांनी राजकारणाकडे वळलं पाहिजे आणि राजकारणाकडे एक पॉझिटिव्ह दृष्टिकोनातनं बघितलं पाहिजे. कारण राजकारण हे वाईट नाही, तर देश घडवण्यामध्ये आणि देश चालवण्यामधली ती एक प्रक्रिया आहे. मग ते ग्रामपंचायत पासून ते पार्लमेंट पर्यंत प्रत्येकाचे एक वेगवेगळे रोल आहेत. प्रत्येकानं जर आपला रोल प्रामाणिकपणे पार पाडला तर नक्कीच आपला देश आणखीन प्रगतीपथावर जाईल.
0: क्या बात है, खूप सुंदर असा पॉझिटिव्ह विजन घेऊन चलताय. आणि खरं हे विजन सर्वच लोकांनी जर आत्मसात केलं तर खूप देश आपला पुढे जाईल. आणि जास्तीत जास्त युवकांनी यात प्राधान्य देऊन त्यांचं जे खरं तर युवकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे, त्यांच्याकडे स्किल आहेत, त्याच्या थ्रू आपल्याला बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडून करून घेता येतात सर. आणि त्याचमार्फत आज धाराशिवचा जो चेहरा मोहरा आहे बदलण्यात तेवढेच तुमची देखील तेवढेच योगदान असतील आणि तुमच्याकडून आम्ही तशा अपेक्षा देखील करतोय. आणि त्याच माध्यमातून सर, आज तुम्ही धाराशिवमध्ये नगरसेवक झालाय, तर त्याच्या थ्रू तुम्ही कुठलं विजन घेऊन धाराशिवला कुठल्या लेवलपर्यंत आणि कुठल्या नवीन रूपात धाराशिव पाहता येईल असं विजन तुम्ही काय पाहिलं धाराशिव बद्दल?
1: सर्वप्रथम तर मी नगरसेवक म्हणून निवडून आल्यामुळे जे माझे कर्तव्य आहे माझ्या प्रभागा परी की स्वच्छ प्रभाग, परत प्रभागामधील रस्ते, प्रभागामधील नाल्या, लाईट्स, पाण्याची सुविधा आणि घनकचरा व्यवस्थापन, या सर्व सुविधा व्यवस्थितपणे पार पाडणे आणि नागरिकांशी कंटिन्यू संपर्क ठेवून त्यांची कसलीही अडचण असली नगरपालिकेशी संबंधित तर ती अडचण दूर करणे हे माझं प्रथम कर्तव्य. आणि शहराच्या दृष्टीने जर पाहिलं तर आपलं जिल्ह्याचं ठिकाण आहे आणि अवर्ग नगर परिषद आहे. जर करायचं झालं तर आपण भरपूर काय करत आहात आणि योगायोगाने जी आत्ता आमची निवडून आलेली टीम आहे तर त्यात बऱ्यापैकी यंगस्टर्स आहेत. आणि सगळ्यांचंच एक विजन आहे की आपलं शहर सुद्धा पुणे मुंबई सारखं प्रगत शहर झालं पाहिजे. ठीक आहे, त्याला वेळ लागेल, पण एक एक स्टेप्स आपण त्याकडे जर टाकले तर नक्कीच आपलं शहर पण एक विकसित शहर झाल्याशिवाय राहणार नाही.
0: नक्की सर, खूप छान खरं तर हे विजन आहे की स्वच्छ सुंदर धाराशिव हे जे आहे, घन कचरा असेल, ओला कचरा असेल, ही जी संकल्पना आहे आपण स्वतः एकदर जे नागरिक आहेत त्यांनी आत्मसात करून हे ठेवलं पाहिजे की आपण ओला कचरा हे तर नियमित आहे, त्याच्यासाठी स्वच्छ भारत हे जे आपण विजन आहे ते आपण स्वतः आत्मसात करून पहिल्यांदा खरं तर वाटतं मला नागरिकांनी ते केलं पाहिजे, तर नंतर मग आपण पुढे आपल्या प्रभागाचा विकास करतो आणि तसंच देशाचा देखील. तर सर, मला पुढे असा एक प्रश्न विचार असं वाटतोय की आज तुम्ही राजकारणात आहात, तर याचा बॅकग्राऊंड खरं तर आकाश सर बिझनेसमॅन देखील आहेत, तर त्याच्याबद्दल काय सांगाल सर?
1: बॅकग्राऊंड म्हणायचं झालं तर माझे वडील 30 वर्ष नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत धाराशिव, त्यासोबतच ते धाराशिव नगरीचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत आणि भरपूर असं काम आणि जनसेवा त्यांच्यामार्फत लोकांची झालेली आहे. त्याच प्रेरणेतून राजकारणामध्ये यायचं हे लहानपणापासूनच माझ्या मनात होतं. पण राजकारणात यायचं असलं तर स्वतः पण कुठंतरी सेटल पाहिजे म्हणून

0: मी ज्यावेळेस 2019 मी बी सिव्हिल कम्प्लीट केलं पुण्यामधून, बी सिव्हिल कम्प्लीट झाल्यानंतर आधी मी उद्योगाकडे लक्ष देऊन पूर्ण उद्योग सेट केले. आज मी मला सांगायला अभिमान वाटतो की मी सगळ्यात कमी वयाचा चेअरमन आहे कारखान्याचा एका, आणि माझ्या मार्फत जवळपास 1000 ते 1500 लोकांना रोजगार अवेलेबल आहे. तर आधी मी बिझनेस सेटअप केला आणि आता फुल टाइम राजकारणाला मी वेळ देऊ शकतोय.
1: खरंच खूप एक प्राऊड फील होत आहे की एक यंगस्टार एवढं मोठं काम करतोय बिझनेसमॅन मध्ये, देखील कमी वयाचे चेअरमन म्हणून तुम्ही काम करताय, आणि आपल्या इथल्या धाराशिव इथले जे कामगार असतील किंवा ज्यांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही मदत देखील करताय या थ्रू असं म्हणताय. आणि सर मग आता मला असं म्हणायचं की आता आपलं धाराशिव नक्कीच सुधारेल अशी आशा करून तरुणांना घेऊन तुम्ही आणखीन पुढचं एक विजन, कोणतं नवीन विजन असेल ते?
0: आता मी दोन्ही पण फील्डमध्ये बिझनेसमध्ये पण आणखीन जास्तीत जास्त किती बिझनेस वाढवता येतील, एम्प्लॉयमेंट कसं वाढवता येईल,
1: रोजगार
0: निर्मिती कशी होईल, आणि आपल्या युवकांना इथेच त्यांना काम मिळावं, आणि प्लस राजकारणाच्या मार्फत हे सिटी आपली इतकी डेव्हलप होईल की त्यांना पुणे किंवा मुंबई या सिटीचं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन आपल्या सिटीमध्ये कसं निर्माण होईल, आपली सिटी तेवढी प्रगत कशी होईल, त्या दोन्ही दृष्टिकोनातून
1: धाराशिव सिटी जी आहे ती स्मार्ट सिटी व्हायला पाहिजे असं विजन घेऊन तुम्ही चालताय. त्यासाठी सर खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देते, आणि नक्कीच आपलं धाराशिव हे स्मार्ट सिटीमध्ये डेव्हलप होईल अशी आशा करते. तर थँक्यू सो मच सर आकाश सर तुम्ही आलात, आणि आज खरंच खूप छान वाटलं इथे येऊन तुमच्यासोबत गप्पा मारताना, आणि नक्कीच नवीन धाराशिव पाहण्याची अपेक्षा आम्हाला असेल तुमच्याकडून, आणि ती नक्कीच लवकरात लवकर पूर्ण कराल अशी आशा देखील करते.
0: मी पण आभार व्यक्त करतो मला इथं बोलण्याची संधी दिली आणि माझी मुलाखत घेतली त्याबद्दल, मी रेडिओ तेरणाचे आभार व्यक्त करतो.
1: पण आता जाता जाता तुमच्या आवडीचं गीत, कारण की व्हॉट्सअप फरमाईश हा लाईव्ह कार्यक्रम असतो, तर कोणतं गीत आज तुम्हाला रेडिओ तेरणाकडून ऐकायला आवडेल?
0: रिसेंटली सय्यारा सॉन्ग,
1: सय्यारा ज्याची क्रेज आणखीन गेलेली नाहीये असं सय्यारा सॉन्ग सरांना ऐकायचं आहे. थँक्यू आकाश सर जे आहेत धाराशिवचे नगरसेवक म्हणून ते सध्या कार्यरत आहे, तर सर भावी आयुष्यासाठी देखील तुम्हाला रेडिओ तेरणाकडून खूप साऱ्या शुभेच्छा.
0: थँक्यू.
1: Thank you.

आरजे प्रगती सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचं दुपारचे 2:35 होत आहेत. यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. नमस्कार ताई, मी आपला नेहमीचा श्रोता LIC एजंट व भारत गॅस टँकर ड्रायव्हर श्री दयानंद जाधव, मुक्काम पोस्ट लोहारा, तालुका लोहारा, जिल्हा धाराशिव. आज सकाळी बिगस्टार शो राम लक्ष्मण यांची जोडीवरती झाला तो खूप छान झाला. आपल्या मेघराज पाटील सरांनी जो आज सर्व कलाकारांसाठी उपक्रम हाती घेतला तो पण अभिनंदन त्याच्यासाठी केलेलं आहे सरांनी, आणि त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील कलाकारांना खूप करिअरच्या वाटा मिळतील. आज आम्हाला विवाह या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. भारत गॅस ड्रायव्हर संघ धाराशिवचे सर्व सहकारी मित्र खंडूराजे भोकरे, लक्ष्मण मुरमे, राम मुरमे, दिगंबर सगर, अर्जुन सगर, विजय दुधंबे, सुधर्मा भोसले, महेश मोरे, सुगंधराव मकर या सर्वांना आज विवाह या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात विवाह या चित्रपटातील या सुंदरशा गीताचा.

चला, विवाह या चित्रपटातील गीत पुढची फरमाईश ऐकूयात. शनिवार टू शनिवार ज्यांची फरमाईश असते, आपल्या नियमित श्रोत्या शुभांगी नामदेव पवारताई तर म्हणतात आज फरमाईश पूर्ण करावी विनंती. शनिवार टू शनिवार फरमाईश असते. खास फरमाईश आहे बच्ची कंपनी आहे आणि आज बाजीराव मस्तानी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि ते म्हणतात तुम्हाला गाणं गायला जावं अशी विनंती करतो असं म्हणतायत ते. शिवम शिवरत्न देवे आणि सिद्धी आणि तुमचीच फॅन शिवांगी नामदेव पवार, तर सुरुवात करावी गाण्याची असं म्हणतायत. तर ऑनलाईन कार्यक्रम म्हणजेच उशिरा थोडासा चालू केला होता तर समजत नाही आहे तुम्ही येणार आहेत की नाही असं म्हणतायत. आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणतात मला रांगोळी काढणारे कलाकार यांच्याबद्दल खूप आदर वाटतो कारण रांगोळी हा खरं तर स्त्रियांचा आवडता विषय आहे आणि रांगोळी स्त्रियांसाठी खूप खास आहे असं त्यांनी सांगितलं. तर थँक्यू सो मच शुभांगी ताई. आणि जे गाणं आहे दिवानी मस्तानी, नजर जो तेरी लागे दिवानी हो गई, खरं तर खूप हार्ड गाणं आहे पण नक्कीच दोन ओळी तुमच्यासाठी गायले. तर एक शुभांगी ताई आणि सर्व बच्चे कंपनीसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचा आनंद तुम्ही घेत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि दुपारचे वाजतात 3:45, 2:46 3:45 वाजतात आणि आनंदची फरमाईश पूर्ण करूयात. आज बऱ्याच दिवसानंतर ज्यांची फरमाईश आली आहेत असे आपले श्रोते आहेत बालाजी जमदाडे सर आणि प्रमिला बालाजी जमदाडे भोसे पंढरपूर येथून. आणि आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे सुपरहिट ठरलेला चित्रपट 90s ब्लॉक बस्टर ठरला अक्षरशः हा चित्रपट. आणि आर माधवन हे खरं तर लक्षात राहिले या चित्रपटामुळे. आणि हरीश यांचं म्युझिक आहे, समीर यांचं गीत, पडद्यावरती दिसतात दिया मिर्झा आणि आर माधवन. सर्वांनाच आठवलं असेल कुठला चित्रपट आहे, तो चित्रपट आहे रहना है तेरे दिल में या चित्रपटातील गीत. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा, ऐकूयात बालाजी जमदाडे सर आणि प्रमिला बालाजी जमदाडे भोसे पंढरपूर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

बट हाय मॅडम, नमस्कार. मी ऑनलाईन आहे सध्या, ऐकत आहे रेडिओ उतरणं न चुकता. आपला रेडिओ उतरणाचे कार्यक्रम ऐकत असतो, मग ते संध्याकाळी असो किंवा सकाळी, व्हॉट्सअप फरमाईश असो किंवा बिग स्टार शो थीम असो, या सर्व कार्यक्रम असतील, छान कार्यक्रम होतात. रेडिओ उतरणाला मनपूर्वक भरभरून शुभेच्छा. आणि खूप दिवसापासूनचा रेडिओ उतरण्याचा फॅन आहे आपल्या गोड आवाजाचा, तसेच सिद्धिविनायक कारखाना खामसवाडीमधील सर्व श्रोते तुमचा कार्यक्रम ऐकत असतात, तर वाट देखील बघतोय. आज आमची फरमाईश नक्कीच पूर्ण करा, 15 दिवसानंतर फरमाईश पूर्ण करतोय, पाठवतोय. तर सर्व श्रोते देखील आहेत असं म्हणताय. गायकवाड साहेब, विजय मेदनी साहेब, माळकर अशोक, कोळीअप्पा देवकर, अंगद कुलकर्णी साहेब, विकास राजेंद्र कसबे, मुक्काम पोस्ट मोहा, भीमनगर मोहा, खामसवाडी, सिद्धिविनायक परिवार कारखाना. तर आज आम्हाला सुंदर असं सुगम गीत आहे, खरं तर पसंत आहे मुलगी या चित्रपटातील गीत आहे, अनुराधा पौडवाल यांचा आवाज आहे. तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. 15 दिवसानंतर फरमाईश पाठवताय, नक्कीच सर वेळ झाला पण फरमाईश पूर्ण करते आहे. ऐकूयात विकास कसबे सर, भीमनगर मोहा आणि त्यांच्या सर्व मित्र परिवारांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: आपण एकदा आहात रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आर्ज प्रगती आहेच आपल्यासोबत. मोरचं फरमाईश गाणी या कार्यक्रमात दुपारचे वाजतात 2:56 म्हणजेच 3 वाजतात आणि आणखीन भरपूर श्रोत्यांच्या फरमाईशी घ्यायच्या राहिल्यात तर नक्कीच आनंद देखील घेत आहेत आणि तेवढंच प्रोत्साहन देखील आपल्या श्रोतांना जे आपल्याकडे कलाकार येतात. आज आपण तीर्ण युथ फाउंडेशनमार्फत कलाकारांचा जो मेळावा होता आपल्या कला जोपासायच्या अशा जे कलावंत आहेत अशांना भेटतोय आणि त्याचमध्ये आज खरंच आणखीन एका मोठ्या माणसाला भेटते मी या धाराशिवच्याच जे की माहिती नाही आहेत असे 25 वर्ष मुंबईमध्ये VFX क्रिएटिव्ह हेड म्हणून ते काम करतायत आहेत ते फिल्म इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांचं नाव आहे विनोद गुंडरे सर. तर सर्वप्रथम सरांचं खूप वेलकम करते रेडिओ तेणामध्ये. सर खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ तेणामध्ये.
1: धन्यवाद.
0: तर सर आहेत मूळतः धाराशिवचे पण सध्या आहेत ते मुंबईत. 25 वर्ष झालं तिथे काम करतायत. VFX क्रिएटिव्ह हेड म्हणून ते काम करतायत फिल्म इंडस्ट्रीमध्ये. खरं तर आपल्या श्रोत्यांना सर हे माहिती नाही आहे VFX म्हणजे काय, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही की VFX म्हणजे नेमकं काय असतं?
1: VFX म्हणजे जवळपास एक साध्या भाषेत सांगायचं म्हणालं तर आपण शूटिंग झाल्यानंतर मूवी रिलीज होण्यापर्यंतची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये खूप सारे डिपार्टमेंट्स येतात, वेगवेगळे काम येतात, त्याला VFX म्हणतात. ज्याच्यामध्ये आपण मूवी एडिटिंग म्हणतो आपण, ते नॉर्मल भाषेमध्ये एडिटिंग आहे. ॲक्च्युअलमध्ये त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग वर्क असतं, जसं ग्रीन क्रोमा असतो आणि त्याच्यावरती शूटिंग घेतली जाते आणि ते शूटिंग घेतल्यानंतर ते क्रोमा समोरचे कॅरेक्टर्स तर आपल्याला हिरो हिरोईन माहीत असतात पण त्याच्या मागे बॅकग्राऊंडमध्ये खूप सारे चेंजेस केले जातात जे आपण फायनल आउटपुट बघतो त्याच्यामध्ये. रिअलमध्ये फक्त एक बंद खोली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन व्यक्ती ऍक्टिंग करतायत, त्यांना दोरी हार्नेस लावून त्यांना हवेमध्ये उडवतायत, आपण तो शॉट बघतो फॉर एक्झाम्पल. पण त्याच्या मागे जे ब्लास्ट होत आहेत, गाड्या आहेत आणि बाकीच्या गोष्टी, किंवा त्या हार्नेस बनलेली तुम्ही मूवीमध्ये दिसणारच नाही तुम्हाला, तो हवेत उडतो असं दिसतो. तर ते हार्नेस रिमूव्ह करण्याचं काम ते VFX मध्ये केलं जातं.
0: ग्रीन पडदा, आता मला आठवलं की VFX नेमकं तुम्ही काय सांगताय सर, की एक तुम्ही शूट करत असताना फक्त एक पडदा असतो पण त्याच्या मागे जे बॅकग्राऊंड सगळं चेंज होतं, उडणं असेल, बॉम्ब ब्लास्टिंग होणं असेल, ते म्हणजे आम्ही फक्त मूवी मध्ये पाहतो पण तिथे काय होतं ते तुम्ही VFX हेड म्हणून पाहता. ऍक्च्युअल
1: मध्ये शूटिंग पासून ते फायनल आउटपुट पर्यंत जे काही सगळं काम आहे ते VFX मध्ये होतं. त्याला व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणतो आपण, इफेक्ट्स एक प्रकारचे इफेक्ट्स क्रिएट करून तिथे टाकले जाणार.
0: ओके.
1: मग त्याच्यामध्ये फायर असतील, एलिमेंट्स असतील, अदरवाइज काही गाड्यांमध्ये असतील. शूटिंग करताना बरेच वेळेस अनवॉन्टेड लोक मागे फिरतात आणि त्या शूटिंग मधून आपण त्यांना हकलू शकत नाही कारण रोडवरची शूट घेतलेली असते, तुम्हाला ते नको आहे. मग शूटिंगच्या नंतर तो पार्ट आपण काय करतो, समोरचे व्यक्ती तसेच ठेवून मागचं ते कॅरेक्टर हटवून त्या ठिकाणी जे पण ऑब्जेक्ट्स आहेत, जसं रोड आहे, झाडं आहेत, पानं हलतायत, तर त्या गोष्टी सुद्धा वापस क्रिएट केल्या जातात फ्रेम टू फ्रेम. एका सेकंदामध्ये 26 फ्रेम असतात, 24 असतात, 30 फ्रेम पण आता चालू झालेल्या आहे शूटमध्ये.
0: एवढे
1: फ्रेम खूप खूप क्रिटिकल वर्क आहे आणि क्रिएटिव्ह वर्क आहे. म्हणजे आपण इमॅजिनेशन, आपण जे पण इमॅजिनेशन करतो ते प्रत्यक्षात उतरवण्याचं काम जे आहे ते VFX मध्ये केलं जातं.
0: खूप सर खूप छान वाटलं हे ऐकून. मला पहिल्यांदा मला सुद्धा म्हणजे ते माहिती नव्हतं की VFX म्हणतात त्याला, तर आता ते माहिती झालं की तिथे सर एवढं मोठं काम करतात. आणि सर मग याच माध्यमातून विविध स्टुडिओजला तुम्ही कुठल्या कुठल्या स्टुडिओजला भेट दिली आहे? मग
1: मी जवळपास माझ्या करिअरमध्ये बऱ्याच स्टुडिओमध्ये काम केलं. माझी करिअरची सुरुवात प्राईम फोकस म्हणून, जे मुंबईला सगळ्यात मोठा स्टुडिओ आहे. तुम्ही जर आता कुठल्याही जुन्या मूवी काढून बघितल्या तर त्याच्या सगळ्यात शेवटी एक लोगो येतो, प्राईम फोकसचा लोगो कंपल्सरी येतो. यशराज आणि हे बाकीच्या मूवीसारखं सेम स्टुडिओसारखं प्राईम फोकसचा पण तिथे एक लोगो येतो, ज्याच्यामध्ये सगळ्या एडिटिंग, ग्रेडिंग, फायनल आउटपुटपर्यंत जे काम असतं VFX तिथे त्या ठिकाणी होतं. तर त्या स्टुडिओमध्ये मी जवळपास सगळ्यात जास्त काम केलं, जवळपास 12 वर्षाच्या आसपास तिथे काम केलं.
0: म्हणजे किती स्टुडिओंना तरी तुम्ही भेट दिलेली आहे आता?
1: मी आतापर्यंत कमीत कमी 5 स्टुडिओमध्ये काम केलेलं आहे, त्यामध्ये प्राईम फोकस आहे, हैदराबादचा रोटोमेकर म्हणून एक स्टुडिओ आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आहे, तर हैदराबाद, बँगलोर, चेन्नई आणि मुंबई अशा 3-4 ठिकाणी तर जवळपास मी काम केलेलं आहे.
0: खूप छान सर, खूप छान वाटलं. आणि मग हे जे मी म्हणते की तुम्ही VFX क्रिएटिव्ह हेड म्हणून काम करताय, तर मग सर आपलं बॅकग्राऊंड तर धाराशिवचं आहे आणि मग इथून मुंबईपर्यंतचा प्रवास हा कसा राहिला आणि तुमचं शिक्षण काय झालं आणि तिथून मग हे खूळ म्हणता येईल की फिल्म इंडस्ट्रीचं खूळ कसं तुमच्या डोक्यामध्ये आलं?
1: थोडीशी कथा वेगळी आहे. लाईक मी ज्यावेळेस ॲनिमेशन VFX शिकण्यासाठी निघालो होतो त्या काळामध्ये कम्प्युटर जस्ट आपल्या इथं धाराशिवला चालू झाले होते. MSCIT कोर्स चालू झाला होता आणि इंटरनेट म्हणजे आपल्याला डेटा मिळायचा 1 GB. बरोबर. तो डेटामध्ये आपल्याला मोबाईल कोणाच्या हातात नव्हतेच, कीपॅडचे फोन होते त्याकडे, आणि डेटा सुद्धा फक्त ऑनलाईन सायबर कॅफेमधून आपल्याला ते मिळायचं. मग त्यावेळेस मला न्यूजपेपर हे एकमेव माध्यम होतं आपल्याकडे जे कम्युनिकेशनसाठी वापरलं जायचं. न्यूज वगैरे त्यातच यायचे, ॲडव्हर्टायझिंग त्यातच असायची. मी मुंबईचा आपला धाराशिवमध्ये एक न्यूजपेपर आला होता लोकमत म्हणून, आणि त्याच्यामध्ये एक कात्रण होतं, मी ते काढून ठेवलं होतं. ते होतं VFXचं. VFX म्हणजे काय हे ज्यावेळेस मला आवड निर्माण करण्याचं कारणच ते आहे. त्याच्यामध्ये एक अमिताभ बच्चनची पहिली 2D ॲनिमेशन त्यांनी त्याच्याविषयी माहिती सांगितलं. त्यांचा पहिला 2D स्केच तयार झाला होता, तो होता औरंगाबादच्या एका स्टुडिओने तयार केलेला होता आणि त्याला ॲनिमेट केलं होतं त्यांनी. तर ते त्यावेळेस मला क्युरिओसिटी निर्माण झाली की एक 2D स्केच केलेला आहे अमिताभ बच्चनचा आणि तो चालतोय आणि बोलतोय, तो कसा काय चालतोय, नेमकं त्याच्या मागे काय कारण आहे. मग त्याच्यानंतर मी ते इंटरनेटवर शोधायला चालू केलं, सायबर कॅफेमध्ये गेलो आणि तेव्हा मला कळलं त्याला ॲनिमेशन म्हणतात. जे चालायची प्रोसेस आहे ते ॲनिमेशन आहे आणि ते स्केच केलं जातं हाताने आणि फ्रेम बाय फ्रेम त्याला ॲनिमेट करून त्याला मुवमेंट दिली जाते आणि ते प्रत्यक्ष पडद्यावरती तुम्हाला हलतोय बोलतोय असं दिसतं. त्याला माती बघून आवाज पण टाकला जातो. तर मग हे ज्यावेळेस मी बघितलं तेव्हा मला कळलं की आता हे जरा काहीतरी वेगळं आहे, आपण केलंच पाहिजे. म्हणून मी ते शोधत इंटरनेटवरती माहिती काढली की याचं शिक्षण कुठे मिळतं. तर त्याचं शिक्षण पुण्यामध्ये मिळतं हे कळालं. मग मी पुण्यात जाऊन ते जॉईन केलं. तिथे एक अकॅडमी होती प्रायव्हेट, त्याच्यामध्ये मी जॉईनिंग घेतलं आणि तिथे ते प्रॉपर मला सॉफ्टवेअर शिकायला भेटले त्याचे. पण काम करायलाच मला ते भेटलं नाही की त्याचं शिक्षण झाल्यानंतर प्रत्यक्ष ते काम कसं करायचं. मग तिथून आम्हाला कळलं की असे असे स्टुडिओ असतात ज्याच्यामध्ये काम केलं जातं. मग मी मुंबईला फर्स्ट टाईम मला मुलांनी माझ्यासोबत जे शिकायचे त्यांनी मला ओढत घेऊन गेले होते मुंबईमध्ये की मी जायची माझी तयारी नव्हती मुंबईला की मुंबई खूप गर्दी असते, पळापळी असते आणि मायानगरी आहे, लोक हरवून जातात. मग मी थोडंसं घाबरून गेलो होतो त्यात जायच्या वेळेस आणि मी काय केलं की कॅन्सल केलं, नाही मला जायचं नाही. मला ते फक्त सोबत घेऊन गेले की आमचं जॉईनिंग झालंय आणि तू चल आमच्या सोबत आणि फिरून येऊ आपण मुंबई, फक्त एक दिवस फिरून यायचं आहे, मला उद्या वापस येतं चल सोबत. आणि मला ते बळजबरी घेऊन गेले आणि मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मला कळलं माझा रिझ्युमे त्यांनी ऑलरेडी मध्ये सेंड केलेला
0: आहे
1: न सांगता. आणि मी जॉईनिंग माझं असं झालं की मलाच माहिती नव्हतं की माझा इंटरव्ह्यू झालाय. बसून असं सहज खुर्चीवरती एक जण येऊन बसले आणि माझी गप्पा मारल्या त्यांनी आणि त्या गप्पा मारणं म्हणजे इंटरव्ह्यू ते मला माहितीच नव्हतं.
0: म्हणजे
1: हे मूवी सारखाच प्रकार होता जो जॉबचा. पण
0: नॉर्मली फक्त बोलण्या बोलण्यात गप्पा गप्पा मारण्यात इंटरव्ह्यू झाला,
1: सिलेक्शन झालं आणि माझी पहिली जॉब मी तिथे जॉईन केली प्राईम फोकस मध्ये. आणि ही जी प्रोसेस होती एक मूवी सारखीच होती थोडक्यात. कारण इंटरव्ह्यू म्हणजे कसं असतं, खूप आधी तयार होणं, एकदम टाय वगैरे घालून जाणे, सेट तिथे लाईनिंग मध्ये सगळे बसलेले असतात, आपला नंबर कधी येतो आणि त्यांना लेटर येतो, मेल येतो, असं काही प्रोसेस नव्हती. आणि सहज मी त्या इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली आणि तिथून जे माझं करिअर सुरुवात केली ते आजपर्यंत मी त्या इंडस्ट्रीमध्ये आहे.
0: खरंच खूप छान, म्हणजे अचानक घडलेला प्रसंग आणि तिथून एवढं मोठं कार्य करत 25 वर्ष त्या डिपार्टमेंटमध्ये काम करणं खूप मोठी गोष्ट आहे. धाराशिवचा एखादा माणूस इतकं मोठं काम करतोय 25 वर्ष झालं मुंबईमध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये, खूप मोठं नाव कमवलंय सर तुम्ही ते. तर मला असं वाटतं आता पुढचं एक क्वेश्चन विचारते की शूट कसं होतं नेमकं सर, तिथे काय इंटरप्ट भरपूर होतं शूट होताना, तर मग शूटिंगचा अनुभव काय सांगाल तुम्ही?
1: जेव्हा आम्ही शूटवरती जातो तेव्हा एका पण थोडक्यात सांगायचं झालं तर आपण हे बघतो जत्रा असते किंवा

0: सर्कस थोडक्यात, सर्कसला कसे असतात एकदम खूप सारा मोठा स्टाफ असतो आपल्या समोर, माहिती आपण सर्कस आपल्याकडे गावाकडे त्यामुळे दिसतच की प्रत्यक्ष स्टेजवरचे जे लोक आहेत त्यांच्या व्यतिरिक्त पण खूप सारे लोक असतात कामाला, तंबू करणारे लोक असतात, त्या प्राण्यांना सांभाळणारे लोक असतात, त्या प्रकारे शूटिंगला पण एक मोठा स्टाफ असतो ज्याच्यामध्ये त्याला क्रू मेंबर्स म्हणतात, जे बॅकग्राऊंड मध्ये खूप सारे काम करतात, ते सेटअप लावणं, बॅकग्राऊंडचं सेटअप तयार करणारे लोक वेगळे असतात, स्टेज तयार करणारे लोक वेगळे असतात, रेकॉर्डिंगचे कॅमेरामॅन वेगळे असतात, हे सगळं स्टाफ असतो आणि त्या सगळ्याला कोऑर्डिनेट केलं जातं, त्यासाठी एक प्रोडक्शन टीम असते सोबत, मग हे सगळं पूर्ण प्रोडक्शन टीम पूर्ण माईक घेऊन एक हँडल करते सगळ्या गोष्टी, की कोण काय काम करायचं कोण काय नाही करायचं, पूर्ण नियोजनबद्ध काम असतं एवढं की एक सेकंदामध्ये एखाद्या व्यक्तीने कुठलं वाक्य बोलायचं त्याच्यापासून त्या सेकंदाच्या नंतर त्याच्या पुढचं कुठला डायलॉग असला पाहिजे याच्यापर्यंत सगळं नियोजन असतं, ते एक एक सेकंदाचं नियोजन तिथं केलं जातं आणि तेव्हा ते शूटिंग पार पडतंय.
1: ते देखील खूप टास्किंग, म्हणजे खूपच काय म्हणतात की अवघड काम,
0: अवघड काम आहे आणि खूप सारे लोकांनी मिळून जवळपास जत्रेसारखे लोक उभे असतील आणि त्या सगळ्यांना एक डायरेक्शन मध्ये आणायचं असेल तर ते खूप क्रिटिकल
1: कास्ट, पडद्यावरती दिसणं वेगळं आहे आणि ते ऍक्च्युली आपण जिथे फिजिकली काम करतो ते खूप मोठं आहे असं म्हणतात की आम्ही 3 तासात म्हणतो बाबा हा पिक्चर होता आणि चांगला होता बाबा आणि असं म्हणून निघतो, पण त्याच्या मागची जी टीम सगळी असते ते काय काम करते हे खरंच खूप मोठं काम घेऊन तुम्ही सगळ्यांना एकतर कोऑपरेट करणं, सर्वांसोबत त्यांच्यासोबत राहणं, त्यांचं म्हणजे बरेच आता इतके जण राहतो म्हटलं अप्रितुपरीवर पण येतात लोक, पण तेवढं देखील सांभाळून घेऊन हा फिल्मचा पूर्ण प्रवास करणं. तर मग सर आता हा स्टुडिओमध्ये जे एम्प्लॉईज असतात त्यांच्यासोबत मॅनेजमेंट मग आता कसं करता तुम्ही?
0: ते तर प्रत्येक डिपार्टमेंट्स असतात VFX मध्ये, जसं स्टुडिओमध्ये जर आपण सपोज VFX स्टुडिओ असेल पर्टिक्युलरली तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन टीम असते, आर्टिस्ट लोकांची टीम सेपरेट असते जे प्रत्यक्ष काम करतात शूटवरती, शूट झाल्यानंतर काम त्या ठिकाणी पुढच्या प्रोसेससाठी येतं, मग त्याच्यामध्ये ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करणं, कॅरेक्टर टाकणं आणि कलर ग्रेडिंग करणं, साऊंड मिक्सिंग आहे, हे सगळेच डिपार्टमेंट वेगळे आहेत. थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर VFX नॉर्मल एक डिपार्टमेंट म्हणलं त्या ठिकाणी 4 डिपार्टमेंट असतात, रोटो, पेंट, मॅचमो आणि कॉम्प. म्हणजे रोटो म्हणजे काय असतं, एखाद्या कॅरेक्टरला आपण कट करायचं आहे त्या सीनमधून तर त्याच्यासाठी एक आउटर लाईन तयार केली जाते, त्याची मुवमेंट जशी होते आपण त्या लाईनला मूव्ह केलं जातं फ्रेम बाय फ्रेम आणि त्याला पर्टिक्युलर वेगळं करून त्याच्या बॅकग्राऊंडला रिप्लेस करता येतं आपल्याला, त्याला कट करता येतं. हे एक रोटो डिपार्टमेंट आहे. पेंट डिपार्टमेंट, जे अनवॉन्टेड गोष्टी हटवायच्या आहेत आणि काही क्रिएट करायचं आहे तर पेंट डिपार्टमेंट करतं. मॅच मो असतं तर कॅमेरा प्रोजेक्शन असतं ज्याच्यामध्ये आपण जर आपण एखादा 3D ऑब्जेक्ट प्लेस करायचा त्या सीनमध्ये, मग तो 3D कॉम्प्युटरवरती बनवलं जातं, कॉम्प्युटर ग्राफिक्स म्हणतो आपण त्याला, CG म्हणतो, ते तयार करतात आणि त्याला त्या शॉर्टमध्ये प्लेस करतो आपण. ते प्लेस करण्यासाठी त्याची मुवमेंट त्या शॉर्टमध्ये त्या बाकीच्या एन्व्हायरमेंटसोबत मुवमेंट होण्यासाठी ट्रॅक केलं जातं, तर ट्रॅकिंग डिपार्टमेंट म्हणजेच मॅच मूव्ह. आणि त्यानंतर ते सगळं जे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये तयार झालं आहे त्यांना एका ठिकाणी आणून त्याला फायनल आउटपुट रूप देणं म्हणजे त्याला कंपोजिटिंग म्हणतात, कंपोज करणं एका ठिकाणी आणि त्याला कंपोज केलं जातं. त्याच्यानंतर मग कलर ग्रेडिंग, साऊंड मिक्सिंग हे सगळे डिपार्टमेंट असे वेगळे काम करतात. तर हे सगळे डिपार्टमेंट्स मॅनेज करण्यासाठी त्याच्यावरती एक प्रोडक्शन टीम असते जे कम्युनिकेट करते सगळ्यांसोबत आणि या वेगळ्या डिपार्टमेंटमधून त्याला टाईम स्लॉट असतो की हा या डिपार्टमेंटचं काम झालं की त्या पुढच्या डिपार्टमेंटला काम जातं, त्याच्यानंतर त्या पुढच्या. जर सपोज फर्स्ट पहिल्या डिपार्टमेंटनेच त्यांचा टाईम त्या वेळेत ते काम पूर्ण नाही केलं तर त्याच्या पुढचे सगळे त्याच्यावरचे जे डिपार्टमेंट आहेत ते सगळे डिले होणार आणि प्रत्येक शॉट किंवा मूवी त्याचं एक रिलीजिंग डेट फिक्स असतो, तो क्रॉस नाही झाला पाहिजे. तर ते मॅनेज करण्याचं काम खूप क्रिटिकल काम आहे ऍक्च्युअलमध्ये, ते सगळं प्रोडक्शन टीम हँडल करते.
1: म्हणजे टाईम मॅनेजमेंट तेवढंच इम्पॉर्टंट आहे फिल्मसाठी देखील. खरंच खूप म्हणजे मला तुम्ही सांगताय पण मी इमॅजिन करून तिथेपर्यंत चालली आहे सर, इथंपर्यंत असं वाटतं की खरंच मी सुद्धा तिथे आहे आणि मी बघते सगळं असं वाटतंय मला. तर आपण बातचीत करतोय विनोद गुंडे सर जे आहेत VFX क्रिएटिव्ह हेड म्हणून, ते मुंबईत 25 वर्ष काम झालं करतायत आणि धाराशिवचा मुलगा आहे खरं तर असं म्हणतोय आणि प्राऊड फील देखील आज होतंय की अशी लोक धाराशिवमध्ये आहेत. आज पहिल्यांदाच ते समजतंय मेघदादांच्या साहित्यात, म्हणजे त्यांनी जे आज हा मेळावा भरवला खरं तर कलाकारांसाठी आणि एक एक कलाकार जो धाराशिवमधून आलाय, 288 लोक यांनी हा गुगल फॉर्म भरला होता आणि त्यांची कला घेऊन ते आज आले होते, त्याच्यातली मोजकी मंडळी आज इथे येऊन बोलतायत, काहींना भीती वाटत असते तर त्याच्यातून ते आणखीन येत नसतात वरती, कॉन्फिडन्स नसतो तेवढा येण्याचा. तर आज असेच आणखीन हे कलाकार मला भेटले आणि त्यातमध्ये आणखीन एक कलाकाराची म्हणजे डोक्यात राहण्यासारखे सर आहेत खरं तर विनोद गुंडे सर. तर सर आज तुम्ही लाईव्हमध्ये देखील आहेत, तर आज कोणतं गीत तुम्हाला आपल्या रेडिओ तेरणावरून ऐकायला आवडेल?
0: मराठी मूवीचं आहे गाणं आहे एकाच या
1: जन्मी
0: जणू, हे माझं खूप आवडीचं गाणं आहे मराठीमध्ये.
1: ते का आवडतं सर तुम्हाला मराठी?
0: हे ज्यावेळेस मी संध्याकाळी निवांत बसलेलो असताना घरी किंवा खूप सारं हेक्टिक काम करून येतो घरी आणि त्यानंतर मला खूप असं रिलॅक्स माइंड होण्याची अपेक्षा असते की ज्या खूप रिलॅक्स होण्याची गरज असते ॲक्च्युअलमध्ये, कारण दुसऱ्या दिवशी परत जाऊन मला ते स्ट्रगल करायचं असतं. तर रिलॅक्स होण्यासाठीचं हे याच्यामध्ये जे म्युझिक आहे, ते गाण्याचे जे सूर आहेत, ते खूप छान आहेत, मला खूप आवडतं.
1: म्हणजे आशाताईंचा आवाज तेवढा लाजवाब आहे आणि तो कानात कधीही ऐकावासाच वाटतो.
0: ते डोळे बंद करून गाणं ऐकण्याचं हे ॲक्च्युअल गाणं आहे, जे आपल्याला त्यातून जे फील येतं ते खूप छान आहे.
1: प्रत्येक म्हणजे शेवटचं जे कडवं आहे, आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या फुले.

0: जणू फिरुनी नवे जन्मी नमी. अगदी माझ्या जवळचं गाणं.
1: येस, कारण याच्यामध्ये आपल्या तुमचा आवाज खूप सुंदर आहे.
0: थँक्यू सर.
1: याच्यामध्ये ऍक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यातली खरी जी लढत आहे ती दाखवली जाते की मी परत वापस येईन आणि त्या गोष्टी करेन ज्या आपण माझ्या अपेक्षा आशा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी परत प्रयत्न करेन, त्या गाण्यातून सांगण्यात आलेलं आहे.
0: खरंच खूप छान गाणं सांगितलं सर. खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून आणि नक्कीच आणखीन तुमची एक सेपरेट मुलाखत घेण्याचा योग यावा असं तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही आलात. खूप छान अशी माहिती आपल्या ज्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवता आली. खरं तर मला देखील माहिती नव्हतं पण आज नेमकं कळलं की VFX म्हणजे काय आणि तिथे काय काम केलं जातं. तर आपल्या श्रोत्यांना देखील ते ऐकून खूप छान वाटलंय. थँक्यू सो मच सर. नक्कीच पुन्हा भेटूयात एका नवीन प्रोजेक्ट सोबत. तुमच्या आणखीन एका 26व्या वर्षात आणखीन कुठलं नवीन काम तुम्ही केलं, मोठ्या डिपार्टमेंटमध्ये आणखीन कुठलं नाव कमवताय त्यासोबत भेटूयात आणि नक्कीच एक तुमची जर्नी सोबत एक इंटरव्ह्यू नक्कीच आपण आपल्या रेडिओ थिएटरवरती करूयात. थँक्यू सो मच सर.
1: धन्यवाद.

0: तर खरंच आज खूप छान वाटतं आहे आणि खरंच आपले श्रोते देखील तेवढं मन लावून ऐकतायत, खूप छान कार्यक्रम झालाय सांगतायत आणि मुलाखती देखील खूप एक से बढकर एक झाल्यात असं सांगतायत. एक आगळा वेगळा आजचा कार्यक्रम झाल्यासारखं मला देखील वाटते, कारण की हा पहिलाच अनुभव की सर्व कलाकार आपल्या धाराशिवचे भेटले आणि त्यांच्यासोबत त्यांचा अनुभव शेअर करता आला. आणि आपले श्रोते देखील बरेचसे धाराशिवमधले आहेत आणि सध्या ते देखील ऐकतात आणि मला देखील तेवढं कौतुकास्पद मानतात, माझ्यात देखील तेवढा कलाकार आहे म्हणून. तर हे प्रेम त्यांचं आहे, ते असंच राहू देत. तर वाजता आहे 3:17, वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. तर भेटूयात सोमवारी लाईव्ह 1 ते 3 दरम्यान आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी. हा कार्यक्रम ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.
1: संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: नमस्कार मित्रांनो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। मित्रांनो, तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण जाणून घेत असतो अशा सर्व विद्यार्थ्यांचा जीवन प्रवास, ज्यांनी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केलेलं असतं आणि पुढे मार्गक्रमण करत असताना त्यांचा हा जो यशाचा मार्ग असतो ते आपल्यासाठी प्रेरणादायक असतो आणि आपण याच पद्धतीनं ही प्रेरणा घेत असतो त्यांच्या या अनुभवातून। तेव्हा आज आपण याच पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे श्री किशोर दिगंबर कांबळे यांना। ते मूळतः राहणारे औसा येथील आहेत, औसा जिल्हा लातूर येथील। त्यांनी 2011 साली IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या ब्रँचमधून तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतलेली आहे। ते सध्या धाराशिव इथेच आपल्या जिल्हा पोलीस मुख्यालय जे आहे त्या ठिकाणी वायरलेस सेक्शनमध्ये ते कार्यरत आहेत ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून। पण त्याच्या अगोदर त्यांनी 5 वर्ष लेक्चरशिप पण केलेली आहे पॉलिटेक्निकला, तेही आपण समजून घेणार आहोत आणि एकूणच त्यांची जर्नी कशी आहे ते आपल्याला ऐकायला निश्चितच आवडणार आहे। तेव्हा किशोरजी, मी तुमचं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये।
2: ठीक आहे, धन्यवाद सर।
1: जसं की मी आता एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन करून दिलं, आम्हाला तर खूप अमेझिंग ही गोष्ट वाटते की तुम्ही IT आणि 2011 तुम्ही हे असताना म्हणजे पासआउट असताना इंजिनिअरिंगमधले सध्या ASI म्हणून काम करता याच्यामध्ये पोलीस मुख्यालयामध्ये, तर हे एक अमेझिंग गोष्ट आहे। पण मला एक सांगा की 2011 तुम्ही तेरणा अभियांत्रिकीच्या कॅम्पसमध्ये प्रथमतच येत आहात।
2: हा, तर 2011 पासआउट झालेलं आम्ही, तर त्यावेळेस कॉलेज आणि ह्यावेळेच्या कॉलेजमध्ये खूप डिफरन्स आहे आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर एक पॉझिटिव्ह एनर्जी आली सुरुवातीला गेटमधून येताना।
1: कशाची पॉझिटिव्ह एनर्जी?
2: म्हणजे आपण ह्या ठिकाणी आपल्या जवळपास एक 3-4 वर्ष स्पेंड केले आहेत आपल्या लाईफचे, त्यामुळे गेटमध्ये एंट्री केल्यास एक पॉझिटिव्ह वाईब्स आली आहे आणि एक अचानक त्यावेळेस काळ आठवला आम्हाला आमचा 2009-10-11 जे आम्ही केले होते आमचे फ्रेंड सर्कल वगैरे। आणि मी तर म्हणतो की प्रत्येकाने आपल्या कॉलेजमध्ये जाऊन भेटावे ॲज ॲल्युमिनी म्हणून, म्हणजे आपले एक आठवणी जे आहेत त्या आठवणीला एक उजारा किंवा एक आपला एक इन्स्पायरेशन मिळतं त्या कॉलेजमधून की आपण कशी त्या लाईफ स्पेंड केली वगैरे काय। त्यामुळं सहज मित्र आला माझा लक्ष्मण कांबळे सोलापूरून आला, तो म्हणला की चल आपल्या कॉलेजवर जाऊन भेटून येऊ। मग आज सुट्टी पण होते लक्ष्म्याची, त्यामुळे योगायोगाने आज चांगला दिवस आहे म्हणून आम्ही आलो खास आवर्जून कॉलेजला भेटण्यासाठी। आता आमचे शिक्षक वगैरे त्यावेळेचे आहेत काही जण, त्यांना पण भेटून जायचं होतं, पण योगायोगाने आम्हाला पण हे छान वाटले आयडिया हे FM आपल्या कॉलेजमध्ये जे FM चालू झालं आहे 90.4 FM हे सुरुवात 3 वर्षापासून आहेत म्हणला तुम्ही, त्यामुळं मस्त वाटलं आम्हाला। पण त्यावेळेस जर असतं तर आणखीन छान वाटलं असतं, आमच्या वेळेस जर झालं असतं तरी।
1: अच्छा, तुम्हाला काय पार्टिसिपेट करताना
2: पार्टिसिपेट करायला असते, आमचे जे काय शेअर्स आहेत किंवा थॉट्स जनतेसमोर गेले असते, पण मस्त वाटत आहे आता पण कॉलेजमध्ये येऊन।
1: तुम्ही 2011 पासआउट झाला म्हणजे 2007 ऍडमिशन घेतलेलं असणार आहे?
2: हा, 2007-08 घेतलेला,
1: 8-8 म्हणजे तुमचं काय डायरेक्ट सेकंड?
2: डायरेक्ट सेकंड ऍडमिशन होतं।
1: अगोदर पॉलिटेक्निक केलं?
2: अगोदर पॉलिटेक्निक डिप्लोमा केला होता लातूरला, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक लातूरमध्ये PLGPLला डिप्लोमा केला आणि त्यानंतर लातूर डिस्ट्रिक्ट असल्यामुळे मला बाहेर जायचं नव्हतं।
1: बर।
2: आणि माझे फ्रेंड्स पण होते इथे तेरणाला आणि सांगितले की तेरणा कॉलेज चांगलं आहे आपलं मस्त, आणि त्यावेळेस कॅम्पस वगैरे चांगले, रिक्रुटमेंट वगैरे चांगली होती, त्यामुळे मी एकच ऑप्शन दिले कॅप थ्रू फॉर्म होता तेरणा कॉलेज आणि IT आणि कम्प्युटर दोनच ब्रँच, बस दुसरा कुठला फॉर्म बस भरायला म्हणजे ऑनलाईनमध्ये ऑप्शन दिले नाही, आणि पहिल्या लिस्टमध्ये लागून गेले तेरणा।
1: अच्छा,
2: कारण मला बाहेर कुठे जायचं नव्हतं GST सोडून।
1: पॉलिटेक्निक केल्यानंतर कधी असा जॉबचा नाही विचार केला होता? डिग्री
2: कम्प्युटर फील्डमध्ये ऍक्च्युली डिप्लोमावर जॉब भेटत नाही आणि जरी भेटले तर असं त्या लेवलचे स्केल किंवा पेमेंट नाही भेटत, म्हणून त्यासाठी डिग्री करणे कंपल्सरी आहे, म्हणून डिग्री करण्यासाठी मग खास ऍडमिशन घेतली इथे।
1: तुम्ही ज्यावेळेस इथं डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं, डिग्री सुरू केली, तुमचे मित्र पण इथं होते असं तुम्ही म्हटलं?
2: हा, मित्र म्हणजे आमच्या कॉलनीमधले मित्र होते पण सिनियर होते इलेक्ट्रॉनिक्सला वगैरे।
1: अच्छा, मग तुमचं इथलं एज्युकेशन कसं सुरू झालं? तुमचं एकतर पॉलिटेक्निकचा बॅकग्राऊंड होता समजा, पण इथं तुम्ही जे तुमचं दररोजचं रेग्युलर स्टडीचा विषय असेल, अकॅडमिकचा असेल, ते कसं राहिलं ते सांगा.
2: आपण सुरुवातीला आम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर मग इथं हॉस्टेल आहे, हॉस्टेलला ॲडमिशन घेतलं, मिळून गेलं आणि डायरेक्ट सेकंडरीला असल्यामुळं जे काय सब्जेक्ट आहेत सेकंडरीला ते ऑलरेडी आम्हाला पॉलिटेक्निकमध्ये झालेच होते, त्यामुळं डायरेक्ट सेकंडरीचं जे का पहिलं इयर आहे सेकंड इयर म्हणजे त्यामध्ये काही अडचण आली नाही, म्हणजे अभ्यास न करता आमचं सेकंड इयर असंच गेलं, कारण तेच सब्जेक्ट होते. फक्त आम्हाला ते थोडं रिफ्रेशमेंट करायचे होते नॉलेज आणि होऊन गेलं. फक्त की मॅथमॅटिक्सला थोडा प्रॉब्लेम आला. मॅथमॅटिक्ससाठी ट्युशन लावलं आम्ही, तर मसलेकर सर म्हणून होते, मस्त शिकवत होते ते. मग त्यांच्याकडे ट्युशन लावून ते M4 M3 वगैरे काय ते काढून घेतले आणि त्यामुळे डिग्रीचे सेकंड इयर झालं. थर्ड इयरला तर काय आवश्यकता नाही मॅथ्सची, फक्त आम्हाला मॅथ्स थोडा सब्जेक्ट हार्ड वाटायचा, नंतर बाकी लँग्वेज होते. लँग्वेज तर काय मग असेच होऊन गेले, मस्त होते.
1: अच्छा, मग हे तुमचे 3 वर्ष कम्प्लीट होत असताना तुम्ही स्वतः काही असा विचार केला होता का की तुम्ही एकतर IT बॅकग्राऊंडहून आला होता, IT मध्येच तुम्ही इथं ॲडमिशन घेतलेलं होतं, तर मग तुम्हाला असं काय डोक्यामध्ये होतं का की तुम्हाला पुढे जाऊन काय करायचं आहे, काय असं काही पुढचं करिअरच्या संदर्भामध्ये तुम्ही काय असं डोक्यामध्ये ठेवलेलं?
2: हां, हे महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण डोक्यामध्ये आता IT करत आहे म्हणलं तर डोक्यामध्ये फक्त एकच होते की आपल्याला IT मध्ये जॉब करायचा, IT कंपनीमध्ये. पण योगायोगानं आमची पासआउट झाली 11 मध्ये आणि त्यावेळेस एक आर्थिक मंदी, म्हणजे सॉफ्टवेअरमध्ये कमी जॉब मिळायचे, रिसेशन जे आहेत त्यांनाच काढत होते, मग त्यामुळं रिसेशन पण आलेलं आहे आणि सॉफ्टवेअरमध्ये जॉब नाही. मग आता आपण जॉबलेस राहण्यापेक्षा कुठेतरी आपलं करिअरचे स्टार्टअप करावे म्हणून एक योगायोग लातूरमध्ये पॉलिटेक्निक कॉलेजवर इंटरव्ह्यू चालू होते, विलासराव देशमुख पॉलिटेक्निक कोळपा, जे सध्याचं MDA कॉलेज आहे, MDA. मग त्या कॉलेजला जाऊन इंटरव्ह्यू दिले मी, मग इंटरव्ह्यूमध्ये माझं सिलेक्शन वगैरे झालं. मग आता एक करिअर चालू करण्यासाठी मी पॉलिटेक्निकला आज लेक्चर म्हणून जॉईन केलं. कुठे? विलासराव देशमुख कॉलेज कोळपा, आता सध्या नाव बदललं आहे कॉलेज, MDA झालं आहे. मग त्यामध्ये लेक्चर म्हणून जॉब भेटला. माझा जॉबलेस राहण्यापेक्षा जॉब नथिंग काय तर असण्यापेक्षा ठीक आहे म्हणून मी सिलेक्ट केला तो. आणि माझे बरेच मित्र गेले पुण्याला, कोण कोर्स केले सॉफ्टवेअरमध्ये, काही जणांना भेटले पण जॉब, पण सॅलरी अशी कमी जास्त होते, म्हणजे IT रिलेटेड सॅलरी एकदम फार कमी होते. नंतर मग मी लेक्चरमध्ये कंटिन्यू केले, नंतर मग माझ्याकडे जिम्मेदारी वाढत गेली आणि HOD हेड ऑफ डिपार्टमेंट केले मला तिथेच, त्यामुळे म्हणजे कसं सोडता आलं नाही ते लवकर. मित्र म्हणत होते ये इकडं पुण्याला, ये आपण आणखीन IIT मध्ये निघाले तर रिक्रुटमेंट ये लवकर, पण इकडे HOD भेटल्यामुळे सोडता आलं नाही लवकर.
1: मित्रांनो, आपण जे चर्चा करत आहोत ते किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी. ते मुळता राहणाऱ्या औसा येथील आहे, जिल्हा लातूर. 2011 साली IT ब्रँचमधून त्यांनी इंजिनिअरिंग तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या ESI म्हणून कार्यरत आहेत आणि धाराशिव येथील पोलीस मुख्यालयामध्ये त्यांची पोस्टिंग आहे. तेव्हा आपण याविषयी पण जाणून घेणार आहोत. म्हणजे तुमचं सगळं लेक्चरशिप वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं, सगळा विषय होता, मग अचानकच असिस्टंट सब इन्स्पेक्टर होणं किंवा या डिपार्टमेंटमध्ये वायरलेस सेक्शन असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये, हा कसा योग आला ते सांग.
2: हा, आता पहिली गोष्ट, जी लेक्चरशिप होती ती एकतर परमनंट नव्हती, कारण पॉलिटेक्निकला कसं प्रायव्हेट पॉलिटेक्निक कॉलेज होतं आणि त्या ठिकाणी जर स्टुडंटचं जर ॲडमिशन जर फुल असेल तर मग ते सॅलरी वगैरे दरवर्षी इन्क्रीमेंट जी असते ती इन्क्रीमेंट करायचे किंवा डायरेक्ट काय करायचे ते टर्मिनेट करायचे, म्हणजे शिक्षक काढायचे आणि दुसरे नवीन भरायचे कमी सॅलरीवाले. मग ही ट्रेंड होता प्रायव्हेट पॉलिटेक्निकचा. मग मित्रांनो म्हणलं आता आपल्याला पॉलिटेक्निकला राहण्यापेक्षा आपण काय करू, गव्हर्नमेंटमध्ये पण भरपूर जॉब्स निघायचे त्यावेळेस 12-13 मध्ये, आपण करू म्हणले गव्हर्नमेंटची तयारी. मग त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट ते सोडून दिलं पॉलिटेक्निक कॉलेज आणि गव्हर्नमेंटसाठी प्रिपरेशन केलं. आणि इन बिटवीन एक जवाहर नवोदय विद्यालय म्हणून आहे, जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक सेंट्रल गव्हर्नमेंटचं स्कूल असतं, जवाहर नवोदय विद्यालय, त्या विद्यालयामध्ये पण आम्ही इंटरव्ह्यू दिला आणि तिथं पण सिलेक्शन झालं योगायोगानं. तर मधले 2 वर्ष मी जवाहर नवोदय विद्यालय बीड आणि जवाहर नवोदय विद्यालय सिंधुदुर्ग ह्या ठिकाणी मी ॲज अ टीचर, कम्प्युटर टीचर म्हणून जॉब केला आहे. आणि नंतर मग हा जो आहे
1: गव्हर्नमेंट जॉब होता
2: तो पण गव्हर्नमेंट पण कॉन्ट्रॅक्ट बेस, एक वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट ॲज अ कम्प्युटर टीचर, जे जवाहर नवोदय विद्यालय बीडला केलं 1 वर्ष 2015 मध्ये आणि 2016 मध्ये केलं, 2016 मध्ये सिंधुदुर्ग, JNU सिंधुदुर्ग. मग 2016 मध्ये हे ॲड निघाले. मग सिंधुदुर्गला असताना मित्रांना फोन केला, असे असे ॲड निघाले आहे आणि आपल्या डिप्लोमा बेसवर महाराष्ट्र पोलीसमध्ये डायरेक्ट ESI म्हणजे 1 स्टार ॲज अ असिस्टंट सब इन्स्पेक्टर मिळणार आहे, मग तू भरणार आहे का फॉर्म? मग आम्ही दोघांनी पण भरलो फॉर्म. मग फॉर्म भरल्यानंतर मग एक्झाम झाली आणि आमचं नॉलेज पण होतं प्रिव्हियस, एक्झाम पण झाली, फिजिकल झाली आणि योगायोगानं आपलं सिलेक्शन झालं.
1: याच्यामध्ये पण फिजिकल वगैरे?
2: हां फिजिकल होते.
1: अच्छा, तुम्ही डायरेक्ट रिक्रुटमेंट म्हटल्यामुळे तुमचा कॉम्प्युटरचा बॅकग्राऊंड, एज्युकेशनचा डिग्री म्हटल्यामुळे असा काही विषय नव्हता?
2: नाही, हे पोस्ट आहे ती डिप्लोमा.
1: अच्छा, ओके, डिप्लोमा,
2: डिप्लोमा बेस्ड पोस्ट होती. आणि एक्झामचा पॅटर्न आपला जो एम पी एस सी रिलेटेड आहे तोच, मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता आहेच. पण ते आम्ही डिप्लोमाचं पॉलिटेक्निक लेक्चरशिप सोडल्यानंतर काही एक वर्ष तयारी केली होती एम पी एस सीची, ते आम्हाला कुठेतरी फायद्याचे झाले ह्या एक्झामसाठी. मग त्यामुळे योगायोगानं इकडे वायरलेस सेक्शनमध्ये आज एस आय परीक्षा दिली आणि इकडे सिलेक्शन झालं. मग 2017 मी जॉईन केलं.
1: 2017 अच्छा, बरं. मग आता हे 2017 जॉईन केल्यानंतर तुमची पहिली पोस्टिंग कुठे झाली आणि मग ते जॉबचं प्रोफाईल कसं होतं तुमचं?
2: हा, तर 2017 हे वायरलेस सेक्शन आहे पुण्याला, याचे हेडक्वार्टर आहे, म्हणजे ह्याची रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे ती पुण्यावरून होते, सगळी पोस्टिंग पण पुण्यावरूनच होते. मग आमचं फिजिकल पण पुण्यामध्ये झालेलं आहे. मग पहिली पोस्टिंग भेटली मला बीडला, एस पी ऑफिस बीड. मग ठीक आहे, मग आपला गव्हर्नमेंट जॉब भेटला आहे, मेन सॅटिस्फॅक्शन होते गव्हर्नमेंट जॉब. आज पण गव्हर्नमेंट जॉबला एक इज्जत मिळते, मग ती कुठल्या का पोस्टवर असणार. मग त्यावेळेस गव्हर्नमेंट जॉब भेटला म्हणून आणि योगायोगानं सॉफ्टवेअरमध्ये पण भरपूर निघाले होते ओपनिंग, आणि इकडे गव्हर्नमेंट जॉब पण सिलेक्शन झालं आणि सॉफ्टवेअर कंपनीमध्ये पण माझे झाले होते. पण मित्रांना सांगितलं की आज आम्ही चर्चा केली घरी फॅमिलीसोबत, नंतर मित्रासोबत, म्हणले की गव्हर्नमेंट जॉब जॉईन कर, सेक्युरिटी ह्याच्यामध्ये मेन रिझन आहे सेक्युरिटी. मग मी जॉईन करून टाकलं बीडला, पहिली पोस्टिंग बीड होती, एस पी ऑफिसला बीड. पण ह्याच्यामध्ये मेन वर्क आहे टेक्निकल वर्क आहे आमचं, असिस्टंट सब इन्स्पेक्टर वायरलेस सेक्शन आहे एस पी ऑफिसला, प्रत्येक एक वायरलेस सेक्शन असतं. मग तिथं जे काय टेक्निकल जॉब आहे तो टेक्निकल जॉब होता, म्हणजे आमची सर्व्हिस पोलीस प्रशासनाला आहे, पब्लिकला नाही. म्हणजे पोलीस प्रशासनाला जे काय टेक्निकल असिस्टंट लागतं, जसे की वॉकीटॉकी आहे त्यांच्याकडे कम्युनिकेशनसाठी, मग वॉकीटॉकीची प्रोग्रामिंग आले, एक सेट असतो प्रत्येक पोलीस स्टेशनला, तो सेटचं एक मंथली जे काय मेंटेनन्स असतं किंवा सेटचं जे काय प्रोग्रामिंग ते आमच्याकडूनच होते. आणि जर कुठे व्ही आय पी मुवमेंट असेल काय असेल तर त्यांच्या सभेमध्ये एक कम्युनिकेशन करून दिलं तेवढ्यामध्ये. म्हणजे सगळं टेक्निकल वर्क असल्यामुळे एक इंटरेस्टिंग जॉब होता आणि प्रोफाईल रिलेटेडच. आता आमचं आय टी झालं आहे ती सेट प्रोग्रामिंग किंवा नंतर व्ही सी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर चालू आहे सध्या, नंतर सी सी टी व्ही असेल किंवा नंतर सायबर वगैरे, त्यामुळे टेक्निकल जॉब असल्यामुळे जॉईन केले. आणि एक आनंद भेटला, कारण कसं टेक्निकलमध्ये झालेलं एज्युकेशन आणि जॉब पण टेक्निकल, त्यामुळे थोडं ॲडजस्ट व्हायला काही वेळ लागला नाही. आणि 2017 जॉईन केलं मी बीडला, आणि नंतर जस्ट आता धाराशिवला 2022 ट्रान्सफर होऊन आलेला आहे, ऑक्टोबर 2022 धाराशिव.
1: बरं, मग आता आता ज्यावेळेस तुम्ही हे असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून, आम्ही तर आता पोलीस डिपार्टमेंटमध्ये म्हणलं तर ड्रेस घालणं आणि पब्लिक सर्व्हिसमध्ये जाणं असा तो आम्ही समजत होतो, पण तुम्ही हे वायरलेस सेक्शनमध्ये असताना मग तुमचे असे अनुभव कसे असतात? म्हणजे कारण आता बघा, तुम्ही 2011 पासआउट झालात, 2016 तुम्ही 2017 जॉईन झालात असं म्हटलात, जवळपास ह्याच्यामध्ये आता 7-8 वर्ष गेलेली आहेत. तर टेक्नॉलॉजीमध्ये काही चेंज आलेला आहे का? कारण आता मोबाईल पण आहे सगळं आहे का, ही टेक्नॉलॉजी वेगळीच आहे तुम्ही ज्याला डील करता येते?
2: हां, तर टेक्नॉलॉजीमध्ये हे बरोबर प्रश्न आहे की गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी वेळ लागतो.
1: बरं,
2: म्हणजे आपल्याकडे कसं प्रायव्हेट सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली की लगेच ती अडॉप्ट करतात प्रायव्हेट सेक्टर, त्यामुळे प्रायव्हेट सेक्टर आज जरा एक चांगल्या पोझिशनला आहे. आणि गव्हर्नमेंटमध्ये टेक्नॉलॉजी येण्यासाठी थोडा वेळ लागतो. मग आपल्याकडे फक्त अगोदर अॅनॉलॉग होतं, मी ज्यावेळेस 2017 जॉईन झालो त्यावेळेस अॅनॉलॉग सिस्टीम होती, म्हणजे अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन होतं. पण सध्या आता डिजिटल आलेलं आहे, म्हणजे गव्हर्नमेंट सेक्टर पण आता प्रायव्हेट लेवलच्या बरोबरच आहे, म्हणजे गव्हर्नमेंटला पण आता टेक्नॉलॉजीशी अडॉप्ट करणं एकदम म्हणजे गरजेचं झालं आहे ते. कारण जुन्या अॅनॉलॉगवर कम्युनिकेशन एवढं प्रॉपर किंवा एक मश असायचं आवाजामध्ये, त्यामुळे ते बंद झाल्यानं आता सध्या डिजिटल आलं आहे. मग डिजिटलवर एकदम कम्युनिकेशन, आपण जसं बोलत आहे समोर तसा आवाज येतो आपल्या ह्याच्यामधून, वॉकीटॉकी असेल किंवा सेटमधून, म्हणजे कम्युनिकेशन पण बदललेलं आहे. आणि अगोदर काय एक व्ही सी, आता म्हणजे एक अधिकारी आहेत प्रत्येक पोलीस स्टेशनचे जे काय इन्चार्ज आहेत, तो इन्चार्जला एस पी ऑफिसला येऊन त्यांची मीटिंग वगैरे व्हायची एस पी साहेबांसोबत. पण आता ते सध्या थोडं बंद होऊन आता व्ही सीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एका क्लिकवर जग आहे तसं, म्हणजे एक लिंक तयार करायची, प्रत्येक अधिकाऱ्याच्यांना व्हॉट्सअपला पाठवायची, मग ते डायरेक्ट जॉईन होणार आणि डायरेक्ट व्ही सीवरच. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी नवीन आली तसंच पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण ते इम्प्रूव्हमेंट आलेलं आहे, सध्या सर्व जे काय व्ही सीवर चालू आहे.
1: अच्छा, तर आम्ही काय पाहायचो की जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ते ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही वगैरे होते, तर काय असायचं की तिथले जे वायरलेस सिस्टीम असेल किंवा ते असं, तर त्याचा पण कधी कधी कॅच करायचं टी व्हीमध्ये, त्या टी व्हीमध्ये आवाज यायचा त्या वायरलेस सिस्टीमचा, तर त्यावेळेस ते अनालॉग
2: मग त्यावेळेस ते एनकोडिंग नावाचे एक म्हणजे त्यामध्ये ना सिक्युरिटी आहे आणि ते अॅनोलॉग मध्ये तेवढी प्रॉपर सिक्युरिटी वगैरे नव्हती पण ते डिजिटल जे घेतलेलं आहे आपण तर डिजिटल मध्ये प्रॉपर एनकोडिंग आहे सिक्युरिटी आहे म्हणजे आपला आवाज फक्त त्यांनाच ऐकला जाईल ज्याच्याकडे किती सिक्युरिटी तो सेट आहे बाकी कुणीही त्याला डिटेक्ट जरी केला तर त्याला काही संबंध नाही सगळं इन्क्रिप्टेड
1: नाही हे जस्ट एक मी कशासाठी सांगितलं कारण माझं बॅकग्राऊंड पण माझे वडील डिपार्टमेंटला असल्यामुळे आम्ही पोलीस क्वार्टरला राहायचो
2: ओके ओके
1: त्या ठिकाणी मग काय ते टीव्ही मध्ये कॅच करायचा तो आवाज
2: त्यावेळेस कसं ते अॅनोलॉग असल्यामुळे ना सिग्नल आले ना त्या सिग्नलची एनकोडिंग असे एनकोडिंग असणार टेक्नॉलॉजी चेंज झाले सिक्युरिटी फीचर्स ऍड केले आहेत डिजिटल झाले आहेत त्यामुळं डाटा वगैरे असं चोरीला जाणे किंवा एक प्रकारे इंट्रोड्यूट करणे एकदम हार्ड आहे सगळी सिक्युरिटी आहे म्हणजे ह्या वायरलेसमध्ये एवढी सिक्युरिटी आहे ना तर फ्रिक्वेन्सी पण आहे आणि आपण हे फ्रिक्वेन्सीसाठी पे करतो असं फ्रिक्वेन्सी भेटत नाही आपल्याला हां म्हणजे आपली फ्रिक्वेन्सी आहे कोणी यूज करू शकत नाही जरी यूज केली तर त्याच्या काही कामाचं नाही कारण ते एनकोडिंग वगैरे असते
1: बरोबर
2: त्यामुळे आपल्याला हे सेपरेट फ्रिक्वेन्सी असते आणि ते फ्रिक्वेन्सी कोणाला देता येत नाही लायसन्स फ्रिक्वेन्सी आपली त्यामुळे नवीन नवीन सिक्युरिटी वगैरे आलेली आहे.
1: तर मित्रांनो आपण जे चर्चा करत आहोत ते श्री किशोर दिगंबर कांबळे यांच्याशी ते मूळता राहणारे औसा येथील आहेत. 2011 साली तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून IT मधून त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलेलं आहे. सध्या असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून वायरलेस सेक्शनमध्ये धाराशिव पोलीस मुख्यालय या ठिकाणी कार्यरत आहेत. तर हे तुम्हाला विचारण्याचं कारण असं होतं की तुम्ही 2011 ला IT मधून पासआउट झालात पुन्हा लेक्चरशिप केली
2: पुन्हा
1: नवोदयाचा सगळा विषय झाला आणि टेक्नॉलॉजी तर डे बाय डे चेंज होतच होती तर या ठिकाणी असं एका

0: गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला पण त्या टेक्नॉलॉजीच्या अनुसार अपडेट व्हावं लागतं का, किंवा तुम्ही त्या पद्धतीने स्टडी करता काय असतं नेमकं?
1: नाही, नक्कीच, कारण टेक्नॉलॉजी बदलली की आपल्याला पण अपडेट होऊ लागते. कारण आता अॅनॉलॉग होती, अॅनॉलॉग सिस्टीम पूर्ण ती कंडम करून आपण डिजिटल घेतली.
0: हो,
1: मग डिजिटल नंतर जर आता पुढे चालून जर VCA म्हणजे व्हिडिओवर, आता सध्या कसं आहे ऑडिओवर चालू आहे सगळं, म्हणजे कम्युनिकेशन ऑडिओ. आता काही काही ठिकाणी आपलं लोकेशन द्यायचं असते, लोकेशन देण्यासाठी तो घरी बसून भी देऊ शकतो. पण आता तसं नाही, आता GPS म्हणजे व्हॉट्सअपला GPS लोकेशन पाठवायचं, म्हणजे टेक्नॉलॉजी जशी आली व्हॉट्सअप, म्हणजे आता तो घरी बसून लोकेशन देऊ शकत नाही, त्या स्पॉटला जाऊनच लोकेशन ती सेंड करणं, म्हणजे अशी एक टेक्नॉलॉजी आलेली आहे बरेच. मग तसेच आपण पण पोलीस डिपार्टमेंटमध्ये पण नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत आहे, ठीक आहे, जे की रात्री पेट्रोलिंग असते. मग पेट्रोलिंग केल्यानंतर प्रत्येक पेट्रोलिंगचा जो पॉईंट आहे त्या पॉईंटला एक QR कोड लावलेला असतो, म्हणजे तो पेट्रोलिंगचा जो काय अंमलदार किंवा ऑफिसर आहे तो जाऊन त्या ठिकाणी स्कॅन केला, म्हणजे तो त्या ठिकाणी स्पॉटला व्हिजिट द्यायला आहे. ही टेक्नॉलॉजी आहे सध्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत, म्हणजे याचा अर्थ की पेट्रोलिंग वगैरे प्रॉपर चालू आहे. आणि नंतर मग ते QR कोड स्कॅन केला की समजते ते ह्या स्पॉटला गेला, इकडे सॉफ्टवेअरमध्ये समजते की ह्या ह्या हद्दीमध्ये हे ते जात आहे. म्हणजे जशी टेक्नॉलॉजी चेंज होईल तसे की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये खास करून पोलीस डिपार्टमेंटला पण चेंज व्हावंच लागते, कारण त्यानुसारच आपल्याला पण एक काम करायला पण सोपं जाते आणि पारदर्शकता येते कामामध्ये.
0: बरं, आता किशोर आणखी एक आता याच्यासोबत असा विषय येतो की जे तुमचे आता जे आता तुमचे मित्र कंपनी आहेत म्हणा, किंवा जे तुमचे क्लासमेट होते इथं ITला असतानाचे, आता ते जर मित्र समजा आता कुठे पुण्यामध्ये असतील, मुंबईमध्ये असतील, काही जण बाहेर देशामध्ये गेलेले असतील, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतो कधी किंवा असा काही विषय?
1: हो हो, नक्कीच, आमचा एक ग्रुप आहे व्हॉट्सअपवरती, फ्रेंड्स फॉर एव्हर म्हणून. मग त्या ग्रुपवरती नक्कीच जे काय अपडेट आहेत प्रत्येकाचे, कोण कुठे आहे तेव्हा कोणाचा बर्थडे असेल काय असेल, त्या ग्रुपवरती शेअर करत असतात त्यांचे अनुभव, किंवा कुठे व्हिजिट दिले हे दिले, किंवा आमचं मग कधी तर एक वर्षातून एकदा गेट टुगेदर होतच असतं, गेट टुगेदर पुण्याला, आता शक्यतो मॅक्झिमम पुण्यामध्येच आहेत त्यामुळे पुण्यामध्ये आमचं गेट टुगेदर होतं. मग तिथं भेटल्यानंतर प्रत्येकाचं काय चालू आहे, कोण कोणत्या फील्डमध्ये आहे, आणि प्रत्येकाच्या फील्डचा कुठला तर फायदा होतच असतो. आता मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असल्यामुळं आता माझ्या फ्रेंड्सला कुठं ना कुठं फायदा होतो माझ्याकडून, काय मार्गदर्शन पाहिजे असेल किंवा कुठं काय पोलीस रिलेटेड त्यांचा काय असेल इश्यू, तर ती मार्गदर्शनमध्ये त्यांना पण, आणि मला पण माझे कोण रिलेटिव्ह असेल त्यांना IT मध्ये, जर आता सध्या IT चेंज झालेला आहे, IT मध्ये काय होत आहे, तर त्यांच्याकडून पण मला मार्गदर्शन भेटते. म्हणजे हे कनेक्टेड राहणं, कॉन्टॅक्ट कुठं ना कुठं आपला कामाला येतो. त्यामुळं जे अल्युमिनी आहेत आमचे, जे का पास आउट बॅच, ते प्रत्येकाचे ग्रुप असतोच.
0: तुम्हाला तुम्हाला असं कधी वाटत नाही का, रिग्रेट होत नाही का की अरे आपण पण पुण्यामध्ये असलो असतो, सिटीमध्ये असलो असतो, किंवा पुढे बाहेर देशात जाण्याचा योग आला असता, आपण काय कुठे इथं अडकून पडलो, असं कधी वाटत?
1: हा हा, असं भरपूर वेळा वाटलेलं आहे. कारण कसं की सॉफ्टवेअर फील्डमधले एक कॉर्पोरेट लाईफ आहे आणि मित्रांचे फोटो स्टेटस बघून एक मनामध्ये एक फिलिंग येतेच, अरे आपण पण आज ह्याच्यासोबत असतो,
0: आज पण तुमचे मित्र सोबत आलेले आहेत.
1: हा, ते मित्र सोबत आलेले तू पाहूनच मला वाटलं, अरे मित्र सोबत आहे पुण्यामध्ये, आता दुबईला जाऊन आले आहे.
0: अच्छा,
1: गोव्याला बरेच वेळा झालेत. मग मला पण ती त्यांचे स्टेटस फोटो पाहून वाटतंच, पण कसं कुठेतरी आपल्याला एक समाधान आहे, गव्हर्नमेंट जॉब आहे आणि त्यांचं प्रायव्हेट सेक्टर आहे, म्हणजे कसं समथिंग इज बेटर दॅन नथिंग.
0: बरं,
1: म्हणजे आपल्याकडे पण काय तर आहे. आता मार्केटमध्ये गव्हर्नमेंट जॉब सगळे करतात पण प्रत्येकाला मिळत नाही. मग आपण एक समाधान, म्हणजे आपण कसं, आपण जर आपल्याकडे सायकल असेल तर आपण टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं नाही, ज्याच्या जो चलत आहे चलत जाणाऱ्याकडे बघायचं. जर आपल्याकडे सायकल असेल, जर आपल्याकडे फोर व्हीलर असेल, तर आपण कुणाकडे पाहायचं, टू व्हीलरवाल्याकडे पाहायचं. म्हणजे एक समाधान वाटते, म्हणजे आपल्याकडे फोर व्हीलर आहे त्याच्याकडे टू व्हीलर आहे, म्हणून एक समाधान शेवटी लाईफमध्ये समाधान आहे, म्हणून ठीक आहे गव्हर्नमेंट जॉबला सॅटिस्फाय केलेलं आहे. हा, भविष्यामध्ये जर चान्स आला तर गव्हर्नमेंट जॉब सोडून तिकडे स्विच करायचा जर चान्स आला तर ते विचार करेन नक्कीच.
0: अच्छा अच्छा, पण तुर्तास मात्र तुम्ही
1: सध्या समाधानी आहे, सॅटिस्फाय आहे जॉब.
0: घरच्यांनी कधी असं काय म्हटलं नाहीत का की अरे विनाकारण इकडे असं झालं?
1: नाही नाही, घरच्यांनी नाही.
0: पत्नी जास्त म्हणते की अरे आपण पुण्यामध्ये मुंबईमध्ये राहत असतो इथे काय?
1: नाही, पुण्यामध्ये पण चान्स आहे, कारण आमचं वायरलेस सेक्शन आहे आणि आमची बदली दर 5 वर्षाला होत असते आणि आमची बदली डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट असते. आता पहिला डिस्ट्रिक्ट बीड, नंतर धाराशिव, आता पुढला डिस्ट्रिक्ट मी नक्कीच
0: पुणे.
1: पुणे, हा, त्यामुळे फक्त एवढंच की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे जे का पुण्यामध्ये आहे पण गव्हर्नमेंट जॉब म्हणून पुण्यामध्ये सेटल होईल.
0: अच्छा अच्छा, बरं. तर किशोर, आता परत एकदा आपण त्या जर्नीमध्ये जाऊयात, कुठल्या की 2008 ज्या की तुम्ही ॲडमिशनला इथं आलो होतात, 3 वर्ष इथं तुम्ही कॉलेजमध्ये काढले, तर त्या 3 वर्षामध्ये तुम्ही असं सिन्सिअर स्टुडंट होतात का धिंगामस्ती वगैरे काही विषय होता?
1: नाही, ॲज अ सिन्सिअर पण नाही आणि धिंगामस्ती पण नाही, कारण मी ॲज अ आमचे बहुते बॅचमेट बरेच धिंगामस्ती करणारे सिन्सिअर. म्हणजे परीक्षेच्या काळामध्ये नाईट ड्युटी असायची, म्हणजे नाईटला अभ्यास करून सब्जेक्ट जे काय आपल्याला का टॉपर वगैरे यायचे.

0: नव्हते, पण का ॲटलिस्ट एक फर्स्ट क्लास तर डिव्हिजन आलं पाहिजे. आणि धिंगामस्ती करणारी बॅच मला वाटत नाही आमच्या क्लासमध्ये कोणी असं होतं म्हणून जास्त धिंगामस्ती. थोडा नॉर्मल वगैरे होता धिंगामस्ती, पण सर्वजण सिन्सिअर होते आमच्या बॅचमध्ये. थोडाफार धिंगामस्ती असं काय फार मोठा
1: भरपूर असतील.
0: हा, मुली भरपूर होत्या.
1: अच्छा,
0: आय टी कम्प्युटर म्हणल्यानंतर मुली भरपूर होत्या. आणि आमचं डायरेक्ट सेकंड इयर असल्यामुळं ना एक हे असतं म्हणजे ग्रुपिझम टाईप, म्हणजे सेकंड इयर आलेल्यांचा एक ग्रुप वेगळा असतो आणि फर्स्ट इयर पासून आलेल्याचा ग्रुप वेगळा असतो. त्यामुळे आमचा नंतर पुन्हा मग सगळे मिक्स झाले काही वेळानं, पण असं काय नव्हते ढेंगा वगैरे आमच्या क्लासमध्ये.
1: आणि दुसरी गोष्ट जर विचारलं गेलं तर जसं कल्चरल ऍक्टिव्हिटीज होतात बरेचसे गॅदरिंग, स्पोर्ट्समध्ये असं काय भाग?
0: हा, स्पोर्ट्समध्ये वगैरे क्रिकेट वगैरे मध्ये पार्टिसिपेट केलं आहे. आणि नंतर मग कल्चर ऍक्टिव्हिटी मधल्यानंतर मग इव्हेंट होते आमच्या ऑर्गनाईज केले, त्यावेळेस आम्ही पोस्टर प्रेझेंटेशन, पेपर प्रेझेंटेशन, असे जे टेक्निकल सिंगिंग वगैरे काय नाही, सिंगिंग नाही, डान्सिंग नाही.
1: अच्छा, बरं. काही चित्रपट वगैरे आवडण्याचा असा काही विषय?
0: हा, चित्रपट मूवी खूप बघितल्या म्हणजे आयुष्यामध्ये जर मूवी पाहिली असेल तर त्या इंजिनिअरिंगच्या त्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये, कारण प्रत्येकाकडे लॅपटॉप होता आणि वायफाय दिलं होतं आपल्या कॉलेजने मोफत वायफाय, वायफायवर डाऊनलोड करायचे आणि मूवी पाहायचे, कारण दुसरं काय छंदच नव्हता. मॅक्झिमम मूवी पाहायचे आम्ही हॉलिवूडचे, हॉलिवूड मूवीचा इंटरेस्ट होता आमच्या पूर्ण बॅचला, त्यामुळे त्यामध्येच गेला पूर्ण नाईट आमची त्यामध्ये जायची.
1: अच्छा,
0: वायफाय असल्यामुळे फ्री.
1: हो हो. अच्छा, बरं. मला काही असं त्या काळातले काही स्टुडंट किंवा त्याच्या अगोदरच्या काळातले ज्यावेळेस OMS जास्त होते आउट ऑफ महाराष्ट्र?
0: हा, OMS ची संख्या खूप होती
1: त्यावेळेस.
0: OMS आमच्या वेळेस OMS आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS होते, कारण त्यावेळेस ENTC चे इंटेक होते 120.
1: अच्छा,
0: म्हणजे 120 कॅपॅसिटी होती आणि बाकीच्या ब्रँचला 60. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन ब्रँचला OMS स्टुडंट होते जास्त मॅक्झिमम. आणि OMS पण एकदम असं मिळून मिसळून राहत होते. आमच्या पण क्लासमध्ये होते, पण आम्ही आज असं आम्हाला कधीच फील झालं नाही की आउट ऑफ महाराष्ट्र आहे. आम्ही सोबत राहायचं, रूममध्ये राहायचं, रूम पार्टनर असल्यासारखंच.
1: बरं.
0: आणि मस्त ऍक्टिव्हिटी वगैरे व्हायच्या त्यावेळेस.
1: किशोर, मग असा विषय येतो की आयुष्यामध्ये एवढं सगळं म्हणजे असं सोपं राहिलं का? म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, म्हणजे दिगंबर कांबळे वडील तुमचे म्हणजे ते काय करतात, किंवा काय असं काय सगळं सोपं राहिलं का? स्ट्रगल होतं कसं?
0: असं म्हणजे सोपं पण नव्हतं आणि स्ट्रगल नव्हते, काय ॲज अ ॲव्हरेज. म्हणजे वडील माझे गव्हर्नमेंट सर्वंटला होते ॲज अ क्लर्क म्हणून ट्रेझर ऑफिसमध्ये, त्यामुळे थोडंफार फायनान्शियली ठीक होतं. म्हणजे सपोर्ट होता, असं काय म्हणजे एवढं काय हे नव्हतं. म्हणजे कसं आपलं कॉलेज आणि कॉलेजमध्ये अशी त्यावेळेस फीस वगैरे असे काय नव्हती जास्त आहे आता जरी सध्या आहे, त्यामुळे फायनान्शियली काय अडचण आली नाही. आणि स्टडी मटेरियल वगैरे तर काय आम्ही रेग्युलर ज्यावेळेस एक्झाम आहे त्याच्या काही दिवस अगोदर स्टडी वगैरे करायचे. असं रेग्युलर स्टडी वगैरे काय नव्हती आमची, कारण इंजिनिअरिंगची पॅटर्न असतो आहे, कोण रेग्युलर स्टडी करत नसतो एक्झामच्या काळामध्येच.
1: बर. अच्छा, तर मग हे सगळं तुमचं म्हणजे किमान तुम्ही तर एक म्हणजे ॲव्हरेजली जरी म्हणायला गेलं तर तुम्ही स्मूथ वेना आतापर्यंत इथंपर्यंत
0: स्मूथ वेना. बरोबर.
1: अच्छा, तर मग सध्या आता घरी कोण कोण असतं मग तुमच्या?
0: आता सध्या आई आहे आणि दोन भाऊ.
1: अच्छा,
0: मी आणि माझं लग्न झालं जस्ट गेल्या वर्षी, म्हणजे ह्याच महिन्यामध्ये आता अॅनिव्हर्सरी झाली माझी.
1: अच्छा अच्छा,
0: सप्टेंबरला.
1: आमच्या वतीने पण शुभेच्छा.
0: ओके, थँक्यू थँक्यू. मिसेसचा फोन होता आता.
1: अच्छा अच्छा. आणि ते काय करतात?
0: ते त्यांचं बीएड झालंय आणि हाऊस वाईफ आहेत
1: सध्या. बरं. तर मग किशोर, आता शेवटी जाता जाता तुम्ही काय सांगाल की आता सध्या तर आयटी ने CSE आहे समजा, कॉम्प्युटर सायन्स करून बरेचसे विद्यार्थी कंपनीमध्ये जाण्याचा विचार करतायत, बऱ्याच गोष्टी करतायत, तर हे जे काही इंजिनिअरिंगचे स्टुडंट आहेत किंवा कोणीही समजा असं शिकणार असेल कॉलेजमध्ये, काय डोक्यामध्ये असं थीम घेऊन गेलं पाहिजे, काय असे गोल्डन रूल किंवा गोल्डन वर्ड्स असतील की जे तुम्ही सांगू इच्छिता की आयुष्यामध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर या पद्धतीने गेलं पाहिजे?
0: हा, तर मी एकच सांगेन, जर तुम्ही इंजिनिअरिंगला घेतलं असेल आणि त्यातल्या त्यात जर तुमची IT किंवा कम्प्युटर जर असेल, कारण आता आपल्या PM तर डिजिटल इंडिया नावाची कन्सेप्ट आणलेली आहे, त्यामुळे येणाऱ्या भविष्यात कम्प्युटर शिवाय काही होणार नाही, जे काय असेल ते सर्व कम्प्युटर असणार आहे, त्यामुळे कम्प्युटर आणि IT वाल्यांसाठी खूप गोल्डन डेज आहेत. तर मी तर म्हणेन त्यांनी आता सध्या जे मार्केटमध्ये चालू आहे जे आता YouTube गुगल वगैरे 24 तास फ्रीच आहे, त्यामुळे YouTube गुगलवर जे काय व्हिडिओ आहेत IT काय आहेत, नवीन नवीन टेक्नॉलॉजी आता काय करतात. आता आमची चूक काय झाली, आम्ही ॲडमिशन घ्यायचं आणि जे काय थेरॉटिकल सब्जेक्ट आहे ते सब्जेक्टच फक्त आम्ही स्टडी केलं आहे, ह्याच्या पलीकडे जाऊन आम्ही कधी मार्केटमध्ये काय चालू IT इंडस्ट्रीमध्ये आम्ही ते कधी पाहिले नाही. तर मी ह्या स्टुडंटला एवढं सांगेन, जी काय सध्या मार्केटमध्ये चालू IT मार्केटमध्ये IT इंडस्ट्रीमध्ये ती टेक्नॉलॉजी तुम्ही कॉलेजमध्ये असतानाच लर्न करायची, म्हणजे कुठं क्लास असेल किंवा यूट्यूबवर किंवा जे काय सोर्स असेल त्या सोर्सच्या माध्यमातून ती लर्न करायची, जेणेकरून तुम्ही ज्यावेळेस पास आउट होता ना तर ती टेक्नॉलॉजी तुम्हाला नक्कीच कुठं ना कुठं पास आउट झाले की जॉब मिळेल. आता आम्ही पास आउट झाल्यानंतर आम्हाला एका वर्षानं जॉब भेटला. आता सध्या IT मध्ये पास आउट झाले की जॉब आहे, किंवा मग तुम्ही फायनल इयरला

0: असताना तुमच्या हातामध्ये जॉब, जर ती टेक्नॉलॉजी जर तुम्ही शिकलात कोणते जे सध्या आय टी मध्ये चालू आहे.
1: आणि जे सोशल मीडियाचा वगैरे वापर असतो आपण, तर आता एस आय वायरलेस सेक्शन मध्ये आहेत पण आपल्याच डिपार्टमेंटमध्ये सायबर पण असतं, हे सोशल मीडियाचं जे आजकाल म्हणजे तरुण वर्ग जो वापर करतो त्याला तुम्ही कसं सांगा?
0: तर ते सोशल मीडियावर काहीतरी आळा घालायला पाहिजे, कारण तरुण वर्ग ग्रुप तयार करणार त्यामध्ये एक नको त्या गोष्टी निगेटिव्हिटी पसरवणार, मग त्यासाठी एक सॉफ्टवेअर वगैरे आहे त्या सायबरचं वगैरे पूर्ण त्यावर लक्ष आहे. तर मी तर त्यांना सांगेन की जेवढं शक्य होईल तेवढं त्या एक अफवा किंवा जे काय वाईट गोष्टी आहेत सोशल मीडियावर त्याच्यापासून दूर राहावे, कारण आज नाही तर उद्या तुम्हाला कारवाई होणारच आहे, कारण प्रत्येक ॲक्टिव्हिटीवर आता पोलिसांचं लक्ष आहे कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. आणि सध्या ॲडव्हर्टायझिंग पण करत आहेत, बॅनर वगैरे लावून अफवावर विश्वास ठेवू नका, व्हॉट्सअप वगैरे जे काय असेल सगळीकडे कारवाई सुरू झाली आता. त्यामुळे शक्य होईल तेवढं युवा पिढीनं सोशल मीडियावर अफवा किंवा एक त्याच्यापासून दूर राहावे.
1: नाही, हे तर तुम्ही कायदेशीररित्या सांगितलं, पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह वेगळा पण होता की जे सोशल मीडियावर तासन तास घालवतात रील्स अमुक अमुक तमुक त्याचा, तर त्याचं त्याला काही बंधन घालू शकत,
0: बंधन घालू शकत नाही. पण त्याच्या आयुष्यामधले जे काय ते सध्या करायचे हे आहे, म्हणजे करिअरसाठी जे काय त्याला करायचं आहे तो घालत आहे. आता इंडियन गव्हर्नमेंटनं चांगलं डिसिजन घेतलं टिकटॉक बंद करून, कारण टिकटॉक हे कसं घेतलं तर चांगलं आहे नाही तर वाईट आहे.
1: बरोबर,
0: त्याच्यातून फायदे पण आहेत आणि जेवढे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त तोटे आहेत. मग त्यापेक्षा युवा पिढीनं डिसाईड केलं पाहिजे की अगोदर आपलं करिअर करायचं आपला का एक सोशल मीडियावर वाया वेळ वाया घालून, जे का आपल्या करिअरचे महत्त्वाचे वेळ वाया घालून, मग त्यापेक्षा डिसिजन त्यांच्या स्वतःच आहे ते जेवढं दूर राहील तेवढं चांगलं आहे सोशल मीडियापासून.
1: अच्छा, म्हणजे हे कशासाठी विचारलं मी, कारण तुम्ही त्याच्याशी डील पण करत आहात, तुम्ही एका बॅकग्राऊंडहून वर आलात आणि तुम्ही एक आता गव्हर्नमेंट जॉब पण करत आहात, पण ठीक आहे, युवकांनी ठराव हे गरजेचं असं म्हणता. तर शेवटी जाता जाता एक आमचा फॉर्मॅट असतो की तुम्हाला इथं कॉलेज कॅम्पसमध्ये पाऊल ठेवल्या असेल किंवा तुम्हाला असं एक कुठलं एखादं गाणं आहे की जे तुमच्या डोक्यामध्ये चालू आहे ते सांगा की जे आम्ही या मुलाखतीनंतर प्ले करू.
0: पाय ठेवल्यानंतर एक एक्झॅक्ट आता सांगायचं म्हणलं तर ते आठवणीचं गाणं आहे. आठवणीमध्ये आम्ही कॉलेजला असताना बरेच गाणं वगैरे ते प्ले वगैरे केलेले आहेत
1: त्या काळात. बघितलेला एखादा चित्रपट?
0: हा, चित्रपट
1: प्रेमभंग झालेला एखादा?
0: प्रेमभंग तर असं का, म्हणजे आम्ही त्या ट्रॅकवर गेलाच नाही त्यामुळे तसं तर काय झालं नाही, पण चित्रपट आमचे त्यावेळेस खूप होता तो, म्हणजे 3 इडियट्स जस्ट आलेला होता आणि जस्ट इंजिनिअरिंगच्या लाईफवर असल्यामुळं तो खूप हे झाला.
1: बरं,
0: मग त्या 3 इडियट्स म्हटलं का आम्ही नेहमी ऐकायचं, सारी उम्र हम मर मर के जे, ती गाणं आमच्या पूर्ण असं तोंडावर असायचं नेहमीच.
1: ते तर अँथमच होतं त्या काळात,
0: त्यावेळेस म्हणजे ते एक टॅग झाला होता इंजिनिअरिंगचा.
1: बरोबर,
0: आणि प्रोजेक्ट वगैरे म्हणजे जे काय दाखवलेलं आहे ते जवळपास एक स्टुडंटशी निगडीतच होत्या इंजिनिअरिंगच्या, त्यामुळे ती गाणं एक प्ले करू शकता तुम्ही.
1: अच्छा,
0: 3 इडियट्स म्हटलं, सारी उम्र हम मर मर के जे मस्त होते.
1: अच्छा, तर किशोर दिगंबर कांबळे तुम्ही या ठिकाणी खरं आलात आणि आता धाराशिव तुम्ही पोलीस मुख्यालयात आहेत, तर निश्चितच आता हे तर तुमच्या जर्नीची मुलाखत झाली, पण वायरलेस सेक्शनला सोडून सुद्धा तुमच्याकडे सायबर पण आहे, तर तुम्ही नवीन SV साहेब पण आलेले आहेत, त्यांना पण कानावर घालून रेडिओ त्यांनाचा तुम्ही उपयोग करू शकता या सायबरच्या संदर्भामध्ये अवेअरनेस करण्यासाठी असेल किंवा बाकीच्या कुठल्याही गोष्टी असतील किंवा पोलीस डिपार्टमेंटचे जे काही समजा पब्लिकसाठी इन्फॉर्मेशन द्यायचे असतील वेलफेअरच्या दृष्टिकोनातून, त्यासाठी तुम्ही रेडिओ त्यांचा उपयोग करू शकता, त्यांनाही सांगू शकता. पण आज तुम्ही तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकूणच तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये तुमचं शिक्षण आणि त्याच्यानंतरचा आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे ते जे अनुभव तुम्ही शेअर केले त्याबद्दल मी रेडिओ तेरणाच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो.
0: ओके, ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.
1: आणि आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेव रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता, त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण http://radio.coe.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण आमच्या इन्स्टाला आणि फेसबुकला लाईक करा, फॉलो करा, तसेच आपल्याला कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509900, 9970509900. ऐकत रहा, आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
2: सारी उम्र हम मर मर के जी लिए, एक पल तो अब हमें जीने दो.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपर, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव, मोबाईल 82 75 92 59 00।
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा. बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीरणाची साथ. शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपल्या सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. श्रोते हो, आजच्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आपण करून घेणार आहोत. ही माहिती नक्कीच आपल्या शेती व्यवस्थापनामध्ये आपल्या फायद्याची असू शकते. मंडळी वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बऱ्याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व लहान वनस्पती उगवत असतात, पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जातं. कोरड्या वृक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना उन्हापासून संरक्षण मिळतं, पण गवत काढून टाकलं की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे या माऱ्याने ती धुपत जाते तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येणं शक्य आहे. सपुष्प वनस्पती जातीमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचं कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तृणजाती सर्व जगभर पसरलेले आहेत. नदीकाठाने गवते खूप उंच दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराईमध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांमध्ये गवताचे अधिराज्य असते तर काहीमध्ये झाडाचे प्रमाण जास्त असतं. बहुतेक ठिकाणी बहुवर्षाऊ गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षाऊ गवते, शिंबी वनस्पती, वर्षायू गवते, इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात. काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसऱ्या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यानंतर वाढू लागतात. उन्हाळ्यातही काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी काही जाती सुप्त अवस्थेत देखील जात असतात. गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्या पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात, त्यांची तंतुमयी मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. आवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यासारख्या प्रतिकूल गोष्टींना त्यांना तोंड द्यावं लागत असतं. काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याने काठाने भरलेल्या दिसतात, परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, सावलीत ती मरतात. काही तृणजाती कोरड्या रेताळ जमिनीत पसंत करतात तर दुसऱ्या काही चिकन भारी जमिनीवर आणि चुनखडीयुक्त पांढऱ्या मातीवर देखील वाढत असतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर काही दुसऱ्या ठिकाणी विरळ आढळतात. गवताच्या काही जाती उष्ण दमट हवेत सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसऱ्या काही जातींना डोंगरावरती थंड हवा मानवत असते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प्रत्येक ठिकाणी भूई आच्छादनासाठी कोणती ना कोणती तृणजाती गवते असतात. त्या जातींचं रक्षण करण्याची व नसती तिथे नव्याने गवते लावण्याची सध्या खूप मोठी आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवताविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयी गरजा यासाठी अधिक संशोधन प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचं अत्यंत महत्त्वाचं कार्य गवते करत असतात, परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या, मेंढ्या हे पाळीव प्राणी मुख्यतः गवतावरच अवलंबून असतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळतं. कातडे आणि लोकर देखील मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात असत. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशूचीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या गवतावर जगत असतात. काही गवतांपासून धागे मिळतात. त्यांच्यापासून दोर दोरखंडे तयार करता येतात. चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुगंधी उडाऊ तेल काढले जाते. शेतीमध्ये लावणाऱ्या प्रत्येक तृणधान्ये महत्त्वाची आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणात निर्यात केले जात आहे, त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातीचा प्रसार करण्याचे प्रयत्न देखील सुरू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे बैलावर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणाऱ्या इतर गोष्टीचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे ती किंवा आता आलेलीच आहे की शेतकऱ्यांना शेती कामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणूनच त्या जनावरांची नीट काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था सर्वप्रथम करणं गरजेचं आहे. हिरवा चारा, वैरणीसाठी मागणी, पुरवठा यांच्यात प्रचंड तफावत आहे. चाऱ्याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस चारा मिळतो आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावरही होतो आहे. पाश्चिमात्य देशात दूध दुभत्यांचा धंदा कुरणातील चाऱ्यावर विशेष अवलंबून आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात, त्यांची निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चाऱ्यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देत असतात. या चाऱ्यावर मेंढ्या देखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन आणि कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्य ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रजातीची गवते येत आहेत. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणं गरजेचं आहे. कुरणे राखली गेली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही याची काळजीसुद्धा आता आपण सर्वांनी घेणं खूप गरजेचं आहे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर पडीक जमिनीवर चांगल्या जातीच्या गवते शिंबी कुळातील वनस्पती चाऱ्यासाठी लावणं हे देखील खूप गरजेचं आहे. चाऱ्याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर गुराढोरांचेही आरोग्य सुधारेल. साधारणपणे चाऱ्याची चांगली वन्य गवते कुरणात लावणं गरजेचं आहे आणि शेतजमिनीवर लागवडीची चाऱ्याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपापल्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करणं हे खूप गरजेचं आहे. तसा प्रयत्न देखील आपल्या सर्वांनी करणं गरजेचं आहे. कुरणात चाऱ्याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरण वृक्ष असं मिश्रण असणंसुद्धा खूप गरजेचं आहे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे, पाटांच्या कडेने, पडीक, खाऱ्या किंवा नापीक जमिनीवर आपल्याला उत्तम प्रकारची कुरणं देखील तयार करता येऊ शकतात. तर मंडळी, आपण जर बघत असेल तर गवताचा जो वापर आपण करतो आहोत तो अतिशय वेगळ्या पद्धतीनं किंवा गवते नष्ट करण्यावरच आपला विशेष करून भर असतो. परंतु याच गवताच्या माध्यमातून जी जैव प्रकृती आहे ती देखील व्यवस्थित राखली जात असते. त्याच्यामुळं अनावश्यकपणे गवतांच्या कुरणाला काडी लावण्याचे प्रकार आपल्या गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात होत असतात. तर त्याच्यामुळं हे असे प्रकार न करता गवतांचं संवर्धन कसं केलं जाईल ज्या माध्यमातून आपला गाव असेल, शिवार असेल किंवा आपलं जे पशुधन आहे त्याची जैव विविधता टिकून राहू शकते, त्याचबरोबर शेती व्यवस्थापन असेल किंवा आपल्या जो व्यवसाय करायचा आहे त्याच्यात देखील आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
2: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov.in.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

0: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवत आहेत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
1: पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर.
2: हर घर सूर्यघर.
3: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
4: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
3: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
4: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
5: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. मंडळी, हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक घटना घडामोडी घडलेल्या आहेत ज्यामुळे हिंदी चित्रपट सृष्टीची समीकरणं बदलली गेली. फिल्म इंडस्ट्रीमधील ग्रेट शोमन राज कपूर यांनी त्यांच्याकडील सर्व कलात्मकता वापरून मेरा नाम जोकर या चित्रपटाची निर्मिती केली. परंतु काही कारणास्तव चित्रपट साफ आपटला, त्यामुळे राज कपूर यांनी पुन्हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट केला. तो चित्रपट होता 1973 साली

प्रदर्शित झालेला चित्रपट बॉबी आणि बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स या चित्रपटाने ब्रेक केले आणि या चित्रपटाने इतिहास रचला. यानंतर बरीचशी समीकरणे निर्माण झाली आणि हिंदी चित्रपटसृष्टीने नवी कात टाकली. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात बॉबी या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

0: श्रोते हो, बॉबी या चित्रपटाच्या कथेचा सारांश आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. बॉबी एक टीनेजर लव्ह स्टोरी राज कपूर यांनी पडद्यावर आणली. राज आणि बॉबी लहानपणापासून एकमेकांना ओळखतात आणि त्याचे रूपांतर नंतर प्रेमात होते आणि यानंतर पुन्हा घरच्यांचा विरोध, जातपात, पैसा, गरिबी, श्रीमंती हा खेळ सुरू होतो. पण जिंकत ते प्रेम. राजा आणि बॉबी एकत्र येतात. एकूणच पहिल्या प्रेमाचे सारे कांगोरे बॉबीमधून राज कपूर यांनी लोकांसमोर आणले आणि ही आणि या टीनेज स्टोरीने लोकांना अक्षरशः वेड लावले आणि उत्पन्नाचे सर्व रेकॉर्ड्स बॉबीने 1973 साली तोडले. कथा असेल, पटकथा असेल, सादरीकरण असेल, या सर्वच पातळीवर बॉबी वर चढ ठरला आणि हिंदी चित्रपटसृष्टीला मिळाला ऑल टाइम क्लासिक हिंदी सिनेमा, तो म्हणजे बॉबी.
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है,
1: मुझे कुछ कहना है,
2: मुझे भी कुछ कहना है.
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: पहले तुम,
1: पहले तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम,
1: तुम,
2: तुम. देखो, जिस तरह लखनऊ के दो नवाबों की गाड़ी पहले आप, पहले आप, पहले आप, पहले आप करके निकल गई थी, उस तरह हमारी पहले तुम, पहले तुम, पहले तुम, पहले तुम में ये मस्ती भरे रुत न चली जाए.
1: अच्छा, मैं कहती हूँ

मॉबिया चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत दिसून आले ऋषी कपूर, डिंपल कपाडिया, प्रेमनाथ, प्राण, दुर्गा खोटे आणि प्रेम चोपडा. ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया यांची जोडी 70 दशकातील सर्वात लोकप्रिय जोडी ठरली. बॉबीमधील डिंपल कपाडियाच्या दिलखेचक अदांनी त्यावेळी बॉबीची क्रेज वाढवली होती. यातच प्रेमनाथ आणि प्राण यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रचंड गाजली. प्राण आणि प्रेमनाथ यांनी साकारलेली मिस्टर नाथ आणि मिस्टर ब्रेगेंजा ही पात्र कायम लोकांच्या मनात घर करून राहिली. सर्वात महत्वाचं म्हणजे राज कपूर यांचे दिग्दर्शन अफलातून ठरले आणि यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीची बरीचशी समीकरणं बदलली. तेव्हा आज आपण आनंद घेतोय बॉबी या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

श्रोते हो, एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमात बॉबी या 1973 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील सुपरहिट गीत आपण ऐकत आहात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

कोणताही चित्रपट यशस्वी होण्यासाठी जसं कथानक किंवा विशेष बाबींची गरज असते, तसेच बॉबीसाठी बॉबीचं संगीत. बॉबीला संगीत दिलं होतं ऑल टाइम फेवरेट संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. बॉबीची गीतं लिहिली होती आनंद बक्षी आणि राजकवी इंद्रजीत सिंग यांनी. तर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं लता मंगेशकर, शैलेंद्र सिंग, मन्नाडे आणि नरेंद्र चंचल यांनी. तर श्रोते हो, आज आपण ऐकतोय हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या बॉबी या चित्रपटातील सुपरहिट गीतं.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं।

0: आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. क्लासिक रेडिओ शो असतो RJ प्रगतीचा. नमस्कार. आपल्या संगीतानं मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचा काळ गाजवणारे संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी आज आपण बोलणार आहोत. राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे आणि लक्ष्मण उर्फ विजय पाटील या जोडीनं चित्रपटाची संगीताची दुनियाच पालटली. राजश्री फिल्मचा एजंट विनोद हा या जोडीचा पहिला हिंदी सिनेमा होता. तर मराठीमध्ये दादा कोंडके यांनी आपला सिनेमा पांडू हवालदार या सिनेमाचं संगीत करण्याची या दोघांना पहिली संधी दिली. आणि मग काय, पांडू हवालदार या सिनेमाच्या तुफान यशानंतर तुमचं आमचं जमलं, बोट लावीन तिथं गुदगुल्या, राम राम गंगाराम, आली अंगावर अशा एकाहून एक धमाल सिनेमांना या जोडीनं संगीत दिलं. त्यांनी 75 अधिक हिंदी, मराठी आणि भोजपुरी सिनेमांना संगीत दिलं. हिंदीत तर हमसे बढकर कौन है, दीवाना तेरे नाम का, पोलीस पब्लिक, 100 डेज, दिल की बाजी, पत्थर के फूल याला तर त्यांनी संगीत दिलंच. पण 1989 मध्ये आलेल्या मैंने प्यार किया नंतर हम आपके है कौन आणि हम साथ साथ है या सिनेमानं त्यांचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. आज क्लासिक रेडिओ शो मधून त्यांची ठसकेबाज मराठमोळी गाणी येत आहेत आपल्या भेटीला. मात्र त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली, या जोडीला राम लक्ष्मण हे नाव कसं मिळालं, ते कोणी दिलं आणि त्यांच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावरचा प्रवास आज आपण उलगडणार आहोत. चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शो ची.
2: जसं जीवात जीव घुटमळ, तसं पीर्तीचं वाढतंय बळ, तुझ्या तोंडाला तोंड माझं मिळ, हगन हे बघून दुश्मन जळ.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

तुझे थाम।

बाबू सुन कह बस सुन कह ये संतेला अनमाहिम चा हलवा दे तो दुल्हा गपरी माहिम चा हलवा दे तो दुल्हा।

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे अगदी स्पेशल. आज आपण बोलतोय संगीतकार राम लक्ष्मण यांच्याविषयी. राम लक्ष्मण जोडीच्या कारकिर्दीतला पहिला चित्रपट म्हणजे एजंट विनोद. एजंट विनोद केल्यानंतर राम उर्फ सुरेंद्र हेंद्रे यांचं 1976 मध्ये अकाली निधन झालं. पण त्यांच्या जाण्यानंतर विजय पाटील यांनी राम लक्ष्मण या नावानंच संगीत दिलं. त्यांनी आपल्या या जोडीच्या नावामध्ये बदल न करता किंवा स्वतःचे नाव मोठं करण्याच्या मोहापेक्षा आपल्या या मित्राचं नाव संगीतातून जिवंत ठेवलं. सुरेंद्र हेंद्रे यांच्या अनुपस्थितीत नुसत्या लक्ष्मण या नावानं संगीत देणं विजय पाटील यांना बरोबर वाटेना, आणि म्हणूनच त्यांनी राम लक्ष्मण या नावाने अनेक सिनेमांना संगीत दिलं आणि ते सिनेमेही यशस्वी झाले. मित्राबद्दल वाटणारी आस्था, प्रेम आणि माणूस म्हणून ते कसे होते हेच यातून दिसून येतं.

के चीन हाले काई घटू।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ देणा 90.4 FM वरून आणि रेडिओ देणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून. कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेना 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेना ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण मधील लक्ष्मण म्हणजेच विजय पाटील यांचा जन्म 16 सप्टेंबर 1942 ला नागपूर येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना संगीताची प्रचंड आवड होती. त्यांचे वडील आणि काका देखील शास्त्रीय संगीतात अत्यंत प्रवीण होते. त्यांच्याकडूनच हा वारसा विजय पाटील यांच्याकडे आला होता. त्यांनी प्राथमिक संगीताचं शिक्षणाचे धडे हे लहानपणी त्यांचे वडील काशीनाथ आणि त्यांचे काका प्रल्हाद यांच्याकडून गिरवले होते, आणि उर्वरित क्लासिकल संगीताचं शिक्षण भातखंडे शिक्षण संस्था नागपूर येथून पूर्ण केलं. पण त्यांनी कायमच मोठी स्वप्न बघितली, त्यामुळं आपल्या करिअरचा केंद्रबिंदू केंद्रस्थान मुंबई राहावं यासाठी त्यांनी मुंबईमध्ये एक ऑर्केस्ट्राची सुरुवात केली. आणि अशा एका ऑर्केस्ट्राच्या वेळी दादा कोंडके यांची नजर राम लक्ष्मण यांच्या कार्यक्रमावर पडली. आणि मग पुढे काय झालं सांगणार आहे थोड्याच वेळात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे पुढचं गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेना 90.4 FM वरून आणि रेडिओ तेना ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय क्लासिक रेडिओ शो, आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे संगीतकार राम लक्ष्मण यांच्यावरती. राम लक्ष्मण हे नाव कसं पडलं, ही जोडी कशी झाली, या जोडीची सुरुवात नेमकी कशी झाली, तर करिअरचं स्थान मुंबई हवं यासाठी विजय पाटील यांनी नागपूर सोडलं आणि ते मुंबईला आले आणि ऑर्केस्ट्रामध्ये काम करायला लागले. विजय पाटील यांचे मोठे बंधू सुरेंद्र यांच्यासोबत एक गाण्याचा कार्यक्रम करत होते. याच कार्यक्रमाला हजर होते दादा कोंडके. दादा कोंडकेंना यांची गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी पांडू हवालदार या त्यांच्या मराठी सिनेमासाठी गाणी करणार का असं त्यांना विचारलं. त्यावेळी संगीतकाराच्या जोड्या काम करत असत, त्यामुळे दादा कोंडके यांनी सुरेंद्र यांचं राम आणि विजय पाटील यांचं लक्ष्मण असं नामकरण केलं. विजय पाटील यांना त्यांच्या घरात प्रेमानं लखन म्हणत असत, तेवढंच दादांनी लक्षात ठेवलं आणि त्यांचं नाव लक्ष्मण असं ठेवलं आणि त्यातूनच राम लक्ष्मण या संगीतकार जोडीचा जन्म झाला. लोकांना आवडणारं संगीत कसं द्यायचं याचे धडे राम लक्ष्मण यांनी दादा कोंडकेंकडूनच घेतलं होतं.

0: साडी ता सांग तुझा दिस तो कसा
1: भैया राती ता गलार खाप दसा
0: कग टोल्याची बाहुली फिर फिर।

क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून, आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून, कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आर्ज प्रगती आहेच तुमच्या सोबत. आज आपण आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये बोलतोय राम लक्ष्मण या जोडीबद्दल. लोकांच्या तोंडी सहज रुळतील अशीच गाणी देण्यात या जोडीचा हातखंडा होता. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. वयाची VC ओलांडल्यानंतर नागपूरवरून घर सोडून स्वतःच्या स्वप्नांसाठी मुंबईला आलेले विजय काशीनाथ पाटील यांनी आत्मविश्वासाच्या जोरावर बॉलिवूडच्या दुनियेत प्रवेश तर मिळवलाच, पण स्वतःचा असा स्वतंत्र ठसाही उमटवला. बॉलिवूड मधला हा मराठी माणूस आजही त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यामधून आपल्या सोबत आहे. सुरेंद्र हेंद्रे उर्फ राम यांचं तर 1976 मध्येच अकाली निधन झालं, तर लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचंही नुकतंच 22 मे 1921 निधन झालं. मात्र या जोडीनं निर्माण केलेलं संगीत हे अजरामर आहे, आणि म्हणूनच तर रोमॅन्टिक असो, भक्तिगीत असो किंवा मग मस्तीखोर धमाल गाणी, गाण्यामध्ये प्रचंड गोडवा आहे, आणि त्यामुळेच आज आणि येणाऱ्या अनेक पिढ्याही गाणी ऐकत राहणार. संगीत क्षेत्रामध्ये दिलेलं भरीव योगदानाबद्दल राम लक्ष्मण यांना रेडिओ तेरणाचा सलाम.

0: ऐकूने लोक झाली सुधारणा भारी बापाला नेत्याती कोर्टाच्या दारी पोर
1: बापाला नेत्याती कोर्टाच्या दारी
0: हर्षानी सवरती म्हणून म्हणती कायदा गाढव हाय हो
1: कायदा गाढव हाय हो
0: कायदा गाढव हाय हो अडला नारायण घरी गाढवाचं

0: सारखा सखप होऊन घेतो
1: आणि पुरुषाच्या जागेवरती बसली आता बाय हो
0: बसली आता बाय हो
1: बसली आता बाय हो अडला नारायण हरी गाढवाच पाय हो
0: अडला
2: नारायण
0: हरी गाढवाच पाय
1: हरी हरी
3: क्लासिक रेडिओ शो तुम्ही ऐकू शकता रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि रेडिओ तेरणा ऍप आता तुम्ही डाउनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून कारण तुम्ही या सर्व कार्यक्रमांचा आनंद घेऊ शकता कधीही कुठेही. क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे सांगण्यासाठी देखील तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तरीही तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता तेव्हा जरूर मेसेज करा. पुन्हा भेटूयात नवीन भागात. आज आपण इथेच थांबतोय. मी आरजे प्रगती निरोप घेते. नमस्कार. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: कह दूं तुम्हें
5: हाँ
4: या चुप रहूं
5: ना,
4: दिल में मेरे आज क्या है,
5: क्या है,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: پہلے ذرا آپ مسکرائی، پہلے ذرا آپ مسکرائی،
1: پہلے ذرا آپ مسکرائی۔

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा.
4: ए आओ ना, दिल है बेकरार.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 एफ एम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.